मध्यम लहरी 239° 60 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 15 आषाढ शके 1948 अर्थात 6 जुलै 2026 सकाळचे 5:55 आणि 35 सेकंद होत आहेत. आमची आजची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो सुप्रभात.

वैभवी शेटे यांच्या स्वरात शिवमानस पूजा आपण ऐकली. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 होत आहेत. आता प्रभातवंदन कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांनी गायलेली भूपाळी.

0: समूह स्वरातील या गीताबरोबरच आजचा प्रभातवंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. यानंतर कृषी वार्ता.
1: मंडळी, जगातल्या धर्तीवर लाखो जातींच्या वृक्षांची लागवड आपल्याला बघायला मिळते. अर्थात या विविध वृक्षांची प्रचंड प्रमाणात तोड झाल्याने देखील पर्यावरणाचं संतुलन बिघडत आहे. म्हणून माळराने, डोंगर, चढउतारच्या जमिनी, पडीक जमिनी, पीक न घेता येणाऱ्या जागा अशा ठिकाणी वृक्षांची लागवड करणं ही काळाची गरज आहे. झाड लावून वाढवण्याची खरी जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे. आणि त्या दृष्टीतून आज आपण वृक्ष लागवडीतील काही टिप्स जाणून घेणार आहोत. जमीन, हवामान, प्राप्त परिस्थिती या सर्वांचा विचार करून वृक्ष आणि त्यांच्या प्रजातींची निवड करावी. योग्य अंतरावर योग्य आकाराचे खड्डे घेऊन पोयट्याची, अगर कसदार माती, पालापाचोळा, शेणखत, कार्बारील पावडर, एखादं रासायनिक मिश्र खत यांनी खड्डा भरून घ्यावा आणि ते लागवडीसाठी तयार ठेवावेत. वृक्ष लागवडीसाठी त्याच जातीची जातीवंत रोपं किंवा कलम ही खात्रीलायक रोपवाटिकेतून खरेदी करून घरी आणावीत. पावसाळा सुरू झाल्यानंतर रिमझिम पावसात ढगाळी वातावरणात कलमी रोपांची लागवड करावी. ही लागवड शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी. कलमी रोपांची हंगामी लागवड करणं हे फायद्याचं ठरतं. पण पाऊस पडण्याअगोदर रोपांच्या कलमांच्या पिशव्यांना भरपूर पाणी देऊन लगेच त्या कोरड्या जागेत ठेवून द्याव्यात. कोरडवाहू भागात जल एकत्रीकरणाची कामे करून झाडांच्या बुंध्याभोवती पाणी साचून राहील आणि त्या पाण्याचा झाडांच्या वाढीसाठी उपयोग होईल अशा पद्धतीने आखणी करून घ्यावी. रोपांना शक्यतो हात पाणी द्यावं. ठिबक सिंचन, अगर पाट पाण्याने, आळे पद्धतीने, सरी पद्धतीने पाणी देण्यासाठी योग्य ती आखणी करावी. पावसाळ्याच्या सुरुवातीला आळ्यात शेणखत आणि थोडेसं रासायनिक खत टाकून मातीत कालवून घ्यावं. म्हणजे पाऊस सुरू झाला की लावलेल्या झाडांची वाढ ही जलदगत्या होण्यास मदत होते. झाडांची सलग लागवड केली असेल, जमीन चांगली असेल, तर सुरुवातीच्या काळात काही आंतरपिके देखील आपण घ्यायला हवीत. पण मूळ झाडावर मात्र लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे. लहानपणीच योग्य प्रकारे झाडांची छाटणी करावी, म्हणजे झाडांचा आकार व्यवस्थित राहतो. जमिनीलगत 7 ते 8 फूट उंचीपर्यंत खोडांची वाढ करून घ्यावी. त्यानंतर चारही दिशांना फांद्या पसरतील अशा पद्धतीने झाडांची छाटणी करावी. मावा, तुडतुडे, पायरीला यासारख्या किडींपासून झाडांचं संरक्षण करण्यासाठी योग्य ती औषधं फवारावीत. भांडगुळं शक्यतो झाडावर येऊ देऊ नयेत. वृक्ष लागवडीच्या क्षेत्रासभोवती जनावरे येऊ नयेत म्हणून काटेरी कुंपण घालावं. तसंच सभोवा

0: निलगिरी, सुभाबोळ, मलबेरी, शिसम, नीम अशी झाडं लावावीत. अशा पद्धतीने मंडळी वृक्षांची लागवड करताना आपण योग्य ती काळजी घेतली तर नक्कीच वृक्ष लागवडीचा उद्देश आपला सफल होईल.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात वृक्ष लागवड याविषयी संकलित माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. श्रोतेहो, आज दिवसभरात दक्षिण आणि उत्तर कोकणातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता, तसंच मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांसहित हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण पावसाळ्यात त्वचेला नेमक्या कोणत्या समस्या उद्भवतात आणि त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. श्रोते हो, पावसाळ्यात त्वचेच्या तक्रारी वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे वाढलेली आर्द्रता आणि मंदावलेली पचनशक्ती. आयुर्वेदानुसार जेव्हा शरीरातील दोषांचा समतोल बिघडतो तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो. पावसाळ्यात सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे मुरूम आणि पुरळ. दुसरी महत्वाची समस्या म्हणजे फंगल इन्फेक्शन. त्वचेच्या घड्यांमध्ये खाज, लालसरपणा किंवा गोलाकार चट्टे दिसू शकतात. पायाच्या बोटांमध्ये, काखेत, मानेच्या घड्यांमध्ये किंवा जांघेच्या भागात खाज, लालसरपणा किंवा पांढरे चट्टे दिसू शकतात. अनेक जण हे साधे रॅशेस समजून दुर्लक्ष करतात, परंतु वेळेवर उपचार न केल्यास हा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे या त्वचेच्या समस्यांवर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार या काळात त्वचेचे रक्षण करण्यासाठी काही सोपे नियम आहेत. पहिला नियम म्हणजे त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवणे. विशेषतः पायाच्या बोटांमधील जागा कोरडी ठेवणे महत्वाचे आहे. दिवसातून 2 वेळा सौम्य क्लिन्झरने चेहरा स्वच्छ करावा. दुसरे म्हणजे आयुर्वेदात नीम, हळद, मंजिष्ठा यासारख्या वनस्पती त्वचेसाठी हितकारक मानल्या आहेत. त्यांचे जंतुनाशक आणि त्वचा शुद्धीकरण करणारे गुणधर्म उपयुक्त ठरू शकतात. उठणे आणि औषधी स्नान. बेसन, मसूर डाळीचे पीठ, हळद आणि थोडे चंदन यांचे उठणे त्वचेला स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकते. यामध्ये कडुनिंबाच्या पानांचे किंवा सालीचे चूर्ण वापरले तर अधिक लाभदायक ठरते. चेहरा धुण्यासाठी मधाचा वापर करणे हेही चांगले असते. कडुनिंबाची पाने उकळून त्या पाण्याने अंघोळ करणे उपयुक्त ठरू शकते. पावसाळ्यात वात प्रकोप झालेला असतो, त्यामुळे त्वचेला कोरडेपणा आलेला असतो. म्हणून या काळात तेल लावून अभ्यंग करणे अर्थात बॉडी मसाज करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे त्वचेबरोबर हाडांचेही आरोग्य चांगले राहते. तिसरे म्हणजे आहार. त्वचा ही आपण जे खातो त्याचे प्रतिबिंब असते. आहाराचा त्वचेवर मोठा प्रभाव असतो. पावसाळ्यात वडापाव, भजी, त्यानंतर गरमागरम चहा यासारखे पदार्थ जास्त खावेसे आणि प्यावेसे वाटतात, परंतु त्यांचा अतिरेक झाला तर त्याचा वाईट परिणाम आपल्या पचनशक्तीवर दिसून येतो. परिणामी आपल्या त्वचेवरही त्याचा परिणाम दिसतो. म्हणून शक्यतो बाहेरचे अन्न, तळलेले पदार्थ, पावासारखे बेकरी प्रॉडक्ट्स हे टाळावे. त्याऐवजी ताजे, गरम आणि पचायला हलके अन्न घ्यावे. आवळा, डाळिंब, मूग, गाईचे तूप यांचा समावेश करावा. घरी बनवलेले विविध भाज्यांचे सूप, मुगाची खिचडी, मिक्स धान्यांचे धिरडे, थालीपीठ यांचा आहारात समावेश करावा. रोज पोट नीट साफ होईल याकडे लक्ष असावे. पुरेसे पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे आणि ताणतणाव कमी ठेवणे हेही तितकेच महत्वाचे आहे. आयुर्वेदातील एक

0: सिद्धांत महत्वाचा आहे. रक्त शुद्ध असेल तर त्वचा सुंदर राहते. म्हणूनच केवळ बाह्य सौंदर्य प्रसादने वापरण्यापेक्षा रक्तशुद्धी आणि पचनाची काळजी घेणेही आवश्यक आहे. त्वचेची समस्या सतत वाढत असेल, संसर्ग होत असेल किंवा घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा, कारण निरोगी त्वचा ही चांगल्या आरोग्याची ओळख आहे. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम दुपारी 2:05 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरणपूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या दुसऱ्या भागात आवचटजी आपलं स्वागत. आवचट सर, जेव्हा या समस्येचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं आणि त्यासाठी तुम्ही जी पावलं उचललीत, जनजागृतीसाठी जे प्रयत्न केले आहे, तर ते कोणते होते? पहिल्यांदा तुम्ही काय पावलं उचलली?
2: नाही, पहिल्यांदा एक तर प्रत्यक्ष समस्येच्या मुळाशी आम्ही गेलो आणि मग लक्षात आलं की कॅरी बॅग जी येते ही कॅरी बॅग निसर्ग चक्रात येते कशी, कुठून येते? तर मग ही कॅरी बॅगच जर बंद केली
1: बरोबर
2: तर काय करता येईल? मग त्या दृष्टीनं आम्ही या वारी मार्गावर जे पानफूल विक्रेते आहेत, या पानफूल विक्रेत्यांचा वर्कशॉप करणारी आमची एकमेव संस्था आहे. की या पानफूल विक्रेत्यांचं दिवसाचं उत्पन्न किती असतं? साधारणतः 350 ते 500 रुपये त्यांना पानफूल विकून मिळतात. पण या लोकांचा सर्वात जास्त खर्च कशावर होत होता? तर ते कॅरी बॅगचं बंडल विकत घेणे.
1: बरोबर.
2: आम्ही या लोकांना पर्यावरण हा विषयच सांगितला नाही, आम्ही याच्यातली इकॉनॉमी त्यांना समजून सांगितली.
1: बरोबर.
2: या सगळ्या लोकांना आम्ही बोलवलं.
1: बरोबर आहे.
2: आणि याच्यातली इकॉनॉमी सांगितली की तुम्ही ज्या वेळेस एक कॅरी बॅगचं बंडल घेता, त्याच्यावर 100 पिशव्या असं लिहिलेलं असतं, त्यात निघतात 60-65 पिशव्या, त्याऐवजी तुम्ही 5 किलो रद्दी विकत घ्या आणि त्या रद्दीचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यावर तुम्ही पानफूल द्यायला सुरुवात करा.
1: बरोबर.
2: तुम्हाला सांगतो, याच्यातून इतका चांगला अनुभव आला, त्यातले अनेक पानफूलवाले रडले की अशा पद्धतीनं आम्हाला कुणीतरी बोलवलंय, आम्हाला खुर्चीवर बसवलंय, आम्हाला चहा पाजलाय, नाही आम्हाला हे समजून सांगितलं. 80% पानफूलवाल्यांनी कॅरी बॅग वापरणं बंद केलं.
1: बर वा.
2: जसं हे कॅरी बॅग इथून एक बंद झाली, तसं दुसरं या वारी मार्गावर ज्या शाळा कॉलेजेस आहेत,
1: बरोबर,
2: या शाळा कॉलेजेस मधले विद्यार्थी यांनी या विषयामध्ये खूप मोठं आमचं काम केलं. म्हणजे तुकोबारायांची वारी आणि माऊलींची वारी या दोन्ही वारी मार्गावरच्या शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही कार्यक्रम केले.
1: बरोबर.
2: आणि या कार्यक्रमामधून प्लास्टिक आणि थर्माकोलचा प्रवास कसा आहे,
1: बरोबर,
2: तो निसर्गामध्ये किती प्रकारच्या कशा समस्या निर्माण करतो,
1: बरोबर,
2: जसं पशु पक्षी प्राणी यांच्यावर जो परिणाम होतोय तोच माणसांवरही परिणाम होतो. गरम अन्न प्लास्टिक मध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये अशी एक केमिकल प्रक्रिया घडते की तिथे बिस्पोनिल नावाचा विषारी घटक तयार होतो आणि ज्या लोकांना कॅन्सर आहे अशा 95% लोकांच्या रक्तामध्ये बिस्पोनिल आढळलेला आहे. माणूस अन्नदान करतो, या वारी मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान करणारी लोक आहेत.
1: बरोबर.
2: मग हे अन्नदान करणाऱ्या लोकांना आम्ही हा विषय समजून सांगितला की तुम्ही अन्नदान का करता, तर तुम्हाला पुण्य मिळावं म्हणून तुम्ही अन्नदान करता. पण ज्या पात्रातून तुम्ही अन्न लोकांना देता त्याच्यामुळे जर त्यांची तब्येत बिघडत असेल, वारकऱ्यांची तर तब्येत बिघडणारच आहे, त्याबरोबर निसर्गाची पण तब्येत बिघडणार आहे.
1: खरं खरं.
2: त्यामुळं तुम्ही ते न वापरता साधी पानाची

0: पत्रावळ जी आहे जी निसर्गातून आलेली आहे पळसाच्या पानाची पत्रावळ त्या पत्रावळीचा वापर करावा या दृष्टीने आम्ही मोठं एक जनजागृती उभी केली. त्याचबरोबर
1: जनजागृती तुम्ही वारकऱ्यांमध्येही केली.
0: या विषयामध्ये आता 40 महाराज आमच्या बरोबर काम करतायत. जसं जनजागृती आम्ही वारकऱ्यांमध्ये केली त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या ग्रामसभा आम्ही घेतल्या. ग्रामसभेमध्ये हा विषय अजेंड्यावर आणला आणि गावालाही सांगितलं की तुमच्या इथे प्लास्टिक थर्माकोल वापरायचं नाही असा ठराव तुम्ही पारित करा.
1: बर बर. आमचा शहर या भागात आपण तुम्ही जनजागृती कशी केली त्याबद्दल जाणून घेतलं. पुढच्या भागातून आपण त्याच्या उपायांबद्दलही बोलणार आहोत. आजच्या पुरता मी आपला निरोप घेतो. नमस्कार. श्रोते हो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
3: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक ऐकतो आणि नको काय म्हणतेस?
4: तात्या, त्याचं दात लय बाध आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
4: मग चालते की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
2: यानंतर आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सात वाजून 10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या, 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजे तवाने. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25, 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम. गाणी मनातली 7:45, 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:55, 9:10 आणि 6:30 साहित्य सौरभ. यामध्ये खरी श्रद्धा ही अंजले गोखले यांची कथा आम्ही प्रसारित करू. 9:30 युवा बीट्स, यामध्ये मिक्स म्युझिक मॅशअप हा कार्यक्रम. मराठी चित्रपट संगीताची वेळ 10:00. 10:10 संस्कृतवाणी, यामध्ये संस्कृत भाषेतील छंद आणि सुक्ती हे भाषण लेखिका आणि वाचक स्वर मानसी पुजारी यांचा. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकाल. 11 गाता रहे मेरा दिल आणि 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12 वनिता मंडळ, यामध्ये अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडिलकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 1 हिंदीतून बातम्या. गीतबहार 1:05, 1:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल. कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40, 1:45 भावधारा. ऐसी अक्षरे रसिके दुपारी 1:55, 2 कृषीवाणी. 2:15 दोपहर समाचार. 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात ज्योती यादवार यांचं गायन राग शुद्ध सारंग आपण ऐकू शकाल. 3 प्रादेशिक बातम्या. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेच्या सुरुवातीला 5 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी, यामध्ये वाचन कट्टा. 6 हिंदीतून बातम्या. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात बंजारा गीत सादर करतील ललिताबाई जाधव आणि सहकारी. 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्या जातील. 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकाल. 7 प्रादेशिक बातम्या. विधिमंडळ समालोचन 7:15, 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख ही डॉक्टर विवेक वर्तक यांची मुलाखत. मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या रात्री 8:05, 8:15 मनिंदर माही यांची काही पॉप गीतं. 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ऍट 9. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दिल्ली केंद्राचे कार्यक्रम. 10 आपकी पसंत. 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात असरार अहमद यांचं गायन.

राग भूपाळी यांनी प्रसारित करू. सभेच्या शेवटी रात्री 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील. आमच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली.

0: प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वरदा हसबनीस. जेव्हा कोणतेही विचार विशेष रूपाने आपल्या मनावर ताबा मिळवतात तेव्हा तो विचार वास्तविक भौतिक आणि मानसिक स्थितीत बदलतो. स्वामी विवेकानंद.
1: संस्कृतवाणी. संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239° 8 मीटर अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

श्रोतेहो निर्माते पटकथा लेखक आणि दिग्दर्शक चेतन आनंद यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम जरूर ऐका आज सकाळी 11 वाजता.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आज सकाळी 11 वाजता. तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88.
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली.

0: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती।
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात। एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे। लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत।
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा।
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ। एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार।
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर करू, पर्यावरण रक्षणाचा जागर।
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा।

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या अनेक भागात पावसाचा कहर सुरू असल्यानं जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील मानखुर्दच्या जनता नगर परिसरात काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास 3 मजली कच्च्या चाळीतील 2 ते 3 घरं अचानक कोसळली. या दुर्घटनेत 5 लहान मुलं आणि 1 महिला अशा एकंदर 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1 जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे एका घरावर तरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं पथकही रवाना झालं असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. मुंबईत गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाचा जोर आणखी 2 दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शासकीय कार्यालयं शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व पूर्वनियोजित परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याशिवाय कोकण ठाणे पुणे जिल्ह्यातही पावसामुळे शाळा महाविद्यालयं आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनांनी दिले आहेत. पावसामुळे पाणी साचणं दरडी कोसळणं असे धोके असल्यानं अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात गेले 5 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा कुंडलिका सावित्री आणि पाताळगंगा या 4 नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. कुंडलिका नदीचं पाणी रात्री 1:30 रोहे शहरात शिरलं आहे. आंबा नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. कर्जत तालुक्यात भगीरथ धबधब्यानजीक मातीच्या धरणात पोहण्यासाठी गेलेला एक तरुण मृत्यूमुखी पडला. नेरळ नजीक एका धबधब्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत असून पुराचं पाणी खेड शहराच्या काही भागांमध्ये शिरलं आहे. लगतच्या नारिंगी नदीलाही पूर आल्यामुळे खेड दापोली मार्ग आणि बाजूची भातशेती पाण्याखाली गेली असून या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. दापोलीतही अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस नोंदवला गेला. पंचगंगेचं पाणी यावर्षी प्रथमच नदीपात्राबाहेर आलं असून वेदगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दरड कोसळणं आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे असा प्रवास करू नये. तसंच अत्यावश्यक प्रवास असल्यास प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना आणि अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मुंबईहून निघणाऱ्या काही रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू असला तरी बीड जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यातील पाऊस आणि पीक परिस्थितीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट, पाणी टंचाई साठा अवघ्या 17% खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या. चालू हंगामात जून महिना संपून जुलै उजाडला तरी मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झाले आहे. शेतीचे कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातील लहान मोठ्या एकूण 173 धरण प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 17.25% इतका मर्यादित उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील तब्बल 81

0: लघु प्रकल्प कोरडे पडले असून 79 प्रकल्पांमध्ये मृतसाठ्यात म्हणजे जोत्याखाली पाणी गेले आहे. मुख्य जलस्रोत आटल्यामुळे ग्रामीण भागात टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा जून महिन्यात पावसाने तब्बल 15 ते 20 दिवस प्रदीर्घ खंड दिला. महिन्याच्या सुरुवातीला काही भागात तुरळक ठिकाणी सरी कोसळल्या, मात्र त्याने जमिनीत पुरेशी ओल निर्माण होऊ शकली नाही. दीर्घ खंडामुळे खरीपाच्या पेरण्या पूर्णपणे लांबणीवर गेल्या आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार जून अखेरीस जिल्ह्यात केवळ 10 ते 15% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण होऊ शकल्या आहेत. कापूस, सोयाबीन आणि बाजरी उत्पादक शेतकरी आता मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. रवी उबाळे, बीड.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एसएनडीटी महिला विद्यापीठ बहुउद्देशीय शिक्षण संशोधन उद्योजकता आणि जागतिक गुणवत्तेकडे वाटचाल करत आहे. देशातल्या अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या विद्यापीठाकडे असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात काढले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 111 स्थापना दिनानिमित्त पुण्यातल्या कर्वे रस्ता संस्था परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इनोव्हेशन महाकुंभच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पुण्याचे खासदार सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणारी VBG रामजी म्हणजेच विकसित भारत रोजगार आणि उपजीविका मोहीम या महिन्यापासून लागू झाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठीचा 25,000 कोटी रुपयांपेक्षा थोडा अधिक पहिला हप्ता काल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून वितरित करण्यात आला. यावेळी मंत्र्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामविकास मंत्र्यांसमवेत या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावाही घेतला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत 232 धान्य गोदामांचं उद्घाटन आणि हस्तांतरण होणार आहे. यामध्ये पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचंही उद्घाटन होणार आहे. स्थानिक पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला केंद्र शासनाच्या जागतिक स्तरावरील धान्य गोदाम योजनेअंतर्गत हे गोदाम मंजूर झालं आहे. याशिवाय जळगावमधील भारतीय बीज सहकारी समिती मर्यादितच्या टिश्यू कल्चर सुविधांचं भूमिपूजनही होणार आहे. याच कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीनं आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये समारोप झाला. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र व्हायला पाहिजे, त्या माध्यमातून केवळ गोसंरक्षणच नव्हे तर संशोधनही व्हायला पाहिजे, गो आधारित उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेलाही राज्य शासन गती देत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. आदिशक्ती आणि टू व्हील्स ऑफ होप सायकल बँक या उपक्रमांतर्गत राज्यातील 10 लाख विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण अभियानाला काल बारामतीमध्ये प्रारंभ झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्वाकांक्षी उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसाने झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 होत आहेत. एक गाणे ताजे तवाने.

एक गाणे ताजे तवाने, चांदणे शिंपीत जा या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सकाळचे 7:25 झाली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत.
0: अच्छा.
1: काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, तर वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे. इम्पर्सोनेशन आहे.
0: अच्छा.
1: डाटा थेफ्ट आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नाव आणि ओळखलं जातं, अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, युपीआय फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा. सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे. आणि तुम्ही फोन बद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाऊनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाही. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तांबू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळा वेगवेगळे फोन तुम्ही जेव्हा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाऊनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाऊनलोड करेल, कुठली लिंक डाऊनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत ते सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोन मध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही,
0: SMS
1: टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंट मध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंट मधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहे, डिटेक्ट झालेले आहे, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल, तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते, आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंट मध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंट

0: त्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते अकाउंट पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहात किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईलवरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 193 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते.
1: हा
0: हा, लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. PDF फाईल असेल, जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कोणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये.
1: आणि
0: समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. तर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला OTP येत असतो. तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आलेत आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर,
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी एक सवयजेड व्यक्ती आहे त्याचा अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याला पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकत. जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कुणीही घाई करू नये, काही गरज नाही.
1: आपण तसेच ठेवले
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील, परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये.
1: अच्छा,
0: ही जर तुम्ही सायबर 193 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रँडमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात.
1: अच्छा,
0: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही,
0: पैसे कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही, त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 193 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193 जी सिस्टीम आहे cybercrime.gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे, तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेट

0: नीट कनेक्ट झालेली आहे.
1: अच्छा.
0: इंटरनेट नीट कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पट्टी देऊन टाकता कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाहीये. तर तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्यातल्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आता आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.
2: संस्कृत वाणी. संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृत वाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 kHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: आजच्या संस्कृतवाणी या कार्यक्रमात संस्कृत भाषेतील छंद आणि मुक्ती हे मानसी पुजारी यांचं भाषण आपण ऐकू शकाल. सकाळी 9:10 साहित्य सौरभ कार्यक्रमात खरी श्रद्धा ही अंजली गोखले यांची कथा आम्ही प्रसारित करू.

0: केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. मडके सर नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. आपण श्वसन विकारांबद्दल या कार्यक्रमात बोलत असतो. आज मला तुम्हाला विचारायचं आहे की वयात येणाऱ्या मुलांमध्ये बऱ्याचदा असं दिसतं की या मुलांना धाप लागते किंवा दमा असतो काही स्वरूपाचा आणि काहीही औषधं घेतली तरी तो बरा होत नाही. ही वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात, ट्राय करत राहतात पण मग त्रस्त असतात. तर अशा काही केसेस असतात का आणि याला काय म्हणतात?
4: खरं तर वयात येणाऱ्या मुलांसाठी आम्ही जनस्वास्थ्य संघटनेतर्फे इचलकरंजीमध्ये गेली अनेक वर्ष म्हणजे 20 वर्षाहून अधिक काळ आम्ही कार्यक्रम राबवत असतो. वयात येणाऱ्या मुलांमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात म्हणजे ज्या अंतःस्रावी ग्रंथी असतात त्यामध्ये बदल होत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये मानसिक तणाव एक प्रकारचा असतो, एक प्रकारचा मानसिक तणाव, आणि ते अशा मानसिक तणावाच्या हिंदोळ्यावर असतात आणि त्याचं पर्यवसन म्हणून त्यांना दम्यासारखा त्रास होऊ शकतो. की दमा म्हणजे शरीरातल्या म्हणजे फुफ्फुसातल्या श्वासनलिका आकुंचन पावणं काही काळासाठी आणि श्वास आत घ्यायला आणि सोडायला त्रास होणं म्हणजे दमा. त्यामुळे खर तर पालकांनी घाबरून जायचं कारण नाही. पण बऱ्याचदा आम्ही बघतो की अशी मुलं विशेषतः 9वी 10वी आणि 11वीला असणारी मुलं, तर या मुलांच्यावर घरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा तणाव असतो. म्हणजे घरामध्ये जेव्हा 10वी येते घराला 10वी लागली म्हणजे वाळवी लागल्यासारखा प्रकार असतो आणि बरेच पालक हे अत्यंत संवेदनशील होतात आणि ही संवेदनशीलता फुफ्फुसांच्या श्वासनलिकांची संवेदनशील वाढवते.
3: अच्छा.
4: आणि मग त्यांना हा त्रास होतो. आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये फंक्शनल डिस्निया नावाचा एक प्रकार आहे म्हणजे मज्जातंतूंवर वेगळा परिणाम होऊन म्हणजे सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक असे दोन प्रकारच्या मज्जातंतूंचे प्रकार असतात. म्हणजे ज्याला आपण स्वायत्त मज्जा संस्था म्हणतो ज्याच्यावर कुणाचंच नियंत्रण नाही. म्हणजे जे आपल्या प्रक्रिया सुरू असतात की हृदयाचे ठोके सुरू असतात, श्वास सुरू असतो, अन्नपचन सुरू असतं आणि या प्रकारच्या ज्या काही क्रिया असतात ज्या आपल्या हातात नसतात पॅरासिम्पॅथॅटिक नर्व्हस सिस्टीम या संस्थेवर परिणाम होऊन या मुलांना दम लागतो.
3: श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385-06-3934 डॉक्टर मडके सर तुम्ही सांगताय मग या मुलांमध्ये होणारा दमा त्याची ट्रीटमेंट काय असते?
4: दमा हा अनुवंशिक असतो म्हणजे आई किंवा वडील यांना असेल तर मुलांना होऊ शकतो.
3: अच्छा.
4: होतोच असं नाही. आणि ज्या मुलांना असा त्रास होतो त्या मुलांमध्ये काही काही वेळा असा इतिहास असतो की लहानपणापासून त्रास आहे पण आता 8वी 9वीला गेल्यापासून वाढलाय. याचं कारण पुन्हा एकदा मी सांगतो की मानसिक तणाव. आणि मग मी त्यांना प्रश्न विचारतो की वा घरी किती मुलं आहेत, मग धाकट कुणी आहे का, त्याचं कौतुक जास्त होतंय का आणि याच्याकडे दुर्लक्ष होतंय का, किंवा याच्यावर अभ्यासासाठी आई बाबांपैकी कुणाचा असा सतत शाब्दिक मारा होतो का. या गोष्टी श्रोते खूप महत्वाच्या आहेत. अर्थात ट्रीटमेंट महत्वाची आहेच. अशा रुग्णांना श्वासनलिका रुंद करणाऱ्या औषधं द्यावी लागतात. ही औषधं दिली की त्यांचा त्रास कमी होतो पण ऍट द सेम टाइम त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड करणं फार महत्वाचं आहे. त्यांना समपातळीवर आणणं आणि मोनोलॉग न होता डायलॉग होणं महत्वाचं आहे. या गोष्टी केल्या तर मला वाटतं आपण त्या मुलांच्या दम्यावर मात करू शकतो आणि दमा कायमचा पुन्हा एकदा सांगतो कायमचा आपण घालवू शकतो. पण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे आणि औषधोपचाराबरोबर मानसिक तणाव कमी करण्यासाठी पालकांनी सक्रिय राहणं आणि सकारात्मक प्रयत्न करणं फार गरजेचं
3: आहे. नक्कीच. श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385-06-3934 श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात पुन्हा भेटूया डॉक्टरांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
1: निर्मिती संकल्पना

0: अमेय जोगळेकर।
1: हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 7:45 झाली आहेत। ऐकूया गाणी मनातली। सुरुवातीला सुरेश वाडकर यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं हे गीत।

गाणी मनातली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8 वाजतायत. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया

न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहेत. पहिल्या टप्प्यात ते इंडोनेशियाला भेट देतील. उभय देशांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पातळीवरील संबंध प्रस्थापित झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. या भेटीत ते इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी चर्चा करतील. तसेच योग्याकार्ता या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहराला मोदी भेट देणार आहेत. तिथल्या प्रबंधन मंदिराच्या संवर्धनाच्या कार्यात उभय देश सहकार्य करणार आहेत. पंतप्रधान भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत. त्यानंतरच्या दोन टप्प्यात पंतप्रधान 8 तारखेला ऑस्ट्रेलियाच्या आणि 10 आणि 11 जुलै दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. त्यामध्ये 232 धान्य साठवण गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमीपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातील उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल एप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलच्या लोकार्पणाचा समावेश आहे. त्याशिवाय सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी या दोन प्रमुख उपक्रमांचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बियाणं प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती मर्यादित आणि भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे ICAR दरम्यान सामंजस्य करारही होणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये आज होणाऱ्या ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरण या विषयावरील 9व्या आंतर सरकारी तज्ञ गटाच्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास गटाकडून 2 दिवसांचं हे सत्र आयोजित केलं आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणातील आगामी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित या सत्रांमध्ये सदस्य देश, आंतरराष्ट्रीय संस्था, ग्राहक संरक्षण प्राधिकरण, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इतर संबंधित घटक एकाच व्यासपीठावर येणार आहेत. भारताच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे या सत्राचं अध्यक्षपद भूषवतील. ब्रिक्स महिला कार्यगटाची 2 दिवसीय बैठक आजपासून केरळमध्ये सुरू होत असून भारत परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी एकत्रितपणे विविध क्षेत्रातील महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. आसाममध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या 2 दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी संस्थांचे प्रमुख आणि अधिकारी यात सहभागी होतील. संस्थात्मक सातत्य बळकट करणं आणि अंमली पदार्थ नियंत्रण संस्थांमध्ये कार्यचालन सहकार्य वाढवण्यावर यामध्ये भर देण्यात येणार आहे. अंमली पदार्थांशी संबंधित भविष्यातील धोक्यांना दिला जाणारा सामूहिक प्रतिसाद बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज जयंती आहे. त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 2 वर्षांच्या स्मरण उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून कोलकाता इथं आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी मुखर्जी यांचा 125 फूट उंच पुतळा कोलकाता इथं उभारला जाणार आहे. त्याचं भूमिपूजन आज करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांची आज बैठक होणार असून त्यामध्ये विविध प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसह ट्रस्टला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात विशेष तपास गटाच्या तपासातील निष्कर्षांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीत सचिव चंपत राय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर विचार विनिमय होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं लोकप्रिय समाज माध्यम इन्स्टाग्रामवरील सशुल्क जाहिरातींमध्ये बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तणूक मजकुराच्या वापरासंदर्भात कडक भूमिका घेत मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. या सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश या नोटीसीद्वारे दिल्याचं अधिकारिक सूत्रांनी सांगितलं आहे. यासंदर्भात मेटानं 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण द्यावं असंही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं बजावलं आहे. या मंचानं मध्यस्थ म्हणून सुरक्षा मार्गदर्शक तत्वाचं पालन केलं आहे की नाही याचा आढावा सरकार घेत आहे. युरोपात पोर्तुगालमध्ये ग्रीस आणि स्पेनमध्ये भडकलेले वणवे विझवण्यासाठी

0: आगीचे शेकडो बंब काल रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पोर्तुगालमध्ये वळव्यामुळे लागलेली प्रचंड मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी 3 दिवसांहून अधिक काळ संघर्ष सुरू असल्यानं स्पेन आणि इटलीनेही तिथं आता मदतीसाठी आपली पथकं पाठवली आहेत. ग्रीसमधल्या थेस्सालोनिकी शहरातील रिसायकलिंग प्रकल्प या आगीनं वेढल्यामुळे प्लास्टिक जळून विषारी वायू पसरला आहे. बावी नावाच्या चक्रीवादळानं अमेरिकेच्या पॅसिफिक बेटांना धडक दिली आहे. या वादळामुळे गुआम आणि नॉर्दर्न मारियाना बेटांवर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. ताशी 290 किलोमीटर वेगानं हे वादळ पुढे सरकत आहे. बावी वादळ धोकादायक असून त्यामुळे मोठी हानी होण्याचा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेनं दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच झालेल्या दुहेरी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या वाढून आता 3,342 पोहोचली आहे. 16,000 अधिक जण जखमी झाले असून 17,000 लोक विस्थापित झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी 80 तात्पुरत्या छावण्या स्थापन करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत राऊंड ऑफ 16 ब्राझीलला नॉर्वेकडून 2-1 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ब्राझील स्पर्धेत 5 विश्वविजेता राहिला आहे. या पराभवानंतर ब्राझीलचा अनुभवी खेळाडू नेमार ज्युनियरनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ब्राझीलचा सर्वाधिक गोल करणारा हा खेळाडू म्हणून नेमार प्रसिद्ध होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सराबियाच्या नोवान जोकोविचनं रशियाच्या रोमन सफिओलिनचा पराभव करत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. रोमांचकारी ठरली ही लढत. 3 तास 26 मिनिटं चालली. या विजयामुळे जोकोविचचा हा ऑल इंग्लंड क्लबमधील 106 एकेरी विजय ठरला असून त्याने रॉजर फेडररचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील 105 विजयाचा विक्रम मागे टाकला आहे. क्रिकेट. आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं इंग्लंडच्या महिला संघाचा 7 राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 151 धावांचा पाठलाग करताना 17 षटकं 1 चेंडूत ऑस्ट्रेलियानं 153 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मेन बेथ मुनीनं सर्वाधिक 64 धावा केल्या. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं कालपासून झोपून काढलं आहे. मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून कोकणात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत मानखुर्द परिसरात एकाचाळी 3 कोसळून 5 एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत झाड पडण्याच्या घटनेत 2 मृत्यू झाला. ठाणे पालघर जिल्ह्यातही पावसामुळे 2 मृत्यू झाला. कोकणातही मुसळधार पाऊस सुरू असून रायगड जिल्ह्यातल्या कुंडलिका अंबा सावित्री पाताळगंगा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे निवासी भागात पूरसदृश्य परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली. दरम्यान मुंबई पुण्यात होणाऱ्या पावसामुळे मुंबई पुणे वाहतूक ठप्प झाली असून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जुना मुंबई पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी पुण्या मुंबईचा प्रवास टाळावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. केरळमध्ये कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून दक्षतेचा केशरी बावटा जारी करण्यात आला आहे. तर इतर 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद होत आहेत. प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वरदहा सबनीस. प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: पुर्याउँछ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: आपलं मूळ दिव्य स्वरूप चिन्मय चित्शक्ती चिदानंद असून ते अखंड स्वयंभू अमर आकाशासारखा अत्यंत सूक्ष्म व्यापक आणि निराकार असं आहे। अशा या दिव्य स्वरूपाचं ज्ञान जेव्हा आपल्या जाणीवेत उदयाला येतं तेव्हा आपलं जीवरूप फॉल्स इगो तत्काळ नाहीसा होऊन आपलं शिवस्वरूप रियल इगो प्रकट होतं। याचाच अर्थ असा की आपण जे आपल्याला आपल्यातच हरवून बसलो होतो ते आता म्हणजे दिव्य ज्ञानाचा उदय झाल्यावर आपल्याला आपण आपल्यातच शोधून काढतो। हा शोध म्हणजे प्रत्यक्षात आपल्या दिव्य स्वरूपाचा आपल्याला झालेला दिव्य बोध म्हणजे साक्षात्कार असतो। जीवनाचं गणित सुटतं ते याच दिव्य बोधानं। साधं गणित जर आपल्याला सोडवता आलं तर केवढा आनंद होतो। मग जीवनाचं गणित जर सुटलं तर आपल्याला परमानंद झाला तर त्यात नवल काय। या दोन आनंदात फरक मात्र फार मोठा आहे। साधं गणित सोडवल्यानं जो आनंद होतो तो आनंद तात्कालिक स्वरूपाचा टेम्पररी असा असतो। याच्या उलट जीवनाचं गणित सुटल्यानं जो आनंद होतो तो आनंद शाश्वत स्वरूपाचा परमनंट असतो। अशा रीतीनं जेव्हा आपल्याला आपल्या दिव्य स्वरूपाचा अमृतानुभव प्राप्त होतो तेव्हा आपल्या अंगी असणारा आपलाच स्वानंद म्हणजे आनंद कंद हरी आपल्या अंतःकरणात प्रगट होतो। हा स्वानंदाचा झरा प्रगट झाल्यावर तो आपल्या सर्व अंतरेंद्रियातून ज्ञानेंद्रियातून कर्मेंद्रियातून अखंड झुळझुळ वाहू लागतो आणि आपल्या जीवनातील पोकळी भरून जीवन कृतार्थ होतं। आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदचे। आणखीन एक दृष्टांत देऊन हा विषय स्पष्ट करता येईल। पौर्णिमेचा चंद्र आकाशात प्रकाशाचे सर्वत्र उधळण करतो आहे। आईच्या कडेवर एक लहान मूल आहे। तो सुंदर पौर्णिमेचा प्रफुल्लित चंद्र आपल्या लेकरानं पाहावा ही आईची इच्छा। परंतु इतक्या दूरवर लेकराची दृष्टी चटकन कशी जाईल असा विचार आईच्या डोक्यात घोळतो आहे। इतक्यात तिला एक कल्पना सुचली। तिने आपल्या लेकराला जवळच अंतरावर असलेल्या एका झाडाच्या फांदीकडे पाहायला सांगितलं। हेतू असा की त्या फांदीकडे पाहता पाहता त्या लेकराची नजर त्या फांदीच्या पलीकडे जाऊन त्याला चंद्र दिसावा। आता त्या लेकरानं आईच्या आज्ञाप्रमाण असं म्हणून केवळ फांदीकडेच पाहायचं अन्य कुठेही पाहायचं नाही असं पक्क ठरवलं तर त्याला आई काय करणार। परिणाम एकच होईल, त्या लेकराला चंद्रदर्शनाचा आनंद लुटता येणार नाही। त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांनी आपल्याला उपासनेचे जे विविध प्रकार शिकवले हो

त्यात त्यांचा हेतू असा होता की आपण उपासना करता करता पलीकडे जाऊन चिदाकाशातील ईश्वरचंद्र किंवा स्वरूपचंद्र दर्शनाचा आनंद अखंड लुटावा. आता वांगीदाखल आपण मूर्तीपूजेचं उदाहरण घेऊ. आपल्या पूर्वजांचा मूर्तीपूजेच्या उपासनेचा प्रकार अत्यंत रास्त आणि प्रशंसनीय आहे, यात संशय नाही. देवाची मूर्ती म्हणजे देव नव्हे हे काय त्यांना कळत नव्हतं असं थोडंच आहे. वास्तविक देवाची मूर्ती आणि देव यांचा परस्परांशी कसलाही मेळ बसत नाही. आपल्या वडिलांचा फोटो, पुतळा किंवा मूर्ती म्हणजे आपले वडील नव्हेत. फोटो म्हणजे केवळ आपल्या वडिलांचं एक प्रतीक आहे. तरीसुद्धा आपले वडील आणि वडिलांचा फोटो यांच्यात काहीतरी मेळ आहे, कारण आपले वडील जसे दिसायला होते तसा त्यांचा फोटो असतो. परंतु देवाच्या बाबतीत हा प्रकार नाही. देवाची मूर्ती आणि साक्षात देव यांचा परस्परांशी कसलाही मेळ बसत नाही. देवाच्या अगदी उलट देवाची मूर्ती आहे. देव आहे निराकार, निर्गुण, अव्यक्त, अदृश्य, अखंड, अमर, स्वयंभू, ज्ञानघन, आनंद स्वरूप, शक्तिमान वगैरे वगैरे. याच्या उलट देवाची मूर्ती आहे साकार, एकदेशी, व्यक्त, दृश्य, खंडित, नाश पावणारी, घडवलेली वगैरे वगैरे. अशी परिस्थिती असून सुद्धा आपल्या थोर पूर्वजांनी आपल्याला देवाची मूर्ती हे देवाचं प्रतीक समजून त्याची उपासना करायला शिकवलं. हेतू असा की देवाच्या मूर्तीकडे टक लावून पाहता पाहता आपल्या दृष्टीची झेप मूर्तीच्या पलीकडे जाऊन आपल्याला चिदाकाशातील ईश्वरचंद्र किंवा स्वरूपचंद्र दर्शनाचा आनंद अखंड लुटता यावा. परंतु प्रत्यक्षात प्रकार घडून राहिलेला आहे तो वेगळाच. मूर्तीच देव आहे आणि तिची उपासना करीत राहा अशी पूर्वजांची आज्ञा अक्षरशः प्रमाण मानून आम्ही मूर्तीची पूजा अर्चा वगैरे कवायती पद्धतीप्रमाणे वर्षानुवर्ष करतो आहोत. पण स्वरूपचंद्र दर्शनाचा पत्ताच नाही. इतकंच नव्हे तर तिथपर्यंत आपली दृष्टी पोहोचली पाहिजे ही सुद्धा जाणीव नाही. यात आमच्या पूर्वजांचा काय दोष? वास्तविक मूर्ती ही केवळ फांदी आहे आणि त्या फांदीला चिकटून न राहता तिच्या पलीकडे झेप घेऊन स्वरूपचंद्र पाहण्यात धन्यता आहे ही गोष्टच आज आम्ही पार विसरून गेलेलो आहोत. तुकाराम महाराज, रामकृष्ण परमहंस यासारख्या थोर संतांना मात्र मूर्तीपूजेचं रहस्य अवगत होतं असं त्यांच्या चरित्रावरून दिसतं. रामकृष्ण परमहंस काली मातेच्या मूर्तीची उपासना करत असत. उपासना किंवा पूजा करता करता ते काली मातेच्या मूर्ती पलीकडे जाऊन पूजा करताना स्वतःच्याच डोक्यावर फुलं टाकीत स्वतःची पूजा स्वतःच करत असत. इथं दृष्टांत आणि द्राष्टांत यात फार फरक आहे. दृष्टांतात फांदीच्या पलीकडे दृष्टी जाऊन चंद्रदर्शन घडायचं असतं, तर द्राष्टांतात फांदीच्या म्हणजे मूर्तीच्या अलीकडे दृष्टी खेचून स्वरूपचंद्राकडे तिला वळवायची असते. बाण मारून लक्षभेद करण्यासाठी धनुष्याची दोरी आकर्ण ओढावी लागते, त्याप्रमाणे स्वरूपाचा लक्षभेद करण्यासाठी दृष्टी उफराटी करून आत्मनपर्यंत आत खेचावी लागते. अशा रीतीनं मूर्तीच्या फांदीच्या आडोशानं स्वरूपचंद्राकडे पाहणारा उपासक पाहता पाहता जागच्या जागी विरघळून जातो आणि उरतो तो साक्षात स्वानंदानं प्रफुल्लित असलेला आणि स्वानंदाचा प्रकाश जीवनात उधळत असलेला पौर्णिमेचा स्वरूपचंद्र होय. असा स्वानंदाचा स्वरूपचंद्र जेव्हा प्रगट होतो तेव्हा जीवनात निर्माण झालेली पोकळी भरून निघते. भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद, कल्पने वीण आपण उरता ब्रह्मानंद, अशी गोड अवस्था प्राप्त होऊन जीवन कृतार्थ होतं. जीवनविद्या सांगते की जीवन म्हणजे माणसाला मिळालेलं एक फार मोठं वरदान आहे. परंतु सामान्य माणसांना जीवनाचं मूल्य समजत नाही आणि त्यामुळं फुकट मिळालेलं जीवन फुंकून टाकण्याकडेच त्यांची प्रवृत्ती असते. जीवन या शब्दातच फार मोठा गहन अर्थ भरलेला आहे.

0: एक म्हणजे जीव न, दुसरा जीव वन, आणि तिसरा अर्थ जीवन, नवजीवन। जीवन हा शब्द उलटा सुलटा केला म्हणजे जीवन या शब्दाचं रूपांतर नवजीवन या शब्दात होतं। जीवनाचे हे जे तीन अर्थ आहेत त्यातच जीवनाचं रहस्य दडलेलं आहे। जीवत्व नष्ट झाल्याशिवाय शिवत्व उदयाला येत नाही, आणि शिवत्व प्राप्त झाल्याशिवाय जीवाचा वनवास संपून त्याला नवजीवन प्राप्त होत नाही। ओम शांती शांती शांती।
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत। चिंतन हाच चिंतामणी।

हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:54 होत आहेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी. सुरुवातीला राहत फतेह अली खान आणि सुझेन डिमोलो यांनी गायलेलं दे दनादन चित्रपटातलं हे गीत.

0: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
0: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगले चढकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
0: अरे
1: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
7: सचिन,
6: मम्मी.
7: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
8: लखलख चंदेरी कार्यक्रमात यानंतर सलीम सुलेमान यांनी संगीतबद्ध केलेलं प्रीतम चक्रवर्ती यांचं गीत लव आजकल या चित्रपटासाठी आवाज मोहित चौहान यांचा.

सुनिधी चौहान यांनी गायलेलं आणि प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं संदीप श्रीवास्तव यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता न्यूयॉर्क. आणि या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अंजली गोखले यांची कथा खरी श्रद्धा।
1: वाचक स्वर मधुरा पुजारी।
0: गोपाळराव घरी आले आणि सवयीप्रमाणे त्यांचा हात दाराजवळच्या बेलपाशी गेला। क्षणात त्यांचं लक्ष कुलपाकडे गेलं आणि डोळे बंद करून अस्पष्टसा श्रीराम मुखातून बाहेर आला। आता दार कोण उघडणार? महिना झाला मीराला जाऊन, अजून अंगवळणी पडत नाही तिचं नसणं। मनातले विचार मनातच कुलूप बंद करून खिशातून घराच्या कुलपाची किल्ली काढली आणि दार उघडून आत आले। आता या सगळ्याची सवय करून घ्यायला पाहिजे असं मनाला बजावत त्यांनी आपला वावर सुरू केला। सगळ्या खोल्या जिथल्या तिथं मिटून होत्या। सगळ्या गोष्टीतला जणू जीवच निघून गेला होता। मीराचं जाणं इतकं आकस्मिक झालं की आधी काही विचार करायला ठरवायला वेळच मिळाला नाही। आपल्या घरात आपल्या कुटुंबात संसारात किती गृहीत धरलं होतं आपण मीराला। आपण सांगायचं ते तसं तिनं वागायचं। आपल्या राधेयलाही तीच सवय, आई हक्काची कामासाठी। 2 वर्षापूर्वी नोकरीच्या गावी आईलाच घेऊन गेला। सगळं घर आपल्या मनासारखं आईकडून लावून घेतलं आणि पुढच्या वर्षी लग्न झाल्यावर आईची रवानगी तिच्या हक्काच्या घरी। भोळ्या मीराला त्याचं काहीच वाटलं नाही। नवीन नवीन आहेत, राहू दे त्यांचं त्यांना, म्हणून या घरामध्ये विरघळून गेली पुन्हा पूर्वीसारखी। माझ्या शब्दांना मान देत, माझ्या तालावर नाचत। मी पण तिला ओळखलंच नाही, तिची किंमत ठेवली नाही। गोपाळरावांना मीरेच्या आठवणींनं व्याकुळ व्हायला झालं। पुन्हा मोठा सुस्कारा सोडून हातपाय धुवून श्रीराम असं म्हणून जेवणाचा डबा टेबलावर घेऊन डब्याचं झाकण त्यांनी उघडलं। आता ही

सुद्धा सवय करून घ्यायला पाहिजे. आपलं आपण वाढून घ्यायचं, आपलं आपण जेवायचं. जेवायचं पण कसं? न बोलता, न मागता, कोणी न वाढता गोपाळरावांचा घास हातातच राहिला. छे, असं होता कामा नये म्हणून भरलेलं ताट घेऊन हॉलमध्ये येऊन बसले. टी व्ही चालू केला आणि लक्ष लागत नसलं तरी ते टिपिकल सासूसुनेचे संवाद ऐकायला लागले. समोर चित्र हलत होती, कसले तरी विसंवाद सुरू होते आणि क्षणात गोपाळरावांच्या डोळ्यासमोर गेल्या वर्षी घडलेला, आपल्याच घरी घडलेला प्रसंग उभा राहिला. मीराला प्रत्येक महिन्यातला सण व्रत करण्याचा भारी सोस. चैत्र सुरू झाल्यापासून सगळं वर्ष संपेपर्यंत प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण असायचाच, कुठली ना कुठली पूजा उपास ठरलेला. घरी दोघंच असताना हे सहज होत होतं, पण मागच्या वर्षी करोना काळात लॉकडाऊन सुरू व्हायच्या वेळी मुलगा म्हणजे राधेय आणि सून रमा घरी आले. गोपाळराव तसे धूर्त, त्यांना आपल्या मुलाचं आणि सुनेचं येणं आवडलं नाही, पटलं नाही असं नाही, पण ती दोघे नेमकी आत्ताच का आली हे त्यांनी अचूक ओळखलं. घरी राहून काम करायचं म्हणजे घरची सगळी कामं करून स्वयंपाक केला पाहिजे. नोकरी करणाऱ्या सुनबाईंना ते कसं जमणार? रोज घरी येणाऱ्या सगळ्या बायका यायच्या बंद झाल्या. मग आईबाबांकडे आलं की सगळेच प्रश्न मिटले. गोपाळरावांना मीराचा साधा भोळा स्वभाव पूर्ण माहीत होता. लेक आणि सून आले म्हणून ती जाम खुश होती. रोज नवनवीन खाण्याचे बेत करत होती, दमत होती, श्रमत होती, पण तसं दाखवत नव्हती. कधी नव्हे ते दोघे आलेत. आपलं सगळं कसब लावून मीरा काम करत होती, सतत काम करत होती. मार्गशीर्ष महिना आला, गुरुवारची पूजा, लक्ष्मीचं व्रत. मीरा ते कसं विसरणार? उपवास कसा मोडणार? सगळ्यांचं खाणं जेवण हे सगळं झाल्यावर तिनं दैवीची यथासांग पूजा केली, मनापासून आरती केली, कहाणी झाली. मग उपासाचं काहीतरी करून तिनं खाल्लं. दमणूक झाली तरी दाखवली नाही. लक्ष्मीला मनापासून हात जोडत होती. मुलाचं सुनेचं काम दिवसभर सुरू होतं. काम करून दमल्यावर सासूबाई आलं घातलेला चहा बिस्किट आणून देत होत्या. उरलेला वेळ मोबाईलचं खेळणं हातात होतच. आपली आई दमतीये, सतत काम करतीये, बाबा घराचा केर काढतायत, अंगण झाडतायत, हे काहीच मुलाला दिसत नव्हतं आणि सुनेच्या लक्षात येत नव्हतं. दोघेही आपल्याच धुंदीत. ऑफिसचा गलेलठ्ठ पगार कमी होत नव्हता, मग काम कमी करून कसं चालेल? दोन गुरुवार यथासांग पार पडले. त्यानंतरच्या मंगळवारी सुनबाईंनी आईबाबांना एक मेसेज वाचून दाखवला. मार्गशीर्षातल्या गुरुवारच्या लक्ष्मीव्रताबद्दलची माहिती होती. बायका या पूजेसाठी काय काय करतात, कशी फळं आणतात, काय काय खातात, याची खिल्ली उडवणारा तो मेसेज होता. गोपाळराव आणि मीरा दोघेही मन लावून तो मेसेज ऐकत होते. मीरेचा चेहरा थोडा उतरला. गोपाळराव बागेत झाडांना पाणी घालायला निघून गेले. सुनबाईंना आपला विजय झाल्यासारखं वाटलं. आपण नोकरी करून पैसा आणतो हीच खरी लक्ष्मी असं मीरानंही ऐकून घेतलं. काहीही न बोलता ती पुन्हा कामाला लागली. बुधवारचा दिवस उजाडला. रोजच्याप्रमाणे मुलगा आणि सून दोघांनी आपलं आवरलं आणि आपल्या लॅपटॉप पुढे जाऊन दोघं बसले. काम सुरू झालं. 4 तास जागचे न हलणारे दोघं अर्ध्या तासानं स्वयंपाकघरात येऊन डोकवायला लागले. फ्रीज उघडून पाणी पी, एखादं बिस्किट तोंडात टाक, असं सुरू झालं. त्या दोघांची अस्वस्थता मीराला जाणवली, पण तिनं फारशी चौकशी केली नाही आणि आपलं काम सुरू ठेवलं. शेवटी गोपाळरावांनीच विचारलं, काय रे आज सुट्टी आहे का, काम नाही? अहो बाबा, आज सकाळपासून वायफाय बंद आहे, नेटच सुरू होत नाहीये, मग काम कसं सुरू होणार? सुनबाई पटकन बोलली. अच्छा असं होय, म्हणजे लॅपटॉप बंद का तुमचा? अगं मग आज मीरेला थोडी मदत कर. पण ते ऐकायला सुनबाई तिथे थांबलीच नव्हती. गोपाळराव गप्प झाले. अख्खा दिवस काही वायफाय सुरू झालं नाही आणि खूप दिवसांनी काम नाही म्हणून ऑफिसवाल्यांनी दुपारची विश्रांती घेतली. संध्याकाळी गच्चीत फेऱ्या मारल्या. मीरेचं मात्र काम निमूटपणे सुरू होतं. गुरुवार सुरू झाला. रोजचं रुटीन आलं. दोघेही आवरून आपल्या लॅपटॉपसमोर बसले. एकदाही बाहेर आले नाहीत, म्हणजे वायफाय सुरू झालेला दिसतो.

गोपाळराव मनातल्या मनात म्हणाले. सगळं आवरल्यावर मीराची यथासांग लक्ष्मीपूजा झाली. त्या मेसेजचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता. संध्याकाळी आरती झाली. नैवेद्याला काहीतरी गोडधड होतच. आरती झाल्यावर मीरानं मुलाला आणि सुनेला हाक मारली. झालं का रे ऑफिसचं काम दोघांचं? या बरं इकडं जरा. आपली आई असं अचानक का बोलवतीये हे त्यांना समजेना. गोपाळराव बाहेर आहेत हे माहीत असल्यानं मीरानं बोलायला सुरुवात केली. दोघेजण लक्ष्मीच्या पूजेचा थाट पाहत होते. तांब्याची चकचकीत कळशी, तिच्यावर हळदी कुंकवाची बोटं ओढली होती. त्यावर नारळ, त्यातली आंब्याची, पेरूची, सीताफळाची ही आपल्याच बागेतली पत्री होती. नारळालाही हळद कुंकू वाहिलं होतं. गेज वस्त्र, सोन्याचा हार, फुलं, समोर लक्ष्मी मातेचा फोटो, निरांजन, समयी, सगळं यथासांग होतं. उदबत्तीच्या सुगंधानं सगळं वातावरण प्रसन्न झालं होतं. नकळत दोघांनी हात जोडले. आईला नमस्कारही केला. मीरानं सुने

आपली आई असं अचानक का बोलवतीये हे त्यांना समजेना. गोपाळराव बाहेर आहेत हे माहीत असल्यानं मीरानं बोलायला सुरुवात केली. दोघेजण लक्ष्मीच्या पूजेचा थाट पाहत होते. तांब्याची चकचकीत कळशी, तिच्यावर हळदी कुंकवाची बोटं ओढली होती. त्यावर नारळ, त्यातली आंब्याची, पेरूची, सीताफळाची ही आपल्याच बागेतली पत्री होती. नारळालाही हळद कुंकू वाहिलं होतं. गेज वस्त्र, सोन्याचा हार, फुलं, समोर लक्ष्मी मातेचा फोटो, निरांजन, समयी, सगळं यथासांग होतं. उदबत्तीच्या सुगंधानं सगळं वातावरण प्रसन्न झालं होतं. नकळत दोघांनी हात जोडले, आईला नमस्कारही केला. मीरानं सुनेला हळदी कुंकू लावलं आणि म्हणाली, परवा तू वाचलंस ना ते बरोबर आहे ग, काम केल्याशिवाय पैसे कसे येतील? उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी म्हणतात ते काही खोटं नाही. पण एक सांगू का तुम्हाला, फक्त नोकरी करून पैसे मिळवले म्हणजे लक्ष्मी येते, प्रसन्न होते असं नाही. आमच्या वेळी म्हणजे मी लग्न करून या घरी ज्यावेळी आले तेव्हा माझीसुद्धा इच्छा होती नोकरी करायची, नोकरी करावी, पैसे मिळवावे असं मला वाटत होतं. पण नाही मिळाली मला परवानगी. आणि नंतर घराच्या या रामरगाड्यात इतकी गुरफटून गेले की माझं स्वप्नही मी विसरून गेले. त्यामुळं जे आलं, जेवढं आलं, त्या तेवढ्या पैशात कसं राहायचं, ते जपून कसे वापरायचे हे आपोआप शिकले. काटकसरीनं आहे त्यात आनंदानं कसं राहायचं हे माझ्या आईनं तिच्या वागण्यातून अप्रत्यक्षरित्या शिकवलं होतंच. त्यामुळं धनलक्ष्मीचा आदर करून समाधानानं राहायला लागले. हव्यास न करता जे मिळालं त्यात आनंद मानला. अर्थात तुम्ही तसं राहावं असं माझं म्हणणं अजिबात नाही. दोघंही मिळवता, मजेत राहता ते बघून मला आनंदच वाटतो. पण याचा अर्थ असा नाही की घरच्या कामांना काहीच किंमत नाही, ती कामं करायची नाहीत. मला सांगा, 2 दिवसापूर्वी तुम्ही ऑफिसचं काम करू शकला नाहीत, हो ना? वायफाय नव्हतं त्यामुळं नाही झालं. नेट सुरू झाल्याशिवाय ऑफिसचं काम होतच नाही. तुम्हाला कसं कळणार? सुनबाईंनी ठसक्यात उत्तर दिलं. गोपाळरावांना वाटलं यावर मीरा काहीच बोलणार नाही. तिला काय कळतंय नेट, वायफाय, लॅपटॉप? मीरा म्हणाली, बरोबर आहे तुझं, लॅपटॉपमधलं नाही कळत मला, पण नेट म्हणजे काय, वायफाय म्हणजे काय, त्याचा अनुभव मात्र मी घेते. हं, आता हेच बघा ना, आज लक्ष्मीची मी पूजा केली. मगाशी न सांगता तुम्ही दोघांनी हात जोडलेत. का केलं बरं असं? घरातल्या डब्याला नाही तुम्ही नमस्कार केला, शोकेसमधल्या शोपीसला नाही नमस्कार केला. कारण या पूजेमधून जी काही स्पंदनं येत असतात, जी आपल्या मनाला, डोळ्याला भिडतात, त्यामुळं आपण हात जोडतो. परवा तू जो मेसेज वाचून दाखवलास ना, अशी पूजा करून का कुठली लक्ष्मी प्रसन्न होते? खरंय तुझं, नुसती पूजा करून नाहीच होत लक्ष्मी प्रसन्न. पण मनापासून जर ती पूजा केली तर त्या स्पंदनांनी समाधान मानायला शिकवलं जातं. तुम्हाला वायफायमधून जे मिळतं ना, तेच मला लक्ष्मीची पूजा करून मिळतं. आमच्यासारख्या बायकांना तीच ऊर्जा असते. त्याच ऊर्जेवर आम्ही घरामध्ये रमलो, राहिलो आणि समाधान मिळवलं. माझं अजिबात असं म्हणणं नाही की तुम्ही नोकरी सोडून हे सगळं करा. जे करता ते कराच, पण आम्ही करत नाही म्हणून आम्ही कमी आहोत असं मात्र नाही. आम्हाला जे मिळालं ते आम्ही पत्करलं, त्यामागचं समर्पण समजून घ्यायचा प्रयत्न करा. कुणीतरी काहीतरी बोललं म्हणून ते बरोबर असं मानू नका. माझं एवढंच सांगणं आहे. अरे, ही आमची लक्ष्मी सुद्धा तुमच्या वायफाय सारखी जागृत आहे, जिवंत आहे, खरी आहे. तुम्हाला तिची पूजा करायची नसेल, करता येत नसेल तर करू नका, पण टिंगल नक्कीच करू नका, तिला कमी लेखू नका. बघा पटतंय का? मग मात्र आईपाशी येत राधेय म्हणाला, आई पटलं तुझं, तू सांगितलंस तसा विचारच कधी केला नाही. वायफाय आणि मनापासून नमस्कार दोन्हीही मधून ऊर्जाच मिळते, आम्ही दोन्ही करू. गोपाळराव बाहेरच्या खोलीतून आत येत म्हणाले, वा वा राधेय, छान बोललास. आता मीरा, या निमित्तानं कॉफी हवी आहे. आणि काय आश्चर्य, रमा पटकन उठून म्हणाली, मी करते हं कॉफी. गोप

बाळराव आणि मीरा कौतुकानं पाहतच राहिले, समाधानानं हसले. आता डोळ्यासमोर गोपाळरावांना काहीच दिसेना. त्यांचे डोळे काठोकाठ भरून आले होते. रुमालानं ते पुसून त्यांनी समोरच्या टीव्हीच्या स्क्रीनकडे पाहिलं. टीव्हीवरचा विसंवाद संपला होता. जेवणाचं ताट घेऊन ते पुन्हा आत गेले. या सगळ्या आठवणींना कुलूप लावायचं होतं, कधीतरी पुन्हा किल्ली लावून उघडून पाहण्यासाठी. खरी श्रद्धा, अंजली गोखले यांची कथा आपण ऐकली. आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: साहित्य सौरभ हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 आम्ही पुनःप्रसारित करणार आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
1: संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: सकाळचे 9:30 झाली आहेत. आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युवा बिट्स, पण त्यापूर्वी हे जाहिरात प्रसारण.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
1: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
3: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.
7: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस?
8: तात्या, त्याचे दात लई बाद आहेत.
7: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया, आणि ते बी फास्ट.
8: मग चालते की?
9: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.

0: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
3: हे कस्टमर केयर उठे। मैडम
4: बोला।
3: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे।
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
4: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता।
3: बस समजलं।
4: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा।
7: प्रसारित करत आहोत युवा बिट्स।
8: हाय, हॅलो, नमस्कार, मी आहे तुमची म्युझिक जॉकी मनोज्ञा आणि आज तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचा युवा बिट्स। आजची गाणी ऐकल्यावर तुमचा दिवस नक्कीच खूप स्पेशल होणार आहे याची मी खात्री देऊ शकते। मला सांगा, तुम्हाला कधी असं झालंय का की सगळं एकदम नॉर्मल चालू असतं, सेम कॉलेज, सेम ऑफिस, सेम रुटीन, पण तरीही काही दिवस अचानकच खूप छान वाटायला लागतं। सकाळी उठल्या मूड एकदम भारी होतो आणि उगाच चेहऱ्यावर हसू यायला लागतं। आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट काय माहितीये, आपल्याला नेमकं का आनंदी वाटतंय हे स्वतःलाही कळत नाही। मला वाटतं या फिलिंगसाठी अजून तरी डिक्शनरीमध्ये कोणताही प्रॉपर शब्द नाही आहे, कारण तो फक्त कदाचित हॅपीनेस नाही आहे, हां त्याला कदाचित प्रेमही नाही म्हणता येणार, पण मे बी प्रेमाची अगदी पहिली आणि गोड सुरुवात नक्की असू शकते। आणि अशा वेळी मनाची जी सिच्युएशन होते ना, ते या गाण्याच्या 3 ओळीमध्ये अगदी परफेक्टली एक्सप्लेन केलंय।

अगदी सिंपल आहे। भावना अशा कधीच फास्ट फॉरवर्ड मोडवर नसतात, त्या शांतपणे कॉफीच्या वाफेसारख्या अगदी हळूवार वर येतात आणि आपल्यालाही कळत नाहीत की त्या कधी मनात येऊन घर करून बसल्यात। आणि म्हणूनच कॉफी आणि बरंच काही हे नाव एकदम परफेक्ट वाटतं, कारण ती फक्त कॉफी नसते, त्यात एका नजरेतलं एका हसण्यातलं बरंच काही लपलेलं असतं। सो जर आजचा दिवस थोडा हेक्टिक गेला असेल ना, तर पुढची काही मिनटं स्वतःला द्या, नो ओव्हर थिंकिंग आणि जस्ट वाईब्स, त्या नव्या रंगांना, त्या गोड एक्साइटमेंटला आणि तुमच्या चेहऱ्यावरच्या त्या केअरफ्री स्माईलला पुन्हा एकदा भेटूया आणि ऐकूया

आत्ताच आपण प्रेमाचे वेगवेगळे रंग अनुभवले, पण मला अजून एक गोष्ट सांगा, एका दिवसात काय होऊ शकतं? जास्तीत जास्त काय, एक कॉफी, काही गप्पा, थोडं फिरणं, बस ना? पण काही दिवस कॅलेंडरवरचे फक्त 24 तास नसतात, ते एक खूप सुंदर आठवण बनून राहतात. मुंबई पुणे मुंबई हा एक तसा चित्रपट, दोन माणसं, एक दिवस आणि मुंबईचं सुंदर शहर. या चित्रपटात ना अजून एक कॅरेक्टर दडलेलं आहे असं वाटतं मला, तो म्हणजे पाऊस. कारण मुंबईत पाऊस पडला की शहर थोडंसं अजून सिनेमॅटिक वाटायला लागतं, रोमॅन्टिक वाटायला लागतं, अचानक सगळं किती सुंदर आहे असंही वाटायला लागतं. जणू कोणीतरी आपल्या आजूबाजूच्या जगाकडे पहिल्यांदाच नीट बघायला शिकलंय. तो रिमझिम पाऊस, त्या ओल्या वाटा, ती चांदण्यांची रात्र आणि थंडगार वाऱ्याची झुळूक. वातावरण बदलतं आणि कधी कधी वातावरण बदललं ना की मनही बदलतं. प्रत्येकाला या गाण्यात काही ना काहीतरी वेगळं सापडतं. कोणाला यात पाऊस सापडतो, कोणाला प्रेम, तर कोणाला ती ओली चिंब झालेली मुंबई, आणि कोणाला फक्त एक भारी मूड. सो जर आत्ता कुठे प्रवास करत असाल किंवा खिडकी बाहेर बघत असाल किंवा फक्त संध्याकाळ निवांत एन्जॉय करत असाल, तर पुढची काही मिनिटं ही फक्त तुमच्यासाठी. चला मुंबईच्या त्या पावसाळी मूडमध्ये जाऊया आणि ऐकूया मुंबई पुणे मुंबई चित्रपटातलं गाणं कधी तू.

कधी तू म्हणत आपण प्रेमाच्या एका गोड टप्प्यावर होतो. गाणी बदलली तरी त्या गाण्यामागची आपली जी कम्फर्ट वाईब असते ना, ती मात्र कायम राहते. कधी असं झालंय का की कानात हेडफोन्स आहेत आणि रॅन्डमली प्लेलिस्ट चालली आहे, अचानक एक असं गाणं येतं की गर्दीत असूनही तुम्ही एका सेकंदात स्वतःच्या जगात हरवून जाता. आजूबाजूचा सगळा गोंगाट असा म्यूट होतो, चेहऱ्यावर उगाचच एक छोटीशी स्माईल येते आणि तुम्ही एकदम रिलॅक्स होता. एक्झॅक्टली, त्यालाच आपण म्हणतो आपला कम्फर्ट झोन. आणि आज आपल्या या प्लेलिस्टमध्ये याच झोनमधलं एक ऑल टाईम फेवरेट गाणं आहे. 2007 रिलीज झालेलं गाणं आज 2026 जेव्हा स्क्रीनवर फ्लॅश होतं ना, तेव्हा आपलं बोट नेक्स्टवर नाही जात. गाणं संपलं की उलट आपण ते लूपवर टाकतो. जब वी मेट सिनेमातला तो आदित्य आठवतोय, हरवलेला, डोक्यात हजार विचार घेऊन फिरणारा. पण अचानक जेव्हा तो त्या पावसात भिजायला लागतो ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर येणारी ती स्माईल, ती शांतता, हे बघायला खूप आनंद होतो. अहो, रोजच्या या धावपळीत आपण इतके थकून जातो की दिवसाच्या शेवटी आपल्याला लाऊड म्युझिकपेक्षा अशा एका गाण्याची गरज असते जे आपल्याला शांत रिलॅक्स करेल, जे ऐकताना वाटेल की हा यार, आता सगळं सॉर्टेड आहे. आणि हे गाणं आपल्याला इतकं का आवडतं माहिती आहे? कारण हे आहे त्या एका हक्काच्या माणसाबद्दल ज्याच्या एका मेसेजमुळे किंवा फोन कॉलमुळे आपला खराब झालेला मूड एका सेकंदात चांगला होतो, ज्याच्यासोबत असताना आपण जसे आहोत अगदी तसेच राहतो. कदाचित तुम्ही आत्ता कॉलेजच्या कट्ट्यावर असाल किंवा खिडकीपाशी बसून वगैरे प्रवास करत असाल, तर हे गाणं पुढच्या काही मिनिटासाठी तुमच्या आजूबाजूचं वातावरण एकदम बदलून टाकणार आहे. सो नो फॉर्मॅलिटीज, थेट म्युझिकवर जाऊया आणि एन्जॉय करूया प्रीतमचं हे एव्हरग्रीन मॅजिक मोहित चौहानच्या आवाजात. तुमसेही.

आहा, हे गाणं ऐकल्यावर जो एक कम्फर्ट झोन तयार झालाय ना, तो आता आपण कॅरी करूयात. आजकाल आपल्या सगळ्यांना तो विंटेज आणि ओल्ड स्कूल रोमॅन्स खूप जास्त अट्रॅक्ट करतो. म्हणजे त्या पत्रांची वाट पाहणं, गाण्याच्या कॅसेट एक्सचेंज करणं, किंवा नात्यामध्ये तो एक गोड साधेपणा असणं. आजची आपली पुढची चॉईस ना नेमकी त्याच ओल्ड स्कूल प्रेमाबद्दल आहे. आपण ऐकतोय तलत अझीज आणि जगजीत सिंग यांचे कमाल गझल. या गझलची पहिलीच लाईन ऐका.

गाईज विचार करा, समोरची व्यक्ती इतकी सुंदर आहे की तिला बघितल्यावर तुमच्या तोंडातून शब्दच फुटत नाहीयेत. तिथल्या तिथे सगळं जग थांबल्यासारखं वाटतंय. हा जो काहीही न बोलता फक्त नजरेत केलेला रोमॅन्स आहे ना, तो तिथे खूप सुंदरपणे मांडलाय. खूप लोकांना वाटतं की गझल फार कठीण असते, पण जर भावना खरी असेल ना तर ती थेट कनेक्ट होते. ही गझल खूप आधीची आहे, पण यात

रिलॅक्स करणारं जे फिलिंग आहे ना, ते आजच्या आपल्या प्लेलिस्टमध्ये तितकंच फ्रेश वाटतं. सो आता जास्त सस्पेन्स ठेवत नाही, हेडफोन्स ऑन करा आणि हरवून जा या ओल्ड स्कूल मूडमध्ये. अब क्या गझल सुनाऊ तुझे देखने के बाद.

गझलच्या त्या सुंदर शब्दांनंतर आता वेळ आली अशा एका गाण्याची, जे ऐकताना भाषेपेक्षा त्या गाण्यातलं वेडेपण थेट काळजाला भिडतं. आजकाल आपण इन्स्टंट लव्हबद्दल प्रचंड बोलतो, पण खरं प्रेम काय असू शकतं हे ज्या गाण्याने सांगितलंय ते गाणं आता आपण ऐकतोय. साऊथ सिनेमातला एक असा मास्टरपीस ज्याने ओल्ड स्कूल रोमॅन्सला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय, कमल हसन यांच्या गुणा सिनेमातलं कनमणी अनबोडू. या गाण्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहितीये? आपल्यापैकी खूप लोकांना तमिळ भाषा कळतही नाही, तरी हे गाणं लाखो लोकांच्या प्लेलिस्टमध्ये अगदी टॉपवर असतं. कारण भाषा जरी कळत नसली तरी या गाण्याची वाईब आणि यातली एन्जॉयमेंट एकदम नेक्स्ट लेवल आहे. या गाण्याची सुरुवात अशा एका चिठ्ठीने होतीये जिथे तो आपल्या प्रेयसीला सांगतोय, माझ्या मनात तुझ्याबद्दल जे प्रेम आहे ना ते मांडायला हे शब्द खूप लहान आहेत. विचार करा, जेव्हा माणसाचं प्रेम इतकं अथांग असतं की जगातली सगळी भाषा पण कमी पडते, तो हा फील आहे. इलाय राजा यांचं संगीत आणि एस पी बालसुब्रमण्यम सरांचा तो आवाज आजही जेव्हा कानावर पडतो ना तेव्हा अंगावरती काटाच येतो. सो जास्त विचार नका करू, फक्त त्या म्युझिकमधल्या खऱ्या खुऱ्या प्रेमाला अनुभवा. हेडफोन्स

0: गझलच्या त्या निवांत ओळींपासून ते कनमणी अनबुडूच्या वेड्या प्रेमापर्यंत आणि रंग हे नवे नवेच्या त्या मस्त कॉफी वाईप पर्यंत आजचा आपला हा म्युझिकल प्रवास इथेच संपतोय. आय होप आजची ही प्लेलिस्ट ऐकल्यावर तुमचा मूड एकदम रिफ्रेश झाला असेल. आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. मी होते तुमची म्युझिक जॉकी मनोज्ञा आणि पुढच्या भागात अशाच काही कमाल गाण्यांसह भारी गप्पांबरोबर पुन्हा भेटूया. स्टे ट्यून्ड विथ म्युझिकल मनोज्ञा. तोपर्यंत जस्ट रिलॅक्स अँड नो ओव्हर थिंकिंग. एन्जॉय करा तुमची सुंदर संध्याकाळ. कीप लिस्निंग ओनली ऑन युवा बीट्स.
1: युवा बीट्स हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं आपली माणसं या चित्रपटातलं सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर अगबाई अरेच्या या चित्रपटातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत अजय अतुल यांचं.

श्रोतेहो, आपल्या भारत देशामध्ये विविध भाषा बोलल्या जातात. काही प्रमुख भाषा आहेतच, पण त्याचबरोबर काही बोलीभाषाही आहेत. या सर्व भाषांपैकी संस्कृत भाषेला या सर्व भाषांची जननी असं म्हणतात. प्रत्येक भाषेचं व्याकरण वेगळं, त्यातील अलंकार छंद वेगवेगळे. हे व्याकरण म्हणजे त्या भाषेचा पाया. जसं की मराठीमध्ये आपण अनेक वृत्त शिकतो, भुजंगप्रयात, शार्दूल विक्रीडित, वसंत तिलक, किंवा अलंकारांमध्ये यमक अलंकार, रूपक, उपमा अलंकार यासारखे विविध अलंकार. संस्कृत भाषेतही असे विविध छंद आहेत आणि या छंदांवर आधारित सुक्ती. श्रोतेहो, आजच्या संस्कृत वाणी कार्यक्रमात याच विषयी आपण जाणून घेणार आहोत सौभाग्यवती मानसी महेश पुजारी यांच्याकडून.

नमस्कार. आज आपण संस्कृत सुक्तींचा आस्वाद घेणार आहोत. सुक्ती म्हणजे सुउक्ती, म्हणजेच चांगले बोलणे. संस्कृत काव्य प्रकारातील मुक्तक काव्य प्रकारात सुक्ती हा शब्द मोडतो. अत्यंत मोजक्या आणि प्रभावी शब्दांमधून अर्थपूर्ण अशी सुभाषिते मांडली जातात. हाच चांगला विचार म्हणजे सुक्ती होय. या सुक्तींमध्ये अत्यंत खोल आणि सार्वत्रिक अर्थ दडलेला असतो. 2 ते 4 ओळींमधून कवी आपले विचार सुक्तींच्या माध्यमातून मांडतो. पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी संबंध असतो किंवा नसतोही, पण त्यातून होणारा अर्थबोध मात्र आपल्या जीवनाशी संबंधित असतो. यामध्ये शब्द थोडे पण अर्थ मात्र भरपूर असे दिसून येते. संस्कृत काव्य प्रकारामधील पद्यकाव्यामध्ये मुक्तक काव्य प्रकार येतो. या संस्कृत साहित्यातील सुक्ती या प्रकारामार्फत अनेक बोधपर गोष्टी समाजापर्यंत पोचवण्यात येतात. असं म्हणतात की या सुक्तींच्या पठणाने आपले वाक्चातुर्य वाढते. म्हणजेच काय? तर समजा आपण कोणत्या तरी ठिकाणी वक्ता म्हणून जाणार असू आणि आपल्या भाषणामध्ये आपल्या विषयाला सुसंगत असतील अशा संस्कृत सुक्तींचा वापर जर आपण केला तर त्या भाषणाचा खूप चांगला प्रभाव श्रोत्यांवर पडतो. श्रोते आपल्या भाषणाने प्रभावित तर होतातच आणि आपल्याला उत्स्फूर्तपणे दादही देतात. फक्त आपल्या भाषणामध्येच नाही तर लेखनामध्येही संस्कृत सुक्तींचा वापर आपण करू शकतो. याद्वारे आपण प्रभावी आणि समृद्ध विचार सुवचनांच्या माध्यमाने पानांवर उमटवू शकतो. यावरून इथे मला एक सुक्ती आठवत आहे. खिन्नंचापि सुभाषिते नरमते स्वीयं मनः सर्वदा श्रुत्वा नस्य सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुनर्वाञ्छति अज्ञाज्ञानवतोऽप्यनेन हि वशी कर्तुं समर्थो भवेत् कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजै रावश्यकः संग्रहः. याचा अर्थ असा होतो की तुम्ही खिन्न असताना, उदास असताना एखादा सुंदर सुभाषित ऐकलं तर तुमचं मन प्रसन्न होऊन जातं. एखादा दुसऱ्या व्यक्तीकडून चांगलं सुभाषित ऐकायला मिळालं तर अशी चांगली वचनं परत परत ऐकण्याची इच्छा निर्माण होते. याद्वारे एखादी बुद्धिमान व्यक्ती अज्ञानी माणसाला आपल्याकडे आकृष्ट करून घेऊ शकते. शेवटची पंक्ती तर अतिशय महत्त्वाची आहे, ती अशी की चांगल्या सुभाषितांचा संग्रह हा मनुष्याकडून झालाच पाहिजे. किती सुंदर शब्दांमधून सुक्तींचे महत्त्व सांगण्यात आले आहे. या सुक्ती वेगवेगळ्या संस्कृत वृत्तातून किंवा छंदातून लिहिल्या जातात. त्याद्वारे त्या विशिष्ट चालीत म्हटल्या जातात. संस्कृत छंदांचे किंवा वृत्तांचे काही निवडक प्रकार आज आपण बघूया आणि वृत्तींमधून सुक्तींचे सौंदर्य उलगडून दाखवूया. आपल्या सर्वांना रामरक्षा तर माहीत आहेच. ही रामरक्षा बुधकौशिक ऋषींनी अनुष्टुप छंदात लिहिली आहे. अनुष्टुप छंदाच्या प्रत्येक चरणात 8 अक्षरे असतात. 4 चरण असतील तर एकूण वर्णसंख्या होते 32. श्लोके षष्ठम गुरुत नेयम सर्वत्र लघुपंचमम द्वि चतुष्पादयोहो ह्रस्वम सप्तमम दीर्घमन्ययोहो. हे या अनुष्टुप छंदाचे लक्षण आहे. त्याचा अर्थ असा होतो की ज्या छंदाच्या 4 चरणांमधील 5वा वर्ण ह्रस्व आणि 6वा वर्ण हा दीर्घ असतो, तसेच पहिल्या आणि 3ऱ्या चरणांमधील 7वा वर्ण हा दीर्घ आणि दुसऱ्या आणि 4थ्या चरणामधील 7वा वर्ण हा ह्रस्व असतो, त्याला अनुष्टुप छंद असे म्हणतात. या अनुष्टुप छंदाची काही उदाहरणे आता आपण ऐकूया. रामरक्षेमधील मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीमद् भगवद्गीतेतील एक उदाहरण आपण पाहू. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. पंचतंत्रामधील एक उदाहरण आपण बघू. आत्मनो मुख दोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते

मौनम सर्वार्थ साधनम। संस्कृत साहित्यातील अशी अनेक बरीच काव्ये आहेत जी अनुष्टुप छंदामध्ये रचली गेली आहेत। संस्कृत छंद शास्त्रामधील आणखी एक लोकप्रिय छंद म्हणजे शार्दूल विक्रीडित छंद होय। या छंदाच्या प्रत्येक चरणात 19 अक्षरे असतात। एकूण 4 चरणांचे मिळून 76 अक्षरे होतात। या छंदातील प्रत्येक चरणाच्या 12व्या आणि 7व्या अक्षरावर थांबायचे असते। सूर्याश्वैर्य दिमः सजौ सतत गाः शार्दूल विक्रीडितम्। सूर्य 12 आणि अश्व 7 यांच्या संयोगाने एकूण वर्णसंख्या होते 19। तो छंद म्हणजे शार्दूल विक्रीडित होय। आता या शार्दूल विक्रीडित छंदाची काही उदाहरणे आपण पाहूया। ही दोन्ही उदाहरणे नीतिशतकांमधून घेतलेली आहेत। विद्यानाम नरस्य रूपमधिकम् प्रच्छन्न गुप्तम धनम् विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः।

आता या शार्दूल विक्रीडित छंदाची काही उदाहरणे आपण पाहूया. ही दोन्ही उदाहरणे नीतिशतकांमधून घेतलेली आहेत. विद्यानामनरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या भोगकरी यशस सुखकरी विद्या गुरुणाम गुरुः विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम विद्या राजसु पूजते न तु धनम विद्याविहीन पशुः. आणखी एक उदाहरण. केयूराणि न भूषयन्ति पुरुषं हारान चन्द्रोज्ज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः वाण्येका समलंकरोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. आता आपण आणखी एका प्रमुख छंदाबद्दल जाणून घेऊया. उक्ता वसंत तिलका तभजा जगौघ, ज्यामध्ये तगण भगण जगण जगण आणि शेवटी दोन गुरुवर्ण असतात तो वसंत तिलका छंद होय. या छंदाच्या प्रत्येक चरणात 14 वर्ण असतात आणि 4 चरणांची मिळून एकूण वर्णसंख्या होते 56. या छंदाची काही उदाहरणे आपण बघूया. निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथ प्रविचलन्ति पदन्न धीराः. हे नीतिशतकामधील एक उदाहरण आपण बघितलं. आता वीर रसातील एक उदाहरण आपण पाहू. सिंहासनस्थ शिशुनापि सहेम सिंह संजात रौद्र रस निष्ठुर दृष्टिपातः दृष्ट्वा मुहुस्ववदनं समरोत्सुकानां आकर्ण कृष्ट शरचाप गुणस्स धीरः. संस्कृत साहित्यातील छंदांमध्ये आपल्याला काव्याची लय दिसून येते आणि त्यामुळेच अवघड संस्कृत श्लोक पाठ करणे आणि लक्षात ठेवणे हे अत्यंत सोपे झाले आहे. आता आपण मालिनी या छंदाविषयी जाणून घेऊया. मालिनी छंदाच्या प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात आणि 4 चरणांचे मिळून 60 वर्ण होतात. वर्ण म्हणजेच अक्षरे. याचं लक्षण आपण बघूया. ननमय युतेयम मालिनी भोगी लोकैहि. दोन नगण, एक मगण, दोन यगण अशा 5 गणांनी युक्त असलेला मालिनी छंद तयार होतो. भोगी लोकै म्हणजेच भोग 8 आणि सप्तलोक असा याचा अर्थ इथे घेतलेला आहे. मालिनी छंदात 8व्या वर्णावर आणि 7व्या वर्णावर यती होते. यती होते म्हणजेच इथे उदाहरण सांगताना 8 शब्द झाले की थांबायचे आणि मग 7व्या शब्दावर थांबायचे. या मालिनी छंदाची आपण काही उदाहरणं बघूया. प्रसिद्ध महाकवी कालिदास यांनी रचलेल्या अभिज्ञान शाकुंतलम यातील या पंक्ती आहेत. सरसिज मनुविद्धम शैवलेनापि रम्यम मलिनमपि हिमांशोर लक्ष्म लक्ष्मीं तनोति इयमधिक मनोज्ञा वल्कनेनापि तन्वी किमवहि मधुराणां मंडनं नाकृतीनां. आणखी एक आपण उदाहरण बघूया. वयमिह परितुष्टा वल्कलैस्त्वं दुकुलैः सम इह परितोषो निर्विशेषो विशेषः स च भवति संतुष्टो यस्य तृष्णा प्रभूता पुरुषमपि स एव ईश्वरं मुञ्चतीति. आता शिखरणी छंदाविषयी आपण चर्चा करू. शिखरणी छंदात प्रत्येक चरणात 17 वर्ण असतात आणि एकूण 4 चरणांचे मिळून 68 वर्ण तयार होतात. याचं लक्षण आपण बघूया. रसई रुद्रैक शिघ्ना यमन सभला गस शिखरणी. या छंदामध्ये 6 आणि 11व्या अक्षरावर यती होते. म्हणजेच यामध्ये रसई म्हणजे 6 रस आणि रुद्रय म्हणजे 11 रुद्र

0: त्याचा अर्थ होतो. याचं उदाहरण आपण बघू. यदा किंचित न्योहम द्वीप इव मदांध समभवम तदा सर्वज्ञोऽस्मित भवदवलिप्तम मम मनः. यदा किंचित किंचित बुधजन सकाशाधिगतम तदा मूर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः. आपण आता पुढील वंशस्थ छंदाविषयी चर्चा करूया. या छंदात प्रत्येक चरणात 12 वर्ण असतात आणि 4 चरणांचा मिळून 18 वर्ण तयार होतात. वर्ण म्हणजेच अक्षरे. याचं लक्षण आपण बघूया. जतौ तु वंशस्थ मुदीरितम जरऊ, म्हणजेच यामध्ये ज गण, त गण, ज गण आणि र गण ज्या छंदात असतो त्याला वंशस्थ छंद असंही म्हटले जाते. याचं उदाहरण आपण बघू. प्रसिद्ध महाकवी कालिदास यांनी रचलेल्या कुमार संभवम यातील एक प्रसिद्ध उदाहरण इथं आपण ऐकूया. विकार हेतौ सति विक्रियन्ते येषां न चेतासि स एव धीराः. आणखी दुसरं एक उदाहरण बघूया. भवन्ति नम्रास्तरव फलोद्गमैः नवामुभिर् भूरि विलम्बिनो घनाः अनुद्धताः सत्पुरुषाः समृद्धिभिः स्वभाव एष परोपकारिणाम्. आपण आज पाहिलेल्या प्रत्येक छंदाची रचना एका विशिष्ट लयीमध्ये करण्यात आली आहे. लयबद्ध स्वरांमुळे श्लोकांचा प्रभाव हा अधिक ठळकपणे दिसून येतो आणि त्याचे आपल्या मनावर सकारात्मक परिणामही दिसून येतात. संस्कृत भाषा ही व्याकरणशुद्ध आणि तर्कसंगत अशी भाषा आहे. या संस्कृत छंदामधील स्तोत्रांचे, श्लोकांचे योग्य पद्धतीने पठण केले तर आपली स्मरणशक्ती निश्चितपणे वृद्धिंगत होते.
1: संस्कृत साहित्यातील छंद आणि सुक्ती याविषयी सौभाग्यवती मानसी महेश पुजारी यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकली. श्रोतेहो, याबरोबरच आजचा संस्कृत वाणी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना आणि मला वेदवतीला आता निरोप द्या. नमस्कार.

संस्कृतवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कोल्हापूर यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार आज सकाळी 9 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 33 फूट 2 इंच इतकी नोंदवली गेली आणि इथून 33,809 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 44 बंधारे पाण्याखाली आहेत. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील आरे ते सावरवाडी दरम्यान असणाऱ्या तुळशी नदी पुलावर 6 इंच ते 1 फूट इतकं पाणी आलंय, त्यामुळं या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज सकाळी 7:30 वाजताच्या स्थितीनुसार इचलकरंजी पंचगंगा नदीच्या जुन्या पुलाला पाणी घासत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला आहे आणि पर्यायी वाहतूक मोठ्या पुलावरून सुरू आहे. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग.

श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, भारतीय चित्रपट सृष्टीला जागतिक स्तरावर पहिला मोठा सन्मान मिळवून देणारे आशयप्रधान आणि संवेदनशील चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणजे चेतन आनंद. आज त्यांचा स्मृतिदिन आणि त्यानिमित्त आजचा गाता रहे मेरा दिल हा विशेष कार्यक्रम.

श्रोते हो, 1946 साली प्रदर्शित झालेल्या नीचा नगर या चेतन आनंद यांच्या पहिल्या चित्रपटानं इतिहास घडवला. सामाजिक विषमता, वर्ग संघर्ष आणि मानवी मूल्यांवर प्रभावी भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोच्च ग्रँड प्रिक्स हा मानाचा पुरस्कार मिळाला. भारतीय चित्रपटाला जागतिक पातळीवर मिळालेला हा पहिला मोठा बहुमान होता आणि समांतर सिनेमाची पहिली ठोस चाहूलही याच चित्रपटातून मिळाली. त्यानंतर चेतन आनंद यांनी केवळ मनोरंजन करणारे नव्हे तर विचार करायला भाग पाडणारे चित्रपट दिले. वास्तववादी मांडणी, प्रभावी कथनशैली आणि संगीताची उत्कृष्ट जाण यामुळे त्यांच्या प्रत्येक चित्रपटानं भारतीय सिनेमात एक वेगळी ओळख निर्माण केली.

श्रोते हो, चेतन आनंद यांनी आपले धाकटे भाऊ देवानंद यांच्यासह नवकेतन फिल्म्स या चित्रपट संस्थेची स्थापना करून हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवा कलात्मक आणि आधुनिक चेहरा दिला. अफसर, आंधिया, टॅक्सी ड्रायव्हर आणि फंटूश यासारख्या चित्रपटातून त्यांनी व्यावसायिक सिनेमालाही आशय, वास्तववाद आणि दर्जेदार कथनशैलीची जोड दिली. प्रतिभेची अचूक पारख हे चेतन आनंद यांचं आणखी एक वैशिष्ट्य. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी देत त्यांच्या कारकिर्दीला दिशा दिली. कामिनी कौशल, प्रिया राजवंश आणि पुढे हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार ठरलेले राजेश खन्ना यांना त्यांनी महत्वपूर्ण संधी दिली. इतकंच नव्हे तर जागतिक कीर्तीचे सतारवादक

रविशंकर यांनी ही चित्रपट संगीत क्षेत्रात पहिलं पाऊल चेतन आनंद यांच्या नीच नगर यामधूनच टाकलं. कलात्मक दृष्टी, नव्या प्रतिभेवरचा विश्वास आणि गुणवत्तेशी कधीही तडजोड न करणारा दृष्टिकोन यामुळे चेतन आनंद यांचं नाव भारतीय चित्रपटसृष्टीत आजही मोठ्या आदरानं घेतलं जातं.

श्रोते हो, 1962 भारत चीन युद्धानं संपूर्ण देशाला मोठा धक्का दिला. या युद्धात भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याला आणि त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी चेतन आनंद यांनी 1964 हकीकत हा चित्रपट निर्माण केला. लडाखच्या दुर्गम आणि प्रतिकूल परिसरात चित्रित झालेल्या या चित्रपटात युद्धाचा दिखाऊ थाट नाही, तर रणांगणावर लढणाऱ्या सैनिकांच्या भावना, त्यांचं कर्तव्य, त्याग, भीती, वेदना आणि मातृभूमीवरील निस्सीम प्रेम याचं अत्यंत वास्तववादी चित्रण आहे. त्यामुळंच हकीकत हा केवळ युद्धपट राहत नाही, तर तो भारतीय सैनिकांना वाहिलेली हृदयस्पर्शी आदरांजली ठरतो. मदन मोहन यांच्या अप्रतिम संगीताला कैफी आझमी यांच्या अर्थपूर्ण गीतांची साथ लाभली. यातल्या गीतांनी चित्रपटाला एक उंची मिळवून दिली. राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला हकीकत हा चित्रपट आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक वास्तववादी युद्धपट म्हणून गौरवला जातो. ऐकूया याच चित्रपटातील दोन गीतं.

यानंतर हकीकत चित्रपटातलं हे देशभक्तीपर गीत जे गायले मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी. कैफी आझमी यांच्या गीताला संगीत मदन मोहन यांचं आहे.

श्रोते हो, चेतन आनंद यांच्या कारकिर्दीतील सर्वात धाडसी आणि कलात्मक प्रयोग म्हणून हीर रांझा या चित्रपटाकडे पाहिलं जातं. पंजाबी कवी वारिस शाह यांच्या अजरामर प्रेमकाव्यावर आधारित हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीत एक आगळा वेगळा मानला जातो. प्रख्यात कवी कैफी आझमी यांनी प्रत्येक संवादाला कवितेचं रूप दिलं आणि चेतन आनंद यांनी त्या कवितेला पडद्यावर अप्रतिम दृश्य भाषा दिली. व्यावसायिकदृष्ट्याही या चित्रपटाला यश मिळालं आणि समीक्षकांनी त्यांच्या प्रयोगशीलतेचं भरभरून कौतुक केलं.

श्रोतेहो, चेतन आनंद यांना त्यांच्या कुदरत या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्तम कथेसाठीचा पुरस्कार मिळाला. चित्रपटसृष्टीमध्ये एक कलात्मक आणि सर्जनशील दिग्दर्शक म्हणून त्यांचं नाव नेहमीच आदरानं घेतलं जाईल. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना कार्यक्रमातून वाहिलेली ही आदरांजली. आणि याबरोबरच आजचा गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत भावधारा. सुरुवातीला श्रीकांत पारगावकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत.

भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला दुपारचे 12 वाजता. आता आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: रसिका नमस्कार. आपल्या मधुर स्वरातून सहज तुला गुपित एकच सांगते दुपारी असं गाणाऱ्या आणि सांग कधी कळणार तुला असा प्रश्न केल्यावर धुंदणाऱ्या सुरातला अर्थ रसिकांना उलगडून सांगतात तेव्हा आपल्या मनीचा मोर नाचू लागतो. केशवा माधवाच्या नामातला गोडवा गात सुमनताई मन करारे प्रसन्न प्रत्यक्षात आणतात. असावे घरते अकुले छान आणि घरहीच राजधानी अनुभवतात.

0: ध्यानातून प्रेम, जिव्हाळा, मातृत्व, दुःख, कष्ट, त्याग, वेदना, भक्ती अशा सगळ्या भावना ज्यांनी सार्थपणे समर्थपणे मांडल्या, अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण इथे आमंत्रित केलेले मंगलाताई खाडीलकर यांना. नमस्कार मंगलाताई.
1: नमस्कार.
0: निवेदनाच्या क्षेत्रातलं एक फार मोठं नाव म्हणजे मंगलाताई खाडीलकर. पत्रकारिता, लेखन आणि निवेदन अशा तिन्ही प्रांतामध्ये ज्यांनी आपल्या शब्दलालित्याने, आपल्या वाणीतून अनेकांना आनंद दिला अशा मंगलाताई खाडीलकर. त्यांनी एकपात्री आणि सांगीतिक कार्यक्रम देशविदेशामध्ये सादर केलेले आहेत. आणि भाग्ययोग म्हणजे सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर या तिघींसोबत मंचावरती कार्यक्रम करण्याचा योग ज्यांना आला अशा मंगलाताई. त्यांची पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. ही आपलीच माणसं, सुमन सुगंध, स्वर प्रभाकर आणि एक मनोहर कथा अशी चार पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेत. आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमांमध्ये मंगलाताईंनी अनेक कार्यक्रम सादर केलेले. आज खूप आनंद होत आहे तुम्ही स्टुडिओमध्ये आल्या आहात. आजचा आपला विषय आहे सुमन सुगंध,
1: अगदी जिव्हाळ्याचा.
0: सुमनताईंचा सहवास लाभणं, त्यांची भेट होणं हा आयुष्यातला एक अपूर्व योग असावा नाही?
1: अगदी खरंच आहे. काय होतं की वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या संकल्पनांचे कार्यक्रम मी करत जात होते आणि ते करण्यामध्ये वेगवेगळ्या संगीतकारांचा, गायक गायिकांचा, कवींचा, गीतकारांचा अभ्यास होत होता आणि त्यात अपूर्णता अशी जाणवत होती की सुमनताईंचा विषय निघाला की अगदी मर्यादित अशी माहिती उपलब्ध. आता त्याचं काय करायचं? मोजके चार पाच कुठेतरी खूप जुन्या काळात छापून आलेले लेख, एवढ्या भांडवलावर आपण रसिकांसमोर कार्यक्रम पूर्णत्वानं सादर करू शकत नाही, ही खंत होती. आणि मग सुमनताईंचा पत्ता मिळवणं, त्यावेळेला त्या खारमधल्या आनंद इमारतीतल्या एका प्रशस्त अशा फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांनी तसं जवळजवळ या क्षेत्रापासून संन्यास घेतलेलाच होता आणि ही निवृत्ती त्यांनी स्वेच्छेनं स्वीकारली आहे हे मला माहीत होतं. कुठंतरी त्यांच्या गाण्यांची संकलित केलेली पुस्तकं मिळत होती पण या सगळ्याला कुठेतरी एकदा तपासणी झाली पाहिजे. तोपर्यंत आपण अत्यंत आत्मविश्वासानं तो कार्यक्रम सादर करू शकत नाही ही माझी खंत होती. आणि म्हणून मी त्यांना भेटायला गेले. तर न सांगता भेटायला गेले कारण जो फोन नंबर माझ्याकडे होता तो कुणी उचलतच नव्हतं.
0: अरे बापरे.
1: आता न सांगता गेल्याबद्दल थोडासा त्यांना नाराजी होती. बऱ्याच वेळ ते आले नाहीत पण आम्ही ठिय्या देऊन बसलो होतो तेव्हा त्यांनी यावं लागलं. त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या की आता लेखीकडे चालली आहे आणि तुम्हाला माहितीये की मी आता या क्षेत्रातून जवळजवळ निवृत्ती घेतलेली आहे तर मग आता मला कशाला काय विचारताय तुम्ही. आता लेखीकडे जाऊन येते अमेरिकेला आणि मग त्याच्यानंतर मी आल्यानंतर बघू असं म्हणून त्यांनी बोलवण केली. आता हा बोलवणीचा प्रकार नंतर साधारण एक 3-4 वेळा घडला. त्यावेळेला एका, मी आता इथं सांगायला हरकत नाही की त्या चित्रापूर सारस्वत समाजाच्या आहेत आणि माझं माहेरही त्याच समाजाचं, एकंदरीतच सारस्वत समाजासाठी काम करणारी अखिल भारतीय आणि जागतिक पातळीवर काम करणारी एक संस्था आहे आयएसको, त्यांना सन्मानित करायचं होतं. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा मी त्यांच्याकडे जाऊन पोहोचले.
0: अच्छा.
1: गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हा पुरस्कार त्यांना द्यायचा होता आणि पोहोचले त्यांच्याकडे. त्याला त्या आल्या होत्या पण पुन्हा एकदा तसंच की आता कशाला पुरस्कार मी स्वीकारू, काय केलंय मी एवढं, गाणी मिळाली मी गात गेले मला नाही फारस, असं करून त्या सगळ्यात त्यांनी रस दाखवला नाही. बरं बघते मी, येऊ शकले तर येईन तुमच्या कार्यक्रमाला असं म्हणाल्या त्या आणि आल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की मी ना काल माझी बीपीची गोळी चुकून मी दोनदा घेतली आणि नंतर मला थोडासा त्रास व्हायला लागला. मी म्हटलं मान्य आहे तुमचं, आमचा सगळ्यांचं थोडा विरस झाला. सुमनताई भेटायला आले तर चालेल का? मी काही रागवलेले नाही एवढं त्यांनी बघितलं आणि रागवून मी करणारच काय होते. पुन्हा एकदा भेटायला गेले आणि परत अशीच विनमुख होऊनच येत होते. त्यावेळेला मी एक म्हटलं वाक्य, म्हटलं तुमच्याबद्दल इतकी कमी माहिती उपलब्ध आहे की नंतरच्या पिढ्यांना सुमन कल्याणपूरांनी काय केलंय, सुमन कल्याणपूर कोण हे माहीत असायला हवं.
0: बरोबर.
1: तर जितके उपलब्ध लेख आहेत ते अपुरे पडतील सुमनताई, कुठंतरी तुम्ही बोलायला हवं असं मी म्हटलं. बरं बोलेन. आणि लगेचच दिवाळी येत होती त्यामुळे दिवाळी अंकाच्या साठी एक मुलाखत घ्यावी अशा विचाराने मी पुन्हा लगेच त्यांच्याकडे गेले. आपले प्रयत्न सोडायचे नाहीत.
0: तुम्ही किती तळमळीने करत होतात हे त्यांच्या लक्षात आलं.
1: त्यांच्या लक्षात येत होतं
0: मनापासून

0: असं मिटून घेतलेलं असताना सहस्र दल कमल
1: कोशात स्वतःला
0: दशा होत्या त्या, आणि त्यांना बिलकुल उमलायचं नव्हतं असा सगळा त्यावेळेच्या त्यांच्या मानसिकतेचा प्रकार होता. पण मी एक वाक्य त्यांच्याशी एका भेटीमध्ये बोलले होते की जर तुम्ही माहिती उपलब्ध करून दिली नाही तर पुढच्या पिढ्यांना अत्यंत त्रोटक स्वरूपात तुमची माहिती उपलब्ध होईल. कारण त्यावेळेला गुगल युट्यूब हे प्रकार नव्हते, त्यामुळे माहितीचा विस्फोट या काळाच्या पासून आपण दूर होतो. आणि आता झालं, त्यांनी मला दया येऊन मुलाखतीसाठी वेळ वगैरे दिली.
1: बर,
0: आणि त्याच दिवशी मी त्यांना फोन केला, कारण बाबा आज मी सकाळी 11:30 तुम्ही सांगितलंय तसं येते तुमच्याकडे. तशी त्या देवाची पूजा करत बसल्या होत्या.
1: बर,
0: त्यांची देवी आहे दुर्गा परमेश्वरी, तिची पूजा करत होत्या. आणि त्या फोनवर आल्या, त्यांनी नाईलाजानं पूजेतनं उठून आणि मला म्हणाल्या, काय बाई असं होत आहे की देवी कौलच देत नाहीये हो, त्यामुळे आजची मुलाखत आपण रद्द करूया. त्यावेळेला मात्र माझा संयम थोडा सुटला आणि मी त्यांना म्हटलं अरे चा असं कसं झालं, तुमच्या देवीची आमची देवी बहीण आहे आणि या बहिणीनं मला सकाळीच कौल दिलाय की अतिशय सुंदर होणार आहे मुलाखत. तर म्हटलं काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय, तुम्ही विचारता का परत तुमच्या देवीला.
1: अच्छा,
0: तर यातला उपरोध कळणं हे अगदी स्वाभाविक होतं. त्या एकदम गप्प बसल्या, पुढच्या वर्षी बघू म्हटलं. पुढच्या वर्षी हाच विषय नसतो दिवाळी अंकाला, थोडक्यात मुलाखत घेऊ शकले नाही.
1: पण म्हणजे असा नकारामागून नकार
0: हो
1: येत होते. त्यांची मानसिक
0: 2003 त्याच्या आधी 2-3 वर्ष असं सारं चाललेलं होतं. आणि एका भेटीमध्ये मात्र त्यांचे पती नंदाजी बाहेर आले आणि म्हणाले की सुमन उद्यापासून तुम्हाला मुलाखत देतील, लिहायला सुरुवात करा. आणि तो माझ्यासाठी मोठा क्षण होता. मध्ये थोडे दिवस गेले कारण त्यांनी आनंद इमारतीतून खारच्या कृष्णा हाइट्स मध्ये आपलं बस्तान हलवलेलं होतं आणि प्रत्येक गोष्ट टापटीप जागच्या जागी. ते सगळं घर त्यांच्या सौंदर्य दृष्टीला अनुकूल लागल्याशिवाय त्या दुसऱ्यात लक्ष घालणार नाही.

0: मंगलाताई, खरोखर तुमच्या आयुष्यात सुद्धा रेक्षणांच्या संगतीने मी अशी भारावले असा काळ पुढे सुरू झाला का सुमंताईच्या सहवासात?
1: अगदी. म्हणजे जी गायिका, तिचा मधुर स्वर, शब्दांच्या बरोबरचा त्यांचा जो काही एक सहयोग असायचा त्यांच्या स्वरांचा, भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, आणि काय म्हणतो आपण की एक जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर. आणि त्यातली

0: मधुरता आणि तिच्या ज्या वेगवेगळ्या परी त्या गाण्यांमधनं त्या त्या भावनेप्रमाणे भेटायच्या त्यावर अतिशय प्रेम केलेलं होतं म्हणून तर मी त्यांचा असा पाठपुरावा केला. आणि मग आमच्या बोलण्याला सुरुवात झाली. बोलणं तसं सोपं नसतं कारण ज्या माणसांनी आपले सगळ्या पाकळ्या मिटून घेतलेल्या असतात ना म्हणजे खरं तर असं पाकळी पाकळीनं आपल्याला त्याला उमलवतच न्यावं लागतं.
1: आणि त्यातून एवढं मोठं पुस्तक तुमचं पुढे आकाराला आलेलं आहे.
0: हो,
1: दीड 200 पानांचं ज्याच्यामध्ये त्यांच्या गाण्यांची सूची पण आहे.
0: हो,
1: छायाचित्र
0: आम्ही सुधारत नेली सूची.
1: अच्छा.
0: कारण पहिल्यांदा तर तसं काही उपलब्ध नव्हतं. त्यांची डायरी मागितली तर त्या डायरीचा उपयोग फारसा होईना कारण एक गाणं त्यांनी गायलेलं असायचं आणि नंतर ते गाणं दुसऱ्या कोणाकडनं तरी गाऊन घेतलेलं असायचं. अशीही अनेक गाणी होती जी त्यांना आठवत नव्हती. 13 भाषांमध्ये 3,500 चित्रपट गीतं आणि गैरफिल्मी गीतं आणि त्यातही सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी गायलेली आहेत.
1: वा,
0: अशी सगळी त्यांची संपदा ही त्यांनीच त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांना असं पटकन आठवायचं नाही की ह्या चित्रपटासाठी आपण हे गायलंय हे का आता मी खोडून टाकले आहेत ना असा विस्मरणाचा सुद्धा कारण बराच वेळ त्याच्या
1: काय गेलेला.
0: हा, लक्ष दिलेलं नसल्यामुळे आमचं काम तसं कठीण होतं. आणि सुमनताई जितक्या मितभाषी आहेत तितकंच त्यांना अशा संवेदनशील आहेत त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या मनाला नेहमी लागायच्या. त्यामुळे एक बाईला त्रस्त करणारे दोन विषय असतात. एक म्हणजे नवऱ्यानं मनासारखं न वागणं आणि घरात स्वयंपाकाला आणि काम करायला येणाऱ्या बाईनं आपल्याला त्रास देणं असं आपल्याला वाटत राहणं. या दोन गोष्टींमध्ये त्या इतक्या रमलेल्या असायच्या. मला बोलवण्याची वेळ सुद्धा इतकी चमत्कारी 3:45.
1: अच्छा.
0: तुम्ही 3:45 या म्हणजे आपण 3 बोलायला घेऊया असं त्या म्हणायच्या. आणि गेल्यानंतर पहिली 15 ही अशीच असायची की नवरा कसं माझा ऐकत नाही आणि बघा ना किती मी तिला शिकवलं तरी ती माझ्या मनासारखा स्वयंपाक करतच नाही.
1: त्या स्वतः मला वाटतं पाककला निपुण होत्या ना
0: अत्यंत. म्हणजे एखाद्या गृहिणीच्या हातालाच ती चव असते. साधं काही केलं तरी त्यातून अमृतच जन्मालंय.
1: मला त्यांच्या हातचं काही चाखता आलं
0: पुष्कळ.
1: अच्छा.
0: म्हणजे साधी समुद्र मेथी मिळते ना त्या समुद्र मेथीची दह्यात घालून त्या कोशिंबीर करायच्या.
1: अच्छा. बर.
0: आणि तिला वाफ किती द्यायची, एक द्यायची की अर्धी द्यायची, इथपासून त्यांचे सगळे हिशेब चाललेले असायचे. फोडणी कुठल्या तेलाची द्यायची, त्याला द्यायची की न द्यायची, दही कसं हवं, त्यात साखर घालायची की न घालायची, ह्या सगळ्याचे त्यांचे आडाखे इतके सुंदर की त्यांनी केलेला प्रत्येक प्रकार.
1: मला वाटतं परफेक्शनिस्ट होत्या.
0: परफेक्शनिस्ट.
1: त्यामुळे ते व्यवस्थितच झालं पाहिजे नेटकं असा एक
0: घर किती सुंदर.
1: हा,
0: अतिशय कलात्मक. मग त्या सेंटर टेबलवर किंवा बाजूच्या कपाटांवर जी काही नक्षी आहे जी करणार सुतारच कोरीव काम, पण त्यानं कुठली नक्षी काढावी ते काढून सुमनताई देणार.
1: त्या मुळात चित्रकार पण.
0: हो. आणि शिल्पकार जोगांच्या शेजारी म्हणजे लहानपणी जोगांचेही संस्कार आहेत त्यांच्यावर की रेषा कशी काढायची किंवा ब्रशचा फटकारा कसा गेला पाहिजे सहज, स्केच कसं काढायचं, त्यासाठी पेन्सिल कशी धरायची, इथपासून त्यांना धडे मिळालेले आहेत. बरं, शिक्षण अर्धवट राहिलं होतं कारण त्या घरातल्या मोठी मुलगी, त्यामुळे घरची जबाबदारी त्या काळामध्ये मुलीवर असायची आणि त्यामुळे त्या जे जे स्कूला फाटला गेले. पण तिथं टर्पेंटाईनची अलर्जी, त्यामुळे हात चालला पोर्ट्रेट्स स्केचेस
1: उत्तम
0: निसर्ग चित्र अत्यंत उत्तम त्या काढतच गेल्या पण ते तिथं थांबलं. गळा गोड होता त्यामुळे त्या सेंट कोलंबा हायस्कूल मध्ये सुद्धा गाणारी मुलगी. आणि मग त्यावेळेला छोटे छोटे क्लासेस असायचे. कधी तावडे बुवा शिकवायला येतात, कधी नवरंग नागपूरकर शिकवतायत, कधी खासाहेब अब्दुल रहमान खान शिकवतायत. मग त्यांच्याकडे थोडे दिवस गेलं, थोडे दिवस नृत्याच्या क्लासला गेलं. असं स्वातंत्र्यपूर्व काळातलं बंधनात असलेलं पण तरीही कलाभिमुख असं बालपण त्यांना मिळालं.
1: किती छान उलगडताय तुम्ही हे. म्हणजे सुरांचं देणं असं प्रत्येक गुरूंकडनं त्या घेत गेल्या, आत्मसात करत गेल्या, वेचित गेल्या असं.
0: आणि यशवंत देव पण त्याच्यात.
1: अच्छा.
0: की त्यांचा तिथं ग्रँड रोडला क्लास होता तर त्यालाही मंडळी जात होती. आणि मग क्लासून आल्यानंतर काय करायचं तर देवांनी शिकवलेली भावगीत आहेत ती भावगीतं कुठं बसून गायची तर पाण्याच्या टाकीवरती.
1: अरे,
0: त्या जिन्यावरनं चढायचं, त्या टाकीवर त्यांची मैत्रीण सुमान बलसे आणि त्या अशा बसायच्या आणि गायच्या. मग तिथं आवाज एकदम छान गोड लागायचा.
1: वा, ही आठवण सुमनताई.

0: मी तुम्हाला
1: सांगितलेली आणि ती पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीपासून आपल्याकडे आहे.
0: अच्छा.
1: आणि रेडिओ प्रत्येक घरात नसायचा, त्यामुळे दूरवरच्या रेडिओवरून ऐकू येणारी गाणी, शेजाऱ्याच्या ग्रामोफोनच्या तबकडीवर वाजणारी गाणी ही त्यावेळेची संपदा.
0: अच्छा.
1: ते ऐकायचं, आपोआप पाठवायचं, मग ते आपल्या घरी 24 तास गुणगुणत बसायचं, नाहीतर चित्र रेखाटताना ते म्हणत बसायचं.
0: वा.
1: आईला मदत करायची, त्यामुळे आईच्या पाककलेचा सगळा वारसा सुमंताईंकडे आला. आणि दुपारच्या वेळेला आराम करायचं नाही, आळसावायचं नाही, झोपायचं नाही. मग काय, तर विणकामाचे, भरतकामाचे सगळे प्रकार शिकायचे. टॅटिंग, निटिंग हे सगळे सुमंताईंचे शब्द.
0: अच्छा.
1: आणि हे सगळं शिकल्या त्या.
0: नवल वाटतं ना, म्हणजे किती वेगवेगळ्या कला त्यांना
1: अवगत
0: होत्या.
1: आणि हिरवा हात, एखादं बी त्यांनी टाकलं कुंडीमध्ये की त्याचं रोप होणारच असा हिरवा हात. आणि फुलांवर मनसोक्त प्रेम, ते नेहमी म्हणायच्या की मी गाते ना, त्यावेळेला मला डोळे मिटून असं जर मी ते शब्द गात गेले तर मला रंग दिसतात.
0: वा.
1: असं म्हणायच्या. आणि त्यात यत्किंचितही अतिशयोक्तीने अशी त्यांची एक सड एक सुंदर गीत त्यांनी गायलेली आहेत.
0: खरे म्हणजे कल्पना कलाकाराची ही सुद्धा, हे विश्व किती मोठं, किती समृद्ध असू शकतं याची प्रचिती आपल्याला त्यांच्या या वाक्यातून येऊ शकते.
1: आणि त्यांच्यासारख्या कलावतीला कला अशा वेगळ्यांनी करतायत. त्यांची चित्रकला, त्यांची रंगकला किंवा त्यांचं गाणं, त्यांचं झाडं लावणं आणि झाडातनं वेगवेगळी फुलं फुलवणं हे सगळं एकमेकाशी जोडलेलं,
0: एकातून एक उमलत जाणं,
1: एकातून एक उमलत जाणं, सश्रद्ध अत्यंत.
0: अच्छा.
1: कोमल मनाच, त्यांची वृत्तीही कोमल, मनही कोमल, आणि त्यामुळे त्यांच्या स्वरामधलं माधुर्य, ती कोमलता, सात्विकता ही त्यांच्या गाण्यात उतरली.

0: मंगला ताई, तुम्ही आज सुमनताईंच्या आठवणी अत्तर क्षणांचा दरवळ आमच्या रसिकांपर्यंत सुद्धा तुमच्या माध्यमातून पोहोचतोय. पण पुस्तक लिहिणं हे मात्र, लिखाण हा आणखी वेगळा भाग. मुळात ह्या आठवणी त्यांच्याकडनं गोळा करणं हे सुद्धा अत्यंत कष्टसाध्य झालं असेल.
1: कारण त्यांच्या आवाजाचं जसं वैशिष्ट्य आहे की तो निर्भर आहे आणि तरीही संयत आहे, तसंच त्यांच्या मनाचं आहे की त्या बोलतात पण नंतर त्यावर विचार पण करतात. एक तर त्या विचारपूर्वकच बोलायच्या. बघा, मला अजूनही त्यांच्याविषयी भूतकाळात बोलणं फार कठीण होतं. तर ते बोलल्यानंतर त्या असा विचार करायच्या की माझ्या या बोलण्यानं काही वादळं तर उठणार नाहीयेत,
0: कोणी दुखावलं
1: कोणी दुखावलं तर जाणार नाही, मग या वयात कुणाला कशाला दुखावू मी, अस

0: की त्या बोलतात पण नंतर त्यावर विचार पण करतात. एक तर त्या विचारपूर्वकच बोलायच्या. बघा मला अजूनही त्यांच्याविषयी भूतकाळात बोलणं फार कठीण होतं. तर ते बोलल्यानंतर त्या असा विचार करायच्या की माझ्या या बोलण्यानं काही वादळं तर उठणार नाहीयेत,
1: कोणी दुखावलं,
0: कोणी दुखावलं तर जाणार नाही, मग या वयात कुणाला कशाला दुखावू मी असं म्हणत माझ्याकडनं त्या आदल्या दिवशी बोललेलं दुसऱ्या दिवशी काढून घ्यायच्या. म्हणायच्या की हे नको हे नको, त्यापेक्षा आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया, असा त्यांचा तो स्वभाव होता. आणि एखादी व्यक्ती आपल्या बालपणात रमते बघा, तसं मला नेहमी वाटायचं की आरंभीच्या दिवसांमध्ये त्या एखाद्या लहान मुलीसारख्या सतत रमत राहिल्या आणि एक स्वप्नील असं जग होतं ते त्यांच्या बालपणीचं, तेच त्यांनी त्यांच्या अवतीभोवती असं कोशासारखं वापरलं. मग ढाक्यामध्ये आपल्या वडिलांबरोबर राहत असतानाची बंगली, मग त्या काळातलं वातावरण, म्हणजे गुलाबाची झाडं असून सुद्धा ती इतकी उंच असायची की त्यांचे वडील आधी उंच आणि त्यांच्या खांद्यावर बसून त्यांना ती फुलं दिसायची, अशा तऱ्हेची ती बाग. म्हणजे बघा, मग तिथं ती नन आठवतेय, मग त्या नननी वाजवलेला शाळेतला तो पियानो आठवतोय, मग आपण सेंट कोलंबामध्ये गायलेली गाणी आठवत आहेत, मग त्याच्यानंतर माणिकबाईंचं कौशल्याचा राम, मग ज्योत्स्नाबाईंचा क्षण आला भाग्याचा, मग जोराबाई अंबालावाली, मग नूरजहां, मग सुरैया यांची गाणी, हे सगळं आठवण्याच्या त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये त्या मला पूर्ण रमवून टाकायच्या. आणि मग एक दिवशी एक आठवण आली अशी, सुगंधी दरवाजा म्हणतो ना असं, दरवाजा उघडल्यानंतर असा सुगंध यावा, तशी म्हणाल्या एकदा कळलं की आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये लताबाई येणार आहेत. लताबाईंचं नाव त्यावेळेला झालेलं होतं आणि मी शाळकरी मुलगी, कुठेतरी तिथे सत्यनारायणाची पूजा होती कोणाकडे तरी आणि संध्याकाळी तीर्थ प्रसादाला लताबाई यायच्यात म्हटल्यानंतर उत्सुकतेनं त्यांना बघायला चार पाच वेळा त्या मॉडेल हाऊसच्या जिना खाली उतरल्या, परत चढल्या, परत खाली उतरल्या, परत चढल्या, एक दृष्टिक्षेप मिळावा म्हणून. आणि मग मंगू चित्रपटाचं गाणं, जो खरा अर्थाने त्यांचा पहिला चित्रपट आहे, मोहम्मद शफी त्याचे संगीतकार, तर त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला त्यांचं नशीब असं की बेला मुखर्जी आणि हेमंत कुमार यासारखे गायक फक्त हमिंग साठी, म्हणजे गुणगुणण्यासाठी म्हणून तिथं उपस्थित आहेत.
1: अच्छा.
0: सुमनताईंचं वय किती लहान, ते त्यांचं पहिलं पार्श्वगायन आणि गाणं कसं होतंय हे ऐकायला म्हणून तिथे योगायोगानं लताबाई सुद्धा उपस्थित.
1: वा,
0: आणि छान गायलंस असं त्यांनी त्यांना दाद दिलेली आहे. इतकंच नव्हे तर रेकॉर्डिंगला उशीर झाला म्हणून त्यांच्या घराकडे अगदी जवळ त्यांना सोडून मग त्या पुढे गेलेल्या आहेत
1: लताबाई.
0: लताबाई त्यामुळे पारस्परिक आदर स्नेहभाव हा माझ्या अंदाजाप्रमाणे दोघींनीही जपलेला आहे. बाकी हे क्षेत्र व्यावसायिकच असतं
1: अगदी. आणि पुढे लता मंगेशकर पुरस्काराने सुमनताईंना सन्मानितही केलं गेलं
0: आणि तो दोनदा मिळालाय त्यांना, महाराष्ट्र शासनानेही दिला आणि मध्य प्रदेश शासनानेही दिला.
1: आणि किती ना, म्हणजे दोघीही एकाच क्षेत्रामध्ये
0: हो,
1: पण एकमेकींविषयीचा आदर स्नेह.
0: मी असं म्हणेन की भावसंगीतातली ही त्रिवेणी आहे, ह्याचा मी पुनरुच्चार करीन की लताबाई आशाबाई जर मला अगदी सहज बोलायला सांगितलं तर मी असं म्हणेन की लताबाई म्हणजे माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे, अक्षय गाणे अभंग गाणे गाणे हे गाणे, तो एक स्वर्गीय सूर आहे
1: अगदी,
0: तो जितका मधुर आहे तितकाच तो तीक्ष्ण आहे. रेकॉर्डिंगच्या यंत्रासमोर गेल्यानंतर ज्या तऱ्हेनं त्या सुराचा दरवळ आसमंतात पसरतो त्याला सगळ्यांनी वेगवेगळी विशेषणं लावलेली आहेत, तो एक युगधर्माचा स्वर म्हणून मानला गेला.
1: वा,
0: त्याची मधुरता तीक्ष्णता कुठल्याही सप्तकामधलं त्याची जी एक ऊर्जा आहे त्या स्वराची, लता स्वराची, ती अगदी वेगळी आहे. आशाबाईंचा अधिक लवचिक, अधिक ऊर्जावान, जीवनाचे सगळे रंग आकळणारा आणि कुठल्याही क्षणी मातीतून उगवून मेघापर्यंत जाऊन पोहोचणारा असा तो एक वेगळा स्वर आहे. आणि सुमनताईंची जी सुमन शैली आहे त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की लाघवी, नैसर्गिकरित्या मधुर, कमी तीक्ष्ण, कोमल आत्मभान जागृत ठेवणारा, मगाशी वापरलं तेच की निर्भर तरीही संयत आणि कुठल्याही सप्तकात पोहोचताना ती मधुरता आणि तिची परी किंवा तिची जी प्रत आहे ती कायम ठेवताना कमी तीक्ष्ण असलेला असा हा स्वर आहे. तो लवचिक आहे, तो भावदर्शी आहे.

0: मंगलाताई, सुमनताईंच्या बालपणापासून ते त्यांच्या पहिल्या गाण्यापर्यंत, तर याच क्रमाने काही तुमचा संवाद होत नसेल ना की कसंही आठवेल?
1: त्या आठवेल तसं बोलायच्या त्या. आता मधूनच सांगायच्या की पाहते सदा देवा असं यशवंत देवांकडे गायलेलं पहिलं गाणं होतं.
0: बर.
1: केशव भोळेंनी आकाशवाणीच्या संगीतिकेसाठी माझा आवाज वापरला होता. आठवण येईल तसं त्या बोलायच्या, ते लिहून घ्यायचं, पुन्हा एकदा ते त्यांच्याकडनं तपासायचं, पुन्हा पुन्हा तपासायचं. त्या काही विस्मरणात, कारण विस्मरण बऱ्याच गोष्टींचं झालेलं होतं, एकदा अशी त्यांची ती लय लागली ना की मग मला हे गाणं आठवत नाही असं म्हणणारे सुमनताई सुद्धा अचानक पावसाचे थेंब आल्यानंतर मोर कसा पिसारा सगळा उभारून नाचू लागतो, तसं त्यांना सगळं आठवायचं. त्यामुळे तीव्र अशी स्मरणशक्ती होती त्यांच्याकडे, पण वापरायचंच नाही आपल्याला काही, आता हे आठवायचंच नाही आपल्याला काही, असा एक प्रकार होता. शुक्राची चांदणी हा सहज बोलता बोलता मॉडेल हाऊस मध्ये चित्रपटाची घोषणा झालेली होती आणि त्यातलं यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेलं हे त्यांचं खरं पहिलं गाणं.
0: अच्छा.
1: प्रभू तुझ्या विश्वामध्ये काय कमी आहे, मला हवे तेही आहे आणि नको तेही आहे, हेही त्यांनी मला सांगितलं होतं, ज्याची आठवण नंतर यशवंत देवांनी दिली की अतिशय छान गाणं झालं होतं.
0: तुमच्या ह्या पुस्तकाला मला वाटतं प्रस्तावना यशवंत देव साहेबांची आहे
1: आणि अशोक पत्कींनीही
0: लिहिलेलं आहे. होय.
1: कारण अशोक पत्की असं म्हणतात की माझं सगळं संगीतकार

0: जे जीवन आहे त्याआधी त्यांचा पेटीवादक, मग त्यांचा सहगायक, मग गायक म्हणून त्याच्या स्थान, आणि त्यानंतर घाबरत घाबरत मी पण चाली करतो असं त्यांनी म्हणणं, आणि त्यानंतरचा जो सगळा गीतांचा प्रवास आहे.
1: आणि सुमन कल्याणपूर यांची आकाशवाणीसाठी आम्ही ज्या वेळेला मुलाखत इथे ध्वनिमुद्रित केली होती, माझंही भाग्य ते की ते आम्हाला प्रत्यक्ष अनुभवता आलं, त्यांना ऐकता आलं.
0: तर पहिल्या गायिका आहेत परदेशी जाणाऱ्या, म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पहिल्या गायिका आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिज, न्यू गिनी, त्याच्यानंतर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा अशा वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी त्या काळात दौरे केले. दरवर्षी दौरे असायचे हे. त्यावेळेला अशोक पत्के की जे अनेक वाद्य वाजवणारे, त्याच्यानंतर अनेक वाद्यांवर जशी हुकूमत तसाच गोडगळा आणि सारखं गाण्यात मग्न असलेलं असं हे व्यक्तिमत्व. आणि त्याच वेळेला त्यांनी म्हणजे 1956 पासून आपल्या मराठी चित्रपटांमध्ये पण त्यांनी गायला सुरुवात केलेली होती. हिंदी चित्रपटांमधला त्यांचा प्रवास 1953-54 पासून सुरू झालेला होता. आणि दशरथ पुजारींसारखे शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेले उमेदीचे असे संगीतकार, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले आणि नंदाघरी नंदनवन फुलले हे त्यांनी HMV साठी गाऊन घेतलेलं होतं. आणि असं सगळं सुमन हेमाडी हे नाव पुढे आलं, पुढे कल्याणपूर झालं. हा सगळा प्रवास सुरू होता. दशरथ पुजारी एका मागोमाग एक गाण्यानं चाली देत होते, पण ही माणसं त्या काळामध्ये एकमेकांच्या निर्मितीचे साक्षीदार होते. त्यामुळे गाण्याबद्दलच्या ज्या सगळ्या म्हणजे बैठका व्हायच्या त्या सुमनताईंच्या घरी व्हायच्या, आनंदी भारती मध्ये. आणि शेजारी कोण तर पंडित हरिप्रसाद चौरसिया वरती राहणारे.
1: बरं,
0: त्यामुळे हरीला पण बोलवा रे असं म्हणून आत्ताच्या आपल्या पंडित हरिप्रसादजींना बोलवलं जायचं. मग आता दशरथ पुजारींनी चाल कशी लावली तर अशोक ये हा तू मदतीला असं म्हणून अशोक पत्की पण तिथं हजर, स्वर संयोजन करणारे प्रभाकर जोग पण तिथं हजर. आणि या सगळ्यांना चाल शिकण्याच्या आधी गरम गरम भजी काढून देणारे सुमनताई स्वयंपाकात दंग आणि नंतर येऊन चाल शिकतायत, इतकं सुंदर
1: हे सगळं सहज वातावरण त्या काळातलं होतं. आणि हा उत्तम उत्कृष्ट असा योग म्हणायला हवा नाही का, ही सगळी स्वर प्रभावी मंडळी अशी एकत्र.
0: आणि नंदाजी असायचे त्यात, आणि नंदाजींनी आणि सुमनताईंनी असं आपल्या आपल्या ठरवलेलं असायचं की आपल्याला आता भक्तिगीत हवी आहेत किंवा आपल्याला भावगीत हवी आहेत. मग दशरथ पुजारी निवडायचे आणि त्यांना दाखवायचे, आणि मग अर्थातच ते सुंदरच निवड असायची आणि मग ती गीतं व्हायची. तर त्यांचं एक वाक्य आहे सुमनताईंच की माझ्या बरोबर रेकॉर्डिंगला आधी हजर राहणारे माझे वडील, ज्यांची प्रचंड इच्छा की पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकेल असा आपल्या मुलीचा आवाज आहे. आणि पार्श्वगायन करायला लागल्यानंतर आणि कल्याणपूर झाल्यानंतर मला नेहमी असं वाटायचं की एखाद्या वेलीसारखं आपण उठंगून असावं, आणि म्हणून ही माझीच मागणी असायची की माझ्या नवऱ्यानं त्या सगळ्या रेकॉर्डिंग्सना किंवा त्याच्या बैठकांना असावं. त्या असं म्हणायच्या की मी एक गृहिणी पहिल्यांदा, पत्नी, माता आणि गायिका ह्या सगळ्या भूमिका एका वेळेला जगताना प्रत्येक भूमिकेला मला न्याय द्यावासा वाटायचा आणि तो मी माझ्या परीनं देत होते.
1: म्हणजे त्या काळातल्या सुपर वुमन असं म्हणायला हवं का,
0: सुपर वुमन, गाडी काय फर्स्ट क्लास चालवायच्या.
1: अच्छा,
0: आणि सारखं लक्ष कशात तर मुंबईत कुठं प्रदर्शन भरलंय कोरीव वस्तूंचं, हातमागाचं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रांतातल्या सगळ्या कलाकुसरीच्या वस्तूंचं, गुलाबाचं.
1: अच्छा,
0: या सगळ्या प्रदर्शनांना गाडी काढून त्या मुलगी असेल तर मुलीसोबत कधी एकट्या अशा त्या जायच्या, आणि ते प्रदर्शन दिवसभर त्या प्रदर्शनांमध्ये फिरणं आणि त्याची मग परदेशाहून काही पुस्तकं मागवणं, त्याची अधिक माहिती घेणं, विणकामाचे वेगवेगळे नमुने, पूर्वी अशी झुळझुळीत गुळगुळीत कागदाची पुस्तकं असायची, महाग मिळायची, त्यांनी ती जमवलेली आहेत.
1: अच्छा,
0: आज तो गठ्ठा अगदी शेवटपर्यंत प्राणपणानं जपलेला आहे. आणि कोरोना काळामध्ये जेव्हा लोकांना आपण काय करावं, दिवस कसा घालवावा, मनाला येणारं नैराश्य घालवावं कसं, त्या काळात सुमनताई म्हणायच्या नैराश्य काय असतं मला नाही माहिती. एकदा एखादी गोष्ट नजरेआड मी केली, मना आड केली की मी परत त्यात घुटमळत नाही. हे आपल्याला का मिळालं नाही असा मी विचार करत नाही. जगात मंगलताई करण्यासारखं किती छान आहे बघा ना, मी झाडं लावली छान, त्यांची निगराणी केली, मी केक केले, मी पाव केले, काय करायचं हो.

0: हे स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता येणं हेही त्यांना जमत होतं.
1: नंतर जमायला लागलं. आधी त्याचा त्रास झाला आणि हे क्षेत्र आता नको, हे सोडायची वेळ आली आहे असं 80 दशकात त्यांना वाटलं, म्हणून त्या त्यातनं बाहेर आल्या. पण तोपर्यंत हिंदीतल्या नवोदित किंवा ज्यांना फारसं नाव नाही अशांकडून शंकर जयकिशन, नौशाद, आर डी बर्मन, एस डी बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पीदा, रोशन साहेब यांच्यापर्यंत सगळ्यांकडे त्या गायल्या. किंवा दत्ताराम की ज्यांनी 14-15 चित्रपटासाठी त्यांच्याकडनं गाऊन घेतलेला आहे
0: दत्ता,
1: त्यामुळे एन दत्ता हे एक नाव हे विसरताच कामा नये. जसं मराठीमध्ये वसंत प्रभू, वसंत पवार, सुधीर फडके इथं पण एन दत्ता आहेतच तिथं, तर ही सगळी माणसं आहेतच. म्हणजे या सगळ्या राम कदम आहेत, विश्वनाथ मोरे आहेत, तर दशरथ पुजारी, श्रीनिवास खळे, यशवंत देव या सगळ्यांकडेच अशा त्या आपोआप आपोआप गात गेल्या. पुढे अशोक पत्कींकडे गायलेल्या आहेत
0: सगळेच मोठे मोठे संगीतकार आणि सगळ्यांना सुमनताईंचा आवाज आपल्या गाण्यांसाठी असावा असं वाटत होतं.
1: आणि ते करताना जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आता या व्यवसायात राहणं फारसं आनंददायी नाही, जे अनुभव येत आहेत ते कदाचित फार अप्रिय येत आहेत असं त्यांना जेव्हा वाटलं त्यावेळेला त्या त्यातून बाहेर पडलेल्या आहेत. त्यांनी गाणं कमी केलं याचा अर्थ त्या पूर्णपणे त्यातनं बाहेर गेल्या होत्या असं नाही, मधूनच कोणीतरी त्यांना बोलवत होतं, त्या जात पण होत्या. आणि मग 94 कमलाकर भागवतांच्या अभंगांच्या किंवा भक्तिगीतांच्या माध्यमातून, अष्टविनायक गीतांच्या माध्यमातून त्या पुन्हा आल्या रसिकांसमोर.
0: बरं.
1: आणि प्रभाकर जोगांनी त्यांचीच अवीट गोडीची गाणी हे त्यांच्याकडनं पुन्हा एकदा गाऊन घेतली.
0: कम बॅक
1: हो कम बॅक जिथे सागरा धरणी मिळते, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी.
0: आणि आणखी एक अत्यंत सुंदर श्रेष्ठ गाणं म्हणजे घाल घाल पिंगा वाऱ्या.
1: क्या बात है. सुमनताईंना कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी या गाण्याचा उपयोग झाला.
0: अच्छा. बर.
1: आम्ही एका कार्यक्रमासाठी सुमन सुगंध तयारी करत होतो. मी येईन मुलाखतीसाठी असं म्हणून सुमनताईंचं न येणं हे सवयीचं झालेलं होतं. आणि एकदा माधुरी गात होती, आमची माधुरी करमरकर, घाल घाल पिंगा वाऱ्या. आणि मी ऐकवलं ते गाणं त्यांना, म्हटलं नाही सुमनताई ऐका, कारण तुमची जी गाणी आहेत ना त्या गाणी गायला गळा नुसतं गोड असून उपयोग असं नाहीये, किंवा शब्दांवर जोर देऊन अशी ठाशीव शैली मांडणं हेही तुम्हाला अभिप्रेत नाहीये, तर त्या समर्पित भावनेनं पुढच्या पिढीतली गायिका कशी गाते ऐकता का जरा. दुसरंही गाणं ऐकवतीये तुम्हाला, मेरे संग गा गुनगुना जानवर मधलं, ते विद्या करलगीकरनी गायलं. आणि म्हटलं आता आकाश पांघरुणी आमचा मंदार कसा गातो ते ऐका. ही तीन गाणी मी त्यांचं ऐकलंच नाही,
0: त्यांना घरी
1: ऐकवली, त्या घरी होत्या. आणि सुमन सुगंध प्रकाशित होण्याचा जो पहिला कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला त्या आल्या, कार्यक्रमात रंगल्या आणि रसिक आपल्यावर किती मनसोक्त जीव टाकतात ह्याची सामक्षा त्यांना मिळाली. आणि त्यानंतर सुमन सुगंधाचा त्या भाग झाला.

0: साक्षात सुमन कल्याणपूर कार्यक्रमाला आल्या हे स्वप्नवत म्हणजे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं तुम्हालाही झालं असेल. आणि सुमन सुगंध या पुस्तकाचं प्रकाशन आणि कार्यक्रम गाण्याचा त्यानिमित्ताने
1: प्रकाशनाला त्या येणारच होत्या.
0: हा
1: त्यानिमित्त प्रकाशन झाल्यानंतर त्यांच्या समोरच कार्यक्रम सादर झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये साक्षात सुमनताई आपल्यामध्ये बसलेल्या आहेत, समोर त्यांचीच गाणी सादर होत आहेत आणि अत्यंत असा वेडावून गेलेला रसिक वर्ग हा त्यांनी बघितला तिकडे आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला रसिक विसरलेले बिलकुल नाहीये. आपलं असं एक स्थान रसिकांच्या मनात वेगळं आहे हे ज्या क्षणाला त्यांना कळलं ना त्या क्षणापासून सुमनताई आणि सुमन सुगंध हे अविभाज्य घटक झाले.
0: वा आणि मग पुढे किती कार्यक्रम त्या तुमच्या सोबत राहिल्या तेही सांगा. आणि या पहिल्या कार्यक्रमातला त्यांचा प्रवेश किंवा त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग हा कशा पद्धतीने लाभला?
1: पहिल्या कार्यक्रमापेक्षा दुसऱ्या कार्यक्रमापासून तर त्या पूर्णपणे त्या कार्यक्रमात रंगून गेल्या.
0: अरे वा
1: मी थोडंसंच बोलीन हा असं म्हणायच्या आणि थोडंसं बोलता बोलता पहिल्यांदा त्या असे लिहून काढायच्या सगळं आणि लिहून काढलेलं वाचणं हे आपल्या प्रकृतीला जमणारं नाही त्यांना कळायचं खरं. पण तरी त्या कागद सोडणं ह्या प्रक्रियेला त्यांना थोडा वेळ लागला. पण एकदा मुलाखतीमध्ये त्या जेव्हा रंगून जायला लागल्यानं तेव्हा 10 मिनिटाची 15 मिनिटं आणि 15 मिनिटांची 40 मिनिटं कार्यक्रमागणिक व्हायला लागली. 27-28 कार्यक्रम त्यांच्या गतीनं आम्ही केले इतक्या वर्षामध्ये तेही खूप झाले.
0: खूपच
1: म्हणजे गोव्यात 3-4 कार्यक्रम केले त्यांच्या उपस्थितीत 3 केले आहेत. ठाण्याला आपण 2-3 केले. मुंबईत तर काय सलग कार्यक्रम होतच होते. त्यानंतर नागपूरला केले, वर्ध्याला केले, बडोद्याला केले, अहमदाबादला केले, दिल्लीत केले, इंदौरला केले.
0: हे रसिकांचं प्रेम लाभणं हे कलाकारासाठी किती मोठी पुंजी ठरू शकते.
1: संजीवनी असते.
0: संजीवनी आहे खरंय अगदी.
1: म्हणजे ज्या वेळेला पहिल्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते यशवंत देव त्यांचे गुरु आणि सुशील कुमार शिंदे असं म्हणाले की मी सुमनताईंची गाणी रोज ऐकतो, मी रसिक आहे त्यांचा, आज मी दुसऱ्या कुठल्याही भूमिकेतून आलेलो नाही. त्यावेळेला आपल्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांच्या प्रेमाचे पदर त्यांच्या समोरच त्यांच्या मनामध्ये उलगडत गेले. मग त्या सुमनताई वेगळ्या होत्या. आपल्याच गाण्यामध्ये पूर्ण रमायच्या कार्यक्रमाच्या आधी आणि मग कार्यक्रमाची तयारी बियारी करायची. हा म्हणजे
0: अच्छा
1: मी आज हे गाणं गाणार आहे किंवा मला फार प्रश्न विचारू नका. हो ते सुरैयाचं कोणतं गाणं, ते जोहराबाईंचं कोणतं गाणं असं करत सगळं आठवून लिहायच्या. आणि स्टेजवर बसल्यानंतर ती त्यांची काही जी शिस्त होती ती इकडे तिकडे होऊन जायची आणि मग जे आठवेल ते त्या गायच्या. पण त्यांचं कसं होतं की गाता गाता बोलायचं आणि बोलता बोलता गायचं आणि आई बाई ते विसरलेच की असं म्हणत आपण काय विसरलेलो असू ते सांगायचं. ह्यातला जो निष्पापपणा आहे ना, निर्व्याजपणा, सहजता आणि त्या सहजतेला लपटून आलेलं वयानं आघात न झालेलं असं ते त्यांच्या स्वरातलं यौवन आहे ना त्यानं रसिक वेडावून जायचे.
0: वा
1: किती साधं माणूस आहे हे समोर बस

0: असं वाटावं आणि तसंच होतं ते. आपल्याला ना माणूस इतकं साधं असतं हे या व्यवहारी जगातनं पहिलं मान्यच करता येत नाही. इतकं निस्संग कुणी असू शकतं की ज्याला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नकोच आहे, पैसा नकोय, काहीच नकोय, असं असतं का? असं वाटावं इतकं साधेपण होत.
1: आणि तुम्ही सांगितलं ज्या सुरुवातीला बोलायला तयारच नव्हत्या, त्या पुढे जवळजवळ 25-27 कार्यक्रम तुमच्या बरोबर करायला, त्या
0: 40 मिनिटं सुद्धा बोलले आहेत, एक तास सुद्धा बोललेले आहेत. आणि अहो शब्द शब्द ऐकवा की नाही हो आठवत आहे असं म्हणायच्या, आणि गायला लागले की सगळं आठवायचं. मृदुल करांनी हे गाणं पूर्ण कडवी गायलेले आहेत, झिमझिम झरती पूर्ण. आणि झिमझिम झरती सारखी गाणी आपल्याला एक वेगळा अनुभव देतात बघा.
1: खरे
0: तो एक पावसाचा अनाहत नाद, सुमनताईंचा मनातला सूर, आणि आपण अशा धरित्रीच्या कलशामध्ये एक एक पायरी खाली उतरून जातोय असा जो एक अनुभव आहे, अनुभूतीच आहे ती. ती रसिक घ्यायची. आणि जिथे सागरा म्हणताना त्यांचं नंतर ज्या वेळेला ते गाणं पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आलं तेव्हा तो जिथे आणखी लाडीक झाला.
1: अच्छा,
0: मग त्या जिथे असं म्हणत गायच्या ना त्यावर रसिक फेदा व्हायचे.
1: हा किती काळ कार्यक्रम चालला?
0: 2006 साली सुमन सुगंध हे चरित्र प्रकाशित झालं आणि त्याच्यानंतर मी सांगितलं तसं की त्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांच्या गतीनं भारतभर कार्यक्रम केले आम्ही, पण ते करत करत साधारण वयाच्या 85-86 व्या वर्षापर्यंत त्या मंचावर येत राहिल्या. बोलणं हळूहळू कमी झालं, पण थोडंसं गायच्या थोडंसं बोलायच्या. बोरिवली आणि ठाणे असं दोन ठिकाणी त्यांचे अखेरचे ते कार्यक्रम आहेत. त्यानंतर मात्र त्यांनी स्टेजवर येणं नाकारलं आणि नंतर त्यांना असं वाटायला लागलं होतं की ह्या झगमगाटाचा मला त्रास होतो. कितीही प्रकाश योजना कमी केली मंचावरची तरी त्यांना थोडा त्रास व्हायला लागला होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना असं वाटायचं की सूर ऐकू आला नाही मला, तर मीच गाते ते मला ऐकू नाही आलं तर, ही एक मनात भावना असायची. पण कमालीच्या सुरेल, म्हणजे माणसं ठरवून पण बेसूर होऊ शकत नाहीत ना, तसं त्यांचं होतं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास राहावा म्हणून अनेकदा त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेला मी म्हणायचे आज कुठलं ऐकवत आहे, म्हणायचे कुठलं ऐकू, मग कधी केतकीच्या बनी, कधी ठहरी होश में आलू, कधी बुझा दिए है खुद अपने हाथों, कधी जिथे सागरा, मग ते काय ते कधी कोणी सांगावं त्याने गावं, असं म्हटलं की त्या म्हणायच्या पण मला ऐकू नाही आलं सूर, तर म्हटलं गाऊन बघा ऐकवते तुम्हाला आता, आणि आम्ही रेकॉर्ड करून त्यांना ऐकवायचो. म्हणजे हे घ्या सुमनताई, वय वर्ष 80, जरा सुद्धा बेसूर नसलेला आवाज, जरा सुद्धा बेसूर. अहो म्हटलं तुम्ही बेसूर होतच नाही आज सुमनताई, जे कंपन आहे ते वयाने आलेलं नाही, ते कंपन तो तुमच्या गाण्यातला सौंदर्याचा एक भाग होता. बघा
1: तुम्ही त्यांना
0: ऐका,
1: खऱ्या अर्थाने जिंकून घेतलं आणि आत्मविश्वास तर त्यांच्यात होताच, पण तो जागवला एका परीने आणि त्यातून ह्या सगळ्या कार्यक्रमांची निर्मिती झाली आणि रसिकांना सुद्धा हा स्वर साक्षात्कार अनुभवता आला असं म्हणता येईल.
0: आणि शेवटच्या क्षणापर्यंत एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी विश्वास आहे, तुम्ही त्याला आपले वाटता, तुमचं आणि त्यांचं एक खास गटातलं नातं आहे जे तुम्हीच जपलं आणि नुसतं तुम्ही नाही ते त्यांनीही जपलं, असा एक खूप सुंदर अनुभव शेवटपर्यंत मला आला. आज मी त्याला सुंदर म्हणू शकते. त्या काळामध्ये जेव्हा त्या अगदी शेवटी आजारी होत्या त्यावेळेलाही मी आले की त्यांना गाणी ऐकवायचो, म्हणजे छाई घटा घनगोर असं एक त्यांची फार सुंदर ठुमरी आहे, तर ती घट्टा असा त्याचा तो असा टलट पण किती हलका असा त्या उच्चार त्यांनी केलेला आहे. तर कोणाची ही कोणी शिकवली? तर खासाहेब अब्दुल रहमान खासाहेबांनी शिकवली. ते अंक्यांनी कसक नावाच्या गझल संग्रहातली गझल तुम्हाला ऐकवतो, हे आज तुम्हाला हे गाणं ऐकवतो. नंतर नंतर बोलणं जवळजवळ थांबलं होतं, पण त्या ऐकतायत, त्या ऐकताना त्यांना बरीच गाणी आठवतायत असं मला वाटायचं. हा माझं भावडेपण आहे, अतिसंवेदनशीलता आहे, मला नाही माहिती, पण तो अखेरच्या काळापर्यंतचा त्यांचा सहवास हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला असं वाटतं की काही नाती

0: आपण शब्दात मांडूच शकत नाही.
1: खरी गोष्ट आहे. आणि आता हे सांगताना सुद्धा तुम्ही इतक्या भावूक झाला आहात, तर हे नातं तुमच्या तर कायमच स्मरणामध्ये राहील अशा तऱ्हेचं. आणि सुमनताईंचा स्वर पिढ्यान पिढ्या आपल्याला

श्रोतेहो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण सोमवारी 13 जुलैला ऐकणार आहोत. श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशा ही आशा.
2: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही भत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचं

0: आपल्या जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
1: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
2: प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1 वाजत आहेत. यानंतर ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातून अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं युगलगीत. गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे अनिल अरुण यांनी.

गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुवासिनी चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत ग. दे. माडगुळकर आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

श्रोतहो आपण ऐकत आहात गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता ऐकूया एक महत्वाची सूचना. ही सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आलेली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रातील अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. त्यानुसार ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मुंबईतील सर्व खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देशित केले आहे. तसंच शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

श्रोतेहो, गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातून डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि त्याला संगीतबद्ध केलं आहे अनिल अरुण यांनी.

0: ऐकत हो या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्रोबोवो यांच्यासोबत योग्यकर्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. नंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. देशात गेल्या 75 वर्षात सहकार क्षेत्रात होणारी आंदोलनं ही नेहमी दुर्लक्षित राहिली होती. मात्र सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रात झालेल्या कामाविषयी शहा म्हणाले.
2: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक ये 9 क्षेत्रों में सहकारिता मंत्रालय को एक माला में पिरोने का काम हमने किया है.
1: या कार्यक्रमात देशभरातल्या 232 गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमिपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातल्या उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल ऍप्लिकेशन तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते झालं. त्याशिवाय सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी या 2 प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती भवनात डॉ मुखर्जी यांच्या प्रतिमेला

0: पुष्पांजली अर्पण केली. डॉ मुखर्जी हे प्रख्यात शिक्षणतज्ञ, द्रष्टे राजकारणी आणि राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी भारताच्या शैक्षणिक आणि राजकीय लोकशाही प्रवासावर अमिट छाप सोडल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही डॉ मुखर्जी यांना अभिवादन केलं आहे. विद्वत्ता, धैर्य आणि राष्ट्रसेवा या गुणांच्या बळावर डॉ मुखर्जी यांनी आपलं जीवन राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित केलं, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. देशभरातल्या 93 कोटीपेक्षा जास्त आभा अर्थात आयुष्मान भारत आरोग्य खात्यांशी 104 कोटीपेक्षा जास्त आरोग्य नोंदी जोडल्या गेल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. आभा क्रमांक हा आधार कार्डाच्या क्रमांकाप्रमाणेच 14 अंकी क्रमांक असून त्यामुळे रुग्णांना डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ घेणं शक्य होतं. या प्रणालीच्या माध्यमातून रुग्ण आपली संपूर्ण वैद्यकीय माहिती सुरक्षित ठेवून विमा कंपन्या आरोग्य सुविधा केंद्र डॉक्टर आणि इतर संबंधित सेवांशी जोडले जाऊ शकतात, असं सरकारनं म्हटलं आहे. देशातले सर्व रुग्ण आणि आरोग्य सुविधा केंद्रांचा समावेश करून आयुष्मान भारत डिजिटल मिशनचं जाळं विस्तारण्याचं आणि प्रत्येक नागरिकासाठी पूर्णपणे डिजिटल आरोग्य नोंदी उपलब्ध करून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे.
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीने होत आहे. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्यात. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरी वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा मार्गावरही काही काळ दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या स्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.
0: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी होऊन विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची धावपट्टी आज सकाळी सुमारे तासभर बंद ठेवावी लागली. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये आज अतिशय जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली आणि पश्चिम बंगाल इथं जोरदार ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद

0: स्पर्धेच्या महिला एकेरीत नाओमी ओसाका हिनं अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का दिला. नाओमीनं अरिनावर 6-2, 7-6 अशा दोन सेट्समध्ये मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याशिवाय कोको गॉफ, जेसिका पेगुला आणि कॅरोलिना मुकोवा यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीत नोवाक जोकोविचने रोमान सॅफ्युलिन याच्यावर 7-6, 6-3, 3-6, 6-3 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. या विजयासोबतच विम्बल्डनच्या मैदानावर सर्वाधिक 106 सामने जिंकणारा पुरुष टेनिसपटू हा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. अग्रमानांकित यानिक सिन्नरनं शिंतारो मोचीसुकी याच्यावर सहज विजय मिळवला, तर फिलिक्स ऑझर अलियासेम यानं अलेझांड्रो डेव्हिडोविच फोकिना याला 5 सेट्सच्या थरारक सामन्यात हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करीत आहोत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अंबाबाई देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं उद्घाटन, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी आणि सायबर सुरक्षेसाठी महिला आयोगाचा पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. शहा यांच्या हस्ते अंबाबाई देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं उद्घाटन झालं. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं निधी मंजूर केला आहे. यासाठी स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी प्रयत्न केले. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. शासनानं यासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मंदिर विकास कामांना सुरुवात होत असतानाच अंबाबाई मंदिराच्या कळसालाही सुवर्ण झळाळी प्राप्त झाली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावर सोन्याचा कळस चढवण्यात आला आहे. अधिक महिन्यातील अखेरच्या शुक्रवारी कळस चढवण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. यानंतर कळसाची पूजा करण्यात आली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी मंदिराला हा कळस अर्पण केला आहे. 2.5 कोटी रुपयांचा हा कळस 1.5 किलो सोन्यात मढवलेला आहे. मंदिर संवर्धनाचं काम अद्याप सुरू असल्यानं तात्पुरतं कळसपूजन करण्यात आलं आहे. मंदिर संवर्धनाचं काम पूर्ण झाल्यानंतर कळसाभिषेक आणि पूजन केलं जाणार आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन, समता दिंडी, शाहू स्मारक लोकार्पण, शाहू पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक दिवंगत डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यात डॉ पवार यांच्या ऐतिहासिक ज्ञानसाधनेचा आणि महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील त्यांच्या देदीप्यमान योगदानाचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रशिक्षण

0: कार्यक्रम राबवणार आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्या माध्यमातून महिला आणि बालकांवर होणारे सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, छेडछाड आणि पोस्को संबंधित गुन्ह्यांचं प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात 3000 शाळांमध्ये विशेष पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकांनी आपल्या मुलांना सायबर सुरक्षेची योग्य जाण करून देणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी या बैठकीत सांगितलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले तर उपाध्यक्षपदी कोल्हापूरचे धनाजी यमकर आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची निवड झाली. प्रमुख कार्यवाहपदी अभिनेता सुशांत शेलार यांची निवड झाली. कोल्हापुरात धर्मादाय सहआयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी झाल्या. गोकुळ दूध संघटनेच्या निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधकांनी पात्र 4844 दूध संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले. 20 जुलैपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. गोकुळच्या 5470 दूध संस्थांपैकी अवसायनातील संस्था वगळता 4844 संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले होते. ठराव मागवण्याची प्रक्रिया एक महिना सुरू होती. अखेरच्या दिवसापर्यंत 5439 ठराव जमा झाले. दरम्यान सर्वाधिक ठराव दाखल करून आम्हीच गोकुळवर निर्विवाद सत्ता मिळवणार असल्याचा दावा महायुतीनं केला आहे, तर महाविकास आघाडी देखील सत्ता मिळवण्याचा दावा करत आहे. जून महिन्यात पावसानं ओढ दिली असली तर या महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. तर श्रोतेहो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:46 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दशरथ राऊत यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे गीत. गीत आहे वसंत निनावे यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे कानू घोष यांनी.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी आरती प्रभू यांच्या एकाच एकाच वेळे या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो मराठी भावकाव्याच्या विश्वात नाजूक भावना सूक्ष्म निरीक्षण आणि अंतर्मुख चिंतन यांचं सुंदर मिश्रण ज्या कवींच्या लेखणीतून उमटत त्यात आरती प्रभू यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. मराठी कवितेला आरती प्रभूंनी एक वेगळा शांत पण खोल असा भावविश्व असणारा सूर दिला आणि आरती प्रभूंचीच आज एक वेगळी अशी कविता ऐकूयात. एकाच एकाच वेळे दोघांचे डोळे. एकाच एकाच वेळे दोघांचे डोळे दाटून दाटून आले वाहून गेले. जळत जळत दिवा विझत गेला. जळत जळत दिवा विझत गेला. झाकत झाकत हवा पाऊस आला. भरले दोघांनी पेले ओठांशी नेले. भरले दोघांनी पेले ओठांशी नेले. काळू गरजत आले नदी निनाले. कोणत्या दोन त्या लाटा जवळ आल्या. कोणत्या दोन त्या लाटा जवळ आल्या. वाकड्या हृदय लाटा जोडीत. वाकड्या हृदय लाटा जोडीत. बाहूत बंदिस्त केला प्रत्येक दिस. बाहूत बंदिस्त केला प्रत्येक दिस. असाच फुलांचा झाला केवळ वास. असाच फुलांचा झाला केवळ वास. एकाच एकाच वेळे दोघांचे डोळे दाटून दाटून आले वाहून गेले. श्रोते हो कवितेच्या सुरुवातीलाच दोघांच्या नजरा एकाच वेळी भरून येतात आणि हा क्षण केवळ भावनिक नाही तर दोन मनांच्या आतल्या खोल स्पंदनांचा एकत्रित झालेला उद्रेक आहे. शब्दांपेक्षा डोळ्यातूनच वाहणारी ही भावना अनेकदा अधिक प्रभावी ठरते. इथे प्रश्न असा पडतो की दोघांचे डोळे म्हणजे नक्की कोणाचे. केवळ दोन माणसांचे की मेघाचे आणि कुठल्या माणसाचे. ते डोळे दाटून आलेत आणि मग पाऊस पडला का असा विचार करायलाही लावणाऱ्या या ओळी आहेत. जळत जळत दिवा विझत गेला ही प्रतिमा फार सूचक वाटते. दिवा म्हणजे आशा आणि भावना किंवा नात्यांचा प्रकाश सांगणार आहे आणि तो हळूहळू विझत जाणं म्हणजे मनातली उत्कटता शांत होत जाणं. झाकत झाकत हवा पाऊस आला या ओळीत निसर्ग या भावविश्वात सहभागी झालाय असं वाटतं. पाऊस म्हणजे इथे फक्त ऋतू नाही तर मनातील बदल आठवणींचा ओघ आणि भावनांचा प्रवाहच आहे. बाहेरील निसर्ग आणि अंतर्मन असं एकमेकात मिसळून गेलेलं आहे. काळो गरजत आले नदीनी नाले या ओळीत भावनांचा ताण अधिक जास्त गडद झालेला दिसतोय. नदी नाल्यांचा गाजणारा प्रवाह हे मनातील अस्थिरतेचं आणि ओढीचं देखील प्रतीक आहे. श्रोते हो कवितेतला सगळ्यात सुंदर भाग म्हणजे मानवी

0: भावना आणि निसर्ग यांची झालेली एकरूपता. खरंय, निसर्ग आणि माणूस मुळी वेगळे नाहीतच. किंबहुना एक सांगू का, माणसाला दुःखाच्या गर्तेतून बाहेर काढणारा एक उत्तम साथीदार हा निसर्गच आहे.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी आरती प्रभू यांच्या एकाच एकाच वेळे या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोतेहो, आताच आपण पुन्हा प्रसारित कार्यक्रम ऐकलात ऐसी अक्षरे रसिके. दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित कार्यक्रम कृषीवाणी. आज ऐकूया गुग्गुळ या औषधी वनस्पतीची लागवड याविषयी माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. गुग्गुळ ही झुडूप वर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीचं झुडूप 2 ते 3 मीटर उंच वाढतं. खोडाचा रंग राखाडी असून जुन्या खोडापासून पातळ कागदी साल निघत असते. डिंकाच्या रंगानुसार निहिशाक्ष म्हणजे काळा, महानीळ म्हणजे निळ्या रंगाचा, कुमुद म्हणजे कंपिश, पद्म म्हणजे तांबडा आणि कन्नड म्हणजे पिवळा असे 5 प्रकार आहेत. यापैकी महिशाक्ष आणि कन्नड या 2 जातींचा गुग्गुळ मानव चिकित्सेसाठी आणि उरलेल्या जाती पशु चिकित्सेसाठी वापरतात. या वनस्पतीच्या वाढीसाठी उष्ण आणि कोरडं हवामान लागतं. तसंच ही वनस्पती मुरमाड, हलक्या आणि कमी पाऊसमान असलेल्या प्रदेशात चांगली येते. गुग्गुळाच्या बियांची उगवण क्षमता फारच कमी असल्याने गुग्गुळची लागवड पेन्सिली एवढ्या जाडीच्या फांद्यांपासून छाट कलमापासून करतात. मे जून महिन्यात छाट कलम 1/3 चौरस मीटर आकाराच्या गादी वाफ्यावर किंवा 8/15 सेंटीमीटर आकाराच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये लावून तयार करावी. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये वाळू, माती, कुजलेलं शेणखत सारख्याच प्रमाणात मिसळून भरावं. 10 ते 12 डोळे असलेल्या आणि 10 ते 12 सेंटीमीटर लांबीची छाट कलम घेऊन त्यांच्या खालच्या टोकाला रुटेक्स लावून गादी वाफ्यामध्ये रोपं तयार करावीत. रोपांना नवीन फूट, पाने आणि मुळ्या 20 ते 30 दिवसांनी येतात. रोपे 2 ते 3 महिन्यांनी पुनर्लागवडीसाठी तयार होतात. रोपांची लागवड पावसाळ्यात जुलै ऑगस्ट मध्ये करावी. त्यासाठी 2/2 मीटर अंतरावर 50/50/50 सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात 1 पाटी कुजलेलं शेणखत तसेच हुमडीच्या नियंत्रणासाठी 20/30 ग्रॅम लिंडेन किंवा कार्बारील पावडर मिसळून खड्डे भरून प्रत्येक खड्ड्याच्या मध्यभागी प्लॅस्टिक पिशवीतील रोपं लावावीत. पाऊस नसल्यास लागलीच पाणी द्यावं. रोपांची चांगली वाढ होईपर्यंत गरजेप्रमाणे पाणी द्यावं. चांगल्या वाढीसाठी जमिनीची प्रतवारी बघून पावसाच्या पाण्याबरोबर किंवा सिंचनाबरोबर दरवर्षी प्रत्येक झाडाला 25 ते 50 ग्रॅम युरिया द्यावा. गुग्गुळाची झुडपं 7 वर्षांची झाल्यावर खोडातून डिंक काढावा लागतो. हा डिंकच फार बहुगुणी आहे. त्यासाठी खोडाला योग्य काव देऊन डिंक काढण्याची प्रक्रिया डिसेंबर ते एप्रिल मध्ये करावी. त्यासाठी झाडाच्या खाली खोडावरच्या चालीत योग्य काप द्यावा. काप घेण्यासाठी पोलादाचे किंवा लोखंडाचे धारदार हत्यार तयार करावे. 7 वर्षांच्या एका झाडापासून 500 ते 800 ग्रॅम डिंक मिळतो.
0: श्रोते, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात गुग्गुळ या औषधी वनस्पतीची लागवड याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. ऐकूया एक महत्वाची सूचना. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रातील अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मुंबईतील सर्व खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देशित केले आहे. तसंच शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुट्टी

0: जाहीर करण्यात आली आहे. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: दुपारचे 2:05 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण पावसाळ्यात त्वचेला नेमक्या कोणत्या समस्या उद्भवतात आणि त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. श्रोते हो, पावसाळ्यात त्वचेच्या तक्रारी वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे वाढलेली आर्द्रता आणि मंदावलेली पचनशक्ती. आयुर्वेदानुसार जेव्हा शरीरातील दोषांचा समतोल बिघडतो तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो. पावसाळ्यात सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे मुरुम आणि पुरळ. दुसरी महत्वाची समस्या म्हणजे फंगल इन्फेक्शन. त्वचेच्या घड्यांमध्ये खाज, लालसरपणा किंवा गोलाकार चट्टे दिसू शकतात. पायाच्या बोटांमध्ये, काखेत, मानेच्या घड्यांमध्ये किंवा जांघेच्या भागात खाज, लालसरपणा किंवा पांढरे चट्टे दिसू शकतात. अनेक जण हे साधे रॅशेस समजून दुर्लक्ष करतात, परंतु वेळेवर उपचार न केल्यास हा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे या त्वचेच्या समस्यांवर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार या काळात त्वचेचे रक्षण करण्यासाठी काही सोपे नियम आहेत. पहिला नियम म्हणजे त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवणे. विशेषतः पायाच्या बोटांमधील जागा कोरडी ठेवणे महत्वाचे आहे. दिवसातून 2 वेळा सौम्य क्लिन्झरने चेहरा स्वच्छ करावा. दुसरे म्हणजे आयुर्वेदात नीम, हळद, मंजेष्ठा यासारख्या वनस्पती त्वचेसाठी हितकारक मानल्या आहेत. त्यांचे जंतुनाशक आणि त्वचा शुद्धीकरण करणारे गुणधर्म उपयुक्त ठरू शकतात. उठणे आणि औषधी स्नान. बेसन, मसूर डाळीचे पीठ, हळद आणि थोडे चंदन यांचे उठणे त्वचेला स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकते. यामध्ये कडुलिंबाच्या पानांचे किंवा सालीचे चूर्ण वापरले तर अधिक लाभदायक ठरते. चेहरा धुण्यासाठी मधाचा वापर करणे हेही चांगले असते. कडुलिंबाची पाने उकळून त्या पाण्याने आंघोळ करणे उपयुक्त ठरू शकते. पावसाळ्यात वात प्रकोप झालेला असतो, त्यामुळे त्वचेला कोरडेपणा आलेला असतो. म्हणून या काळात तेल लावून अभ्यंग करणे अर्थात बॉडी मसाज करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे त्वचेबरोबर हाडांचेही आरोग्य चांगले राहते. तिसरे म्हणजे आहार. त्वचा ही आपण जे खातो त्याचे प्रतिबिंब असते. आहाराचा त्वचेवर मोठा प्रभाव असतो. पावसाळ्यात वडापाव, भजी, त्यानंतर गरमागरम चहा यासारखे पदार्थ जास्त खावेसे आणि प्यावेसे वाटतात, परंतु त्यांचा अतिरेक झाला तर त्याचा वाईट परिणाम आपल्या पचनशक्तीवर दिसून येतो. परिणामी आपल्या त्वचेवरही त्याचा परिणाम दिसतो. म्हणून शक्यतो बाहेरचे अन्न, तळलेले पदार्थ, पावासारखे बेकरी प्रॉडक्ट्स हे टाळावे. त्याऐवजी ताजे, गरम आणि पचायला हलके अन्न घ्यावे. आवळा, डाळिंब, मूग, गाईचे तूप यांचा समावेश करावा. घरी बनवलेले विविध भाज्यांचे सूप, मुगाची खिचडी, मिक्स धान्यांचे धिरडे, थालीपीठ यांचा आहारात समावेश करावा. रोज पोट नीट साफ होईल याकडे लक्ष असावे. पुरेसे पाणी पिणे, पुरेशी

0: झोप घेणे आणि ताणतणाव कमी ठेवणे हेही तितकेच महत्वाचे आहे. आयुर्वेदातील एक सिद्धांत महत्वाचा आहे, रक्त शुद्ध असेल तर त्वचा सुंदर राहते. म्हणूनच केवळ बाह्य सौंदर्य प्रसाधने वापरण्यापेक्षा रक्तशुद्धी आणि पचनाची काळजी घेणेही आवश्यक आहे. त्वचेची समस्या सतत वाढत असेल, संसर्ग होत असेल किंवा घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा, कारण निरोगी त्वचा ही चांगल्या आरोग्याची ओळख आहे. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या दुसऱ्या भागात आवचटजी आपलं स्वागत. अवचट सर, जेव्हा या समस्येचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं आणि त्यासाठी तुम्ही जी पावलं उचललीत, जनजागृतीसाठी जे प्रयत्न केले आहे, तर ते कोणते होते? पहिल्यांदा तुम्ही काय पावलं उचलली?
1: नाही, पहिल्यांदा एक तर प्रत्यक्ष समस्येच्या मुळाशी आम्ही गेलो आणि मग लक्षात आलं की कॅरी बॅग जी येते ही कॅरी बॅग निसर्ग चक्रात येते कशी, कुठून येते? तर मग ही कॅरी बॅगच जर बंद केली
0: बरोबर
1: तर काय करता येईल? मग त्या दृष्टीनं आम्ही या वारी मार्गावर जे पानफूल विक्रेते आहेत, या पानफूल विक्रेत्यांचा वर्कशॉप करणारी आमची एकमेव संस्था आहे. की या पानफूल विक्रेत्यांचं दिवसाचं उत्पन्न किती असतं? साधारणतः 350 ते 500 रुपये त्यांना पानफूल विकून मिळतात. पण या लोकांचा सर्वात जास्त खर्च कशावर होत होता? तर ते कॅरी बॅगचं बंडल विकत घेणे.
0: बरोबर.
1: आम्ही या लोकांना पर्यावरण हा विषयच सांगितला नाही, आम्ही याच्यातली इकॉनॉमी त्यांना समजून सांगितली.
0: बरोबर.
1: या सगळ्या लोकांना आम्ही बोलवलं.
0: बरोबर.
1: आणि याच्यातली इकॉनॉमी सांगितली की तुम्ही ज्यावेळेस एक कॅरी बॅगचं बंडल घेता, त्याच्यावर 100 पिशव्या असं लिहिलेलं असतं, त्यात निघतात 60-65 पिशव्या, त्याऐवजी तुम्ही 5 किलो रद्दी विकत घ्या आणि त्या रद्दीचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यावर तुम्ही पानफूल द्यायला सुरुवात करा.
0: बरोबर.
1: तुम्हाला सांगतो, याच्यातून इतका चांगला अनुभव आला, त्यातले अनेक पानफूलवाले रडले की अशा पद्धतीनं आम्हाला कुणीतरी बोलवलंय, आम्हाला खुर्चीवर बसवलंय, आम्हाला चहा पाजलाय, नाही आम्हाला हे समजून सांगितलं. 80% पानफूलवाल्यांनी कॅरी बॅग वापरणं बंद केलं.
0: बर वा.
1: जसं हे कॅरी बॅग इथून एक बंद झाली, तसं दुसरं या वारी मार्गावर ज्या शाळा कॉलेजेस आहेत,
0: बरोबर,
1: या शाळा कॉलेजेस मधले विद्यार्थी यांनी या विषयामध्ये खूप मोठं आमचं काम केलं. म्हणजे तुकोबारायांची वारी आणि माऊलींची वारी या दोन्ही वारी मार्गावरच्या शाळा कॉलेजेस मध्ये आम्ही कार्यक्रम केले.
0: बरोबर.
1: आणि या कार्यक्रमामधून प्लास्टिक आणि थर्माकोलचा प्रवास कसा आहे,
0: बरोबर,
1: तो निसर्गामध्ये किती प्रकारच्या कशा समस्या निर्माण करतो,
0: बरोबर,
1: जसं पशु पक्षी प्राणी यांच्यावर जो परिणाम होतोय तोच माणसांवरही परिणाम होतो. गरम अन्न प्लास्टिक मध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये अशी एक केमिकल प्रक्रिया घडते की तिथे बिस्पोनिल नावाचा विषारी घटक तयार होतो आणि ज्या लोकांना कॅन्सर आहे अशा 95% लोकांच्या रक्तामध्ये बिस्पोनिल आढळलेला आहे. माणूस अन्नदान करतो, या वारी मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान करणारी लोक आहेत.
0: बरोबर.
1: मग हे अन्नदान करणाऱ्या लोकांना आम्ही हा विषय समजून सांगितला की तुम्ही अन्नदान का करता, तर तुम्हाला पुण्य मिळावं म्हणून तुम्ही अन्नदान करता. पण ज्या पात्रातून तुम्ही अन्न लोकांना देता त्याच्यामुळे जर त्यांची तब्येत बिघडत असेल, वारकऱ्यांची तर तब्येत बिघडणारच आहे, त्याबरोबर निसर्गाची पण तब्येत बिघडणार आहे. त्यामुळं तुम्ही ते न वापरता साधी पानाची पत्रावळ जी आहे, जी निसर्गातून आलेली आहे, पळसाच्या पानाची पत्रावळ, त्या पत्रावळीचा वापर करावा. या दृष्टीनं आम्ही मोठं एक जनजागृती उभी केली. त्याचबरोबर

0: के लिए रेड अलर्ट। और फीफा विश्व कप, इंग्लैंड ने मेक्सिको को रोमांचक मुकाबले में 3-2 से हराकर क्वार्टर फाइनल में जगह बनाई। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 2:30 वाजले आहेत। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया ज्योती यादवार यांचं गायन राग शुद्ध सारंग। त्यांना तबला साथ आहे मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियम साथ आहे अनंत केमकर यांची। मध्यालय झपतालात आणि द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे। द्रुतबंदिशीचे बोल आहेत जा जा रे भवरा दूर जा। ऐकूया ज्योती आद्वार यांचं गायन राग शुद्ध सारंग।

0: श्रोती आताचं आपण ज्योती यादवार यांचं गायन ऐकलत, राग होता शुद्ध सारंग. त्यांना तबला साथ होती मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियम साथ होती अनंत केमकर यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसूकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी। किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी। मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे। आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी स्थगित। आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना। राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे। राजधानी मुंबई आणि उपनगरातल्या स्थितीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सखल भागात पाणी साचलं असून अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय। मुंबई महानगरपालिकेनं 1916 हा मदत दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केलाय। शहरातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली असून शासकीय कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी दिली आहे। खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करायला सांगावं असं शासनानं सांगितलंय। पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरीय वाहतूक ठप्प झाली आहे। मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होती आहे। घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय। मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्या आहेत। जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील। मुंबई गोवा मार्गावरही 8 ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय। या परिस्थितीत शासन करत असलेल्या उपाययोजनांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली।
2: मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाईड त्या ठिकाणी काल रात्री झाला। जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला। आता तो सगळा मलबा जो आहे तो काढण्याचं काम चाललेलं आहे आणि एकूण या अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारच्या पावसामुळे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे एकूण या हायवेवर 8 ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या लँडस्लाईड झालेले आहेत। पण आता जवळजवळ सगळं क्लिअर करणं चाललेलं आहे।
1: मानखुर इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय। मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या परिस्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। आज दुपारी 3:56 समुद्राला उधाणाची भरती येणार असून सुमारे 4 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असा सल्ला त्यांनी दिला।
0: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे। या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे। राज्यात इतरत्रही पावसाने जोरदार हजेरी लावली। आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी तिथल्या बातम्या दिल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दरड कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्याचं काम सुरू केलं आहे। कोसळलेला काही भाग जवळच्या घरांच्या परिसरात आल्यानं त्या परिसरातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे। वरंदा घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाला आहे। मंडणगड तालुक्यात म्हापळ आंबेतपुलाजवळ महाड तालुक्यातले बार्जेस भरकटून अडकले आहेत। पुलाला धोका असल्यानं तात्पुरती मंडणगड म्हापळ गोरेगाव माणगाव वाहतूक बंद केली आहे। रायगड जिल्ह्यात पेणखोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे। सुधागड तालुक्यात कांचळ इथे अंबा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलं आहे। पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस होत असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे। काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे। ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे। पुणे जिल्ह्यात माळवा तालुक्यात पाटण इथे आज पहाटे एका घरावर दरड कोसळली। दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाने बचाव आणि मदत कार्य सुरू केलं। या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 23 जणांना वाचवण्यात यश आलं आहे। तर आंबेठाण इथे

दरड कोसळली असून एकूण 75 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेल्यामुळे सर्व वारकरी आणि भाविकांनी आळंदी शहरात जाणं टाळावं. ज्यांनी प्रवास सुरू केला असेल त्यांनी सुरक्षित आसरा घ्यावा असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीनं केलं आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. बहे सांगली म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नाशिक शहर आणि जिल्ह्यात इतरत्र पावसाला सुरुवात झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे. पावसामुळे त्र्यंबकेश्वर इथं एक घर पडलं असून जीवितहानीचं वृत्त नाही. काही ठिकाणी विहिरी आणि पशुधनाचं नुकसान झालं. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झालं असून शेतीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला. मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळणं, मानखुर्द इथं इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडून गेलेले बळी, झाडं पडून झालेले मृत्यू इत्यादी मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला घेरलं आणि या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून सरकारनं याविषयी सभागृहात सविस्तर निवेदन करावं अशी मागणी त्यांनी केली. त्यावर ही एक अभूतपूर्व नैसर्गिक परिस्थिती असून सर्व प्रशासन अलर्ट मोडवर आहे, यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही आणि यासंदर्भात उद्या संपूर्ण निवेदन सभागृहात करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मानखुर्दमध्ये कोसळलेली इमारत पूर्णपणे बेकायदा होती. ती इमारत ज्या झोपडीवर पडली त्यातल्या लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सरासरी 800 झाडं पडतात पण कालच्या एका दिवसात 350 झाडं पडली असं त्यांनी सांगितलं. आज दुपारनंतर ताशी 70-90 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं, शक्यतो प्रवास टाळावा आणि विशेषतः युवांनी पर्यटनासाठी बाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर पावसाची परिस्थिती पाहता सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विधान परिषदेतही विरोधकांनी मुंबईतल्या परिस्थितीवरून सरकारला लक्ष केलं. मानखुर्दमधली इमारत बेकायदा होती तर कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी विचारला. यावर मुख्यमंत्री विधानसभेत उद्या निवेदन देतील असा पुनरुच्चार मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी केला. गेल्या 3-4 दिवसात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 13 बळी गेल्याचं ते म्हणाले आणि आज हवामान विभागानं दिलेला इशारा पाहता सभागृहाचं कामकाज स्थगित करायची विनंती सभापतींना केली. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नांदेड मुंबई आणि टनकपूर नांदेड या एक्सप्रेस गाड्यांचं उद्घाटन केलं. ओदिशात भुवनेश्वर इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दूरस्थ पद्धतीने या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. नांदेड मुंबई ही एक्सप्रेस गाडी वाशिम आणि हिंगोली मार्गे जाणार असून त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्राबोवो यांच्यासमवेत योग्यकार्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी 2026 परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत करायला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत 8,29,510 विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अद्ययावत केली आहे आणि त्यांना परीक्षा शुल्क परत द्यायला सुरुवात झाल्याची माहिती एनटीएनं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे. आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी तहकूब. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर
दौऱ्यावर रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

0: पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झाली आहेत. आजची अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सेवा आता इथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सेवा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून तुम्ही आमचं प्रसारण ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सेवेत. तोपर्यंत नमस्कार.

चित चोर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं रवींद्र जैन यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची रचना. अभिमान या चित्रपटातल्या गीताला संगीत आहे एस डी बर्मन यांचं.

0: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं।
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात।
1: कधी दिग्मूड होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा।
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा।
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग।
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।

आपकी कसम या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवॉर्ड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी. आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका. हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपल्या सांगली केंद्रावर.

0: लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि चित्रपट अनाडी. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.

तलत महमूद आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात छाया या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत होतं सलील चौधरी यांचं. श्रोतेहो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजता आहेत. आता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आपल्याला सगळ्यांनाच पुस्तकांच्या जगात रमायला फार आवडतं. अशाच पुस्तकांच्या जगात रमणाऱ्या मित्रमैत्रिणींशी आपण गप्पा मारत असतो आपल्या वाचन कट्ट्या कार्यक्रमात. तेव्हा आपली मैत्रीण तन्वी गुंडये वाचनप्रेमी आणि पुस्तकप्रेमी मैत्रीण सानिका म्हस्कर सोबत कोणत्या पुस्तकांविषयी गप्पा मारतीय हे ऐकूयात.
1: नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्हाला सर्वांचं वाचन कट्ट्यामध्ये स्वागत आहे. माझ्यासोबत माझी वाचक मैत्रीण आहे सानिका म्हस्कर आणि आज आम्ही पुस्तकांच्या दुनियेमध्ये थोडंसं रमणार आहोत, पुस्तकांविषयी बोलणार आहोत. खरं तर असं म्हटलं जातं की हल्लीची जी तरुण पिढी आहे ती फक्त समाज माध्यमांमधून मग वेगवेगळ्या प्रकारची जी ॲप्स असतात त्या माध्यमांमध्ये जास्त सक्रिय असते. त्यांना वाचनाची फारशी आवड नसते, एक अशी साधारण ओरड आपल्याला पाहायला मिळते. पण ही जी जेनझी पिढी अशी म्हटली जाते, तरुणाईची जी पिढी म्हटली जाते, त्यातला काही गट असाही आहे की जो वाचतो, ज्याच्याकडे स्वतःचा बुकशेल्फ आहे, ज्याच्याकडे आई वडिलांसारखी आजी आजोबांसारखी स्वतःची काही ठरवलेली पुस्तकं आहेत जी ती वाचली जातात. तर अशा काही पुस्तकांविषयी आज आपण बोलणार आहोत. आज माझी वाचक मैत्रीण माझ्यासोबत आहे, ती सुद्धा वाचते, तिला वाचण्याची आवड आहे. तिला नेमक्या कोणत्या प्रकारची पुस्तकं आवडतात आणि एक जेनझी म्हणून तिला कोणत्या प्रकारचं वाचन आवडतं याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सानिका, स्वागत आहे तुझं वाचन कट्टामध्ये.
2: नमस्कार तन्वी,
1: कशी आहेस तू?
2: मी मस्त, तू कशी आहेस?
1: मी पण मस्त. आणि मी सध्या एक कॉमन प्रश्न तुला विचारणार आहे जो प्रत्येक वाचकाला विचारला जातो की तू सध्या काय वाचतेस.
2: सध्या मी कादंबरी वरती जरा जास्त माझा भर आहे आणि आता मी वाघाचा मागावर एकदा पुन्हा वाचत होते, जो कथासंग्रह आहे व्यंकटेश माडगुळकरांचा. तर मी खूप आधी वाचला होता पण माझ्या वयोमानानुसार मला त्या कथा कळायला थोड्या तेव्हा जड गेलेल्या असं मला वाटत होतं. तो मी खूप रेटून वाचत होते पण आता तो मी एका फ्लो मध्ये पुन्हा एकदा वाचायला घेतलाय. दोन दिवसापूर्वीच आणि तो आता शेवटच्या टप्प्यात आहे. तर सध्या कथा आणि कादंबरी वरती थोडा भर आहे. तर मधल्या काही काळामध्ये थोडेसे वेगळे पद्धतीची पुस्तकं वाचत होते अभ्यासाच्या माध्यमातून, पण पुन्हा आता एक थोड्या मोकळ्या वेळामध्ये मी आधी जे काही वाचलंय किंवा माझी पुस्तकं नव्याने माझ्याच पुढे आली आहेत काही कारणामुळे, तर तेव्हा माझं ज्याला जास्त लक्ष जाऊन की बाबा हेही आपल्याकडे आहे आणि आपण हे वाचलंय पण आपल्याला तेवढं आठवत नाहीये, तेवढं त्यातनं काय घेतलंय आपण हे आता उमगत नाहीये, तर ते आता या वयातून त्यातून काय घेतलं पाहिजे हे थोडंसं साधण्यासाठी पुन्हा त्या पुस्तकांकडे वळती. आणि ती साधारण कथा कादंबरीच आहेत ज्या आधी वाचलेल्या आहेत.
1: पण मग तुला कोणत्या प्रकारचं साहित्य वाचायला आवडतं, म्हणजे रहस्य कथा आवडतात का की प्रेमकथा?
2: हो, रहस्य कथा प्रेमकथा आवडतात पण सध्याच्या काही काळामध्ये मला वनकथांची आवड लागली.
1: अरे वा.
2: हा, तर म्हणजे हा भाग माझ्या कधीच आयुष्यात नव्हता, जो काही कारणामुळे माझ्या आयुष्यात आला. तर ते कारण म्हणजे अर्थात पद्मश्री मारुती चितमपल्ली, तर त्यांच्या वनकथांचं वाचन माझ्या परिवारामध्ये व्हायचं आणि त्यातून आम्ही काही छोटे त्या कथांच्या अभिवाचनाचे कार्यक्रम करायला लागलो 2-3 वर्षांपूर्वी, ज्याच्यामध्ये माझा सहभाग नव्हता, माझ्या मोठ्या भावाचा सहभाग होता. पण त्याच्या अभिवाचनामधनं मला त्या कथांची गोडी लागली आणि वनकथा नावाचा एक काहीतरी भाग असतो हे मला कळलं, जे मला माहितीच नव्हतं. मला सततच प्रेमकथा, रहस्य कथा, कादंबरी, विनोदी कथा, पुलंचा आपण वाचतो किंवा त्यांची काही व्यक्तिचित्रणं आपण वाचलेली आहेत, तर त्यामुळे हा मराठी थोडासा वेगळाच होता. तर तू सुद्धा नक्की या काय म्हणू पद्धतीकडे ये जर आली नसेल तर, आणि तू नक्की त्याचा अनुभव घे, तो फार विलक्षण अनुभव.
1: आणि हे किती वेगळं आहे, म्हणजे वनकथा हा प्रकारच मुळात नवीन आहे. कारण बऱ्याचदा आपण असं बघतो की प्रेमकथा वाचल्या जातात, कादंबऱ्याही वाचल्या जातात आणि त्यात मानवी भावभावना जास्त असतात, पण वनकथा म्हटल्यावरती आपल्याला प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा निसर्गाशी

0: एक जवळ जाण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये दिसतो. ही खूप वेगळी भावना आहे.
1: आणि तू नक्कीच तुझ्यासारख्या इतक्या संवेदनशील मुलीने ते नक्कीच अनुभवलं पाहिजे असं क्षेत्र आहे कथांचं. आणि मला जसं वनकथा आवडतात तसं मला उत्सुकता आहे की तुला कुठल्या प्रकारच्या कथा आवडतात किंवा तू कुठल्या प्रकारच्या कथा वाचणं जास्त.
0: मला ग्रामीण कथा आवडतात. त्यात व्यंकटेश माडगुळकर असतील किंवा मग दमा मिराजदार असतील. त्यांच्या थोड्या हास्यास्पद सुद्धा असतात आणि म्हणजे हलक्या फुलक्या अगदी सहज घडून जाणाऱ्या गोष्टी. गावात चालत असताना एखादा माणूस भेटतो आणि तो माणूस आपल्याला इतका जवळचा वाटायला लागतो. तर त्यामुळे मला सगळ्या ग्रामीण कथा आवडतात वाचायला.
1: हा म्हणजे बघ आता तू ह्याच्यात ना एक अजून वेगळा कथेतलाच म्हणजे मुद्दा काढला. म्हणजे आता तू जसं सुरुवात केली होतीस की खरंच आपल्या पिढीवरती फार वाचनाकडे वळलेली ही पिढी नाहीये. खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीचं एक्सपोजर मिळालेली पिढी आहे. पण त्यातूनच आता आपण दोघी बसलोय आणि वनकथांबद्दल बोलतीय आणि तू बरोबरीने ग्रामीण कथांबद्दल बोलतीय.
0: बरोबर. तर तुला कुठलाही एखादा असा उतारा आहे का की जो तुला खूप भावलाय? म्हणजे तू आता म्हणालीस की तू वनकथा वाचतेस. मग त्या वनकथांमध्ये असं कधी झालंय का की खूप एखादी जवळची गोष्ट वाटून गेली आहे वाचता वाचता खूप आवडली आहे ती तुला आमच्यासोबत आपल्या श्रोत्यांसोबत शेअर करायला आवडेल का?
1: हो म्हणजे त्या कथेचं पुस्तक माझ्याकडे आता उपलब्ध नाही. पण मी तुला म्हणलं तसं मी सध्या मारुती चेतनपल्लींच्या वनकथा मला आवडत होत्या म्हणून वाचत होतो. तर जसे म्हणजे तुला मी म्हटलं की पशु पक्षी झाड यांच्याप्रमाणे आदिवासींचं खूप खूप घट्ट जंगलाशी निसर्गाशी नातं आहे. आणि चितमपल्लींची अशी गुलाबी पिसं नावाची कथा आहे की जी मला भयंकर भावते. आणि त्याच्यामध्ये एका गुलाबी पिसं असणाऱ्या पक्षाचंही वर्णन केलेलं आहे. ते तू जाऊन नक्की वाचावं.
0: येस नक्की जरूर वाचेन. पण सध्या तू आम्हाला काही वाचून दाखवणार आहेस का?
1: येस नक्की. तर मी तुला म्हणलं तसं मी आता चकवा चांदण नावाचं आत्मकथन आहे पद्मश्री मारुती चेतनपल्लींचं.
0: yes.
1: ज्याच्यामध्ये त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास त्यांनी उलगडून दाखवलाय. आणि त्याच्यात म्हणजे त्या आत्मचरित्राचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी प्रत्येक टप्प्याबद्दल लिहिलंय त्यांच्या आयुष्यातल्या. आणि जे फ्लॅशबॅक मध्ये जात नाही जे आपल्याला सुरुवातीपासून आहे तसंच दिसतं की असं झालं मग तसं झालं. तर मध्यांतरामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की जो गावाकडे राहणारा मुलगा होता जो इतका बुजरा होता ज्याच्या पदरी इतकं अपयश होतं त्या माणसाला त्याच्या स्वप्नातली माणसं तो ज्यांना आयडल मानत होता तो ज्यांना आदर्श मानत होता अशी माणसं त्याच्या आजूबाजूला असणं त्यांच्याशी त्याचा संबंध असणं हे त्यांना खूप अप्रूप वाटायचं आणि हे त्या वाचकालाही खूप अप्रूप वाटतं. तर मारुती चेतनपल्ली त्यांच्या पुढच्या कारकिर्दीमध्ये खूप मोठमोठ्या लेखकांसोबत राहिले. एकमेकांचा सहवास त्यांना लाभला. आणि असंच त्यातले एक लेखक जे लेखकही माझ्या खूप जवळचे आहेत ते लेखक म्हणजे अप्पा दांडेकर गोनी दांडेकर. तर चितमपल्लींशी दांडेकरांची कशी ओळख झाली याचा एक पॅरेग्राफ आहे तो मी वाचून दाखवतोय. त्या भेटीची गंमत तर त्यांनी साधारण लिहिलंय की त्यांची ओळख खूप जुनी होती. जो सुरुवात होते आपल्याला तेव्हा कळतं की अप्पांचा आणि चितमपल्लींचा खूप घनिष्ठ संबंध होता. गुरूंच्या स्थानी ते त्यांना मानायचे. पण सुरुवातीला ते जेव्हा गेले तेव्हा त्यांनी असं सांगितलंय की गेली अडीच तप मी या घरात राहतोय. इथेच जवळजवळ सर्व लेखन केलं. या विठोबाच्या देवळात संत तुकोबाने कीर्तन केलेलं. गॅलरीतून समोर पाहिलं की नवलाख उंबेरचे हिरवे डोंगर दिसत. इंदुरी जवळचा भंडारा डोंगर दिसे. ते दृश्य पाहताना आप्पा सांगत भंडारा डोंगरावर तुकाराम बुवांनी गाथेतील अभंग लिहिले. तरुणपणी मी इंदुरी नवलाख उंबरे आणि आजूबाजूच्या गावातून माधुकरी मागून भंडारा डोंगरात पर्णकुटी बांधून राहिलो असं आप्पा त्यांच्या घराचं वर्णन करतात. त्यांचं घर घोरवाडी स्टेशन उतरून सरळ पश्चिमेला चालायला लागलं की 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. मी नंतर सुट्टीच्या दिवशी वडगावहून लोकलने प्रवास करून त्यांना भेटायला जाई. ते मांडीवर पाठ ठेवून लिहायचे. गॅलरीचं दार आणि खिडकी यांच्यामध्ये पुस्तक ठेवण्यासाठी फळ्या ठोकल्या होत्या. त्यावर त्यांची पुस्तकं ठेवलेली. तिथेच ज्ञानेश्वरी गाथा दासबोध सकल संतगाथा हाल सातवाहनाची गाथा सप्तशती यांचे महाराष्ट्रातील उत्खनने आधी ग्रंथ सगळे तिथे मांडलेले असायचे. आप्पांचं घर म्हणजे एक वस्तू संग्रहालय होत. एकदा त्यांनी घराच्या खिडकीतून देवळातलं दगडी कासव दाखवलं ते दृश्य माझ्या मनाच्या एखाद्या आयकॉन प्रमाणे राहिलंय.
0: भारी.

0: तर चितमपल्ली इथे कायम जायचे आणि ते जेव्हा मावळात होते तेव्हा अप्पा आणि चितमपल्लींची ड्युटी संपल्यानंतर जवळजवळ पायीच म्हणजे तेव्हा काही साधारण होती त्यांनी अख्खा मावळ पालथा घातलाय चालून.
1: अच्छा.
0: कोपरान कोपरा मावळातला ते फिरलेत आणि निसर्ग अप्पा आणि चितमपल्ली आणि त्यांच्या कथा
1: सुंदर खूप सुंदर म्हणजे अक्षरशः आपल्यालाही दर्शन घडलं त्या अप्पांच्या खोलीचं त्यांच्या त्या ठेवलेल्या वेगवेगळ्या ग्रंथांचं.
0: आणि मला ह्याच्यातून ह्याच्यामध्ये अजून एक उल्लेख आहे पुढे त्यांची भेट जी झाली ना पहिल्यांदा ते म्हणले जसं की ते पाठ मांडीवर ठेवून लिहायचे
1: हो
0: तर इतकी साधी भेट एखाद्या मोठ्या लेखकाबरोबरची होऊ शकते याच्यावर माझा विश्वास नाही बसत आत्ता. कारण हा म्हणजे आत्ताही आपल्याला कुठे कुठल्याही मोठ्या व्यक्तीला भेटताना जे दडपण असतं ते दडपण आप्पांनी फार झटकन काढून टाकलं होतं. त्यांनी फक्त त्यांच्या मांडीवरचा पाठ बाजूला केला आणि एकदा हसून एका हसऱ्या मुद्रेने त्यांच्याकडे बघितलं आणि तिथे त्यांची जी मैत्री झाली ती आयुष्यभर होती.
1: बरोबर. म्हणजे वाचनामुळे आपण खरंच त्या काळात जातो तो काळ अनुभवतो जगतो त्यामुळे वाचन फार महत्वाचं आहे असं या अशा प्रसंगांमधून जाणवायला लागतं. मला असं विचारायचं आहे की आत्ता तू वनकथांविषयी बोललीस तुझ्या आवडत्या कथा कादंबऱ्यांविषयी बोललीस तुला कविता वाचायला आवडतात का आणि तू कधी कविता वाचल्यास का खूप मन लावून.
0: हो म्हणजे माझं पहिलं वाचनाची पहिली प्रेरणाच कविता आहे कारण मला मराठीच्या पुस्तकातलं कविताच जास्त आवडायचं आणि तो थोडा विरोधाभास होता की मला अभिव्यक्त व्हायला पण आवडायचं आणि ते मी तसं गद्यातनं अभिव्यक्त व्हायचं आणि मला वाचायला कविता आवडायचं. तर पहिल्यांदा फार साध्या साध्या बालभारती मधल्या कविता आणि त्याच्यानंतर कुसुमाग्रजांच्या कविता मग आपल्या शांता शेळक्यांच्या कविता असं खूप काय म्हणू त्याला बाहेर बाहेरचं जसं समोर येतं तसं सुरू होतं. पण त्यानंतर थेट मी बाबा बोरकरांच्या कविता खंडाकडे वळले. बाबा बोरकरांच्या आधी गाण्याने मला थोडं जास्त वेड लावलं जे तव नयनांचे दल हलले तर याच्यातनं मला त्या कवीपर्यंत जाण्याचा मार्ग खुला झाला आणि तिथून मी त्यांचे खंड वाचायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग सगळेच मी सुरेश भटांच्या गझल असतील शांता शेळक्यांच्या कविता असतील इंदिरा संतांच्या कविता असतील. कविता हा खूपच जवळचा विषय आणि मला तुलाही तेच विचारायला आवडेल की तू मला जसं विचारत की कविता तुझ्या आयुष्यात कधी आली किंवा कविता तुला किती आवडते तुझं काय म्हणणं आहे कविता या प्रकाराबद्दल.
1: कविता खरंच म्हणजे आपण म्हणतो ना की मानवी भावभावनांचं मिश्रण असतं वगैरे आणि प्रत्येकाचं अभिव्यक्त होण्याचं ते माध्यम असतं. कविता कधीही स्फुरू शकते सुचू शकते आणि एकदा का कविता आपण वाचली ना कशी असते ती छोटीशीच असते पण त्याच्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब सुद्धा दिसतं आपल्याला त्या रिलेटेबल वाटतात त्या छोट्या छोट्याशा ओळी सुद्धा. त्यामुळे कविता माझ्या सुद्धा खूप जवळची आहे. अरुणा ढेरेंच्या कविता मला फार आवडतात किंवा शांता शेळके पद्मा गोळे या माझ्या आवडत्या कवयित्री आहेत आणि कवी म्हणशील तर मग मंगेश पाडगावकर.
0: अरे वा
1: हलकं फुलकं साधं सोपं. आपण कवितांविषयी बोलतोय ग्रामीण कथांविषयी वनकथांविषयी बोलतोय मला अजून एक सांगायला आवडेल की गुलजार हे जे कवी आहेत त्यांना आपण बऱ्याच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहतो म्हणजे ते दिग्दर्शक देखील आहेत कधी काळी त्यांनी नट म्हणून देखील भूमिका केलेल्या आहेत आणि त्यांचा पहिला जो कथासंग्रह होता रावीपार त्याविषयी मला आज बोलायला आवडेल तुझ्यासोबत. या लेखकाच्या अभिजात सर्जनशक्तीचा हा निळ्या मुखमलीवर ठेवलेल्या पाणमुतासारखा विलक्षण मनोज्ञ असा आविष्कार असं ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेला आहे आणि तो कथासंग्रह म्हणजेच रावीपार. त्यांच्या या मिताक्षरी शैलीतल्या निवेदनात घटनांश प्रत्यक्ष घटना आणि मनोवस्था याप्रमाणे बदल घडत राहतो. अभिजात प्रतिभेच्या बळावर गुलजार वैश्विक पातळीवर जाऊ शकतील अशी कथासूत्र ते गुंफतात आणि आपल्या दृष्टीसमोर ज्या आपल्या रोजच्या दैनंदिन घटना असतात त्यांचं विलक्षण वास्तव उभं करतात आणि संवादपूर्ण शैलीने वाचकांच्या थेट काळजाला हात घालतात. मला माहितीये की मी हे खूप अलंकारिक बोलते पण साध्या सोप्या भाषेत समजवायचं झालं तर त्यांनी जो हा कथासंग्रह लिहिलाय तो मराठीत अनुवादित केलाय अशोक जैन यांनी आणि ह्यामध्ये अगदी रोजच्या जीवनातल्या ज्या घटना आहेत ऑफिसला जाणारी एक व्यक्ती आणि तिच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातल्या व्यक्ती ह्यांच्यामध्ये असणारे नातेसंबंध त्यांच्यात घडणाऱ्या घटना ह्यावरती आधारलेला हा कथासंग्रह त्यामुळे तो जास्त जवळचा वाटतो. आता आपण वेगवेगळ्या कथांविषयी कादंबऱ्यांविषयी बोलत असताना मला सहज हे आठवलं आणि मी हे सांगितलं.
0: अगदीच म्हणजे कविता म्हणली की गुलजार आठवलेच पाहिजेत आणि त्यांनी लिहिलेले संवाद असतील त्यांनी लिहिलेली गाणी असतील आणि आता तू म्हणतेस तसं रावीपार म्हणजे काय म्हणू उत्कट बिंदू
1: येस
0: आतून येणारा त्यांचा प्रत्येक कथा

0: मध्ये, कवितांमध्ये, संवादांमध्ये, आपल्याला गीतांमध्ये तो दिसतोच. आणि रविवार तर तुला मी मगाशी म्हणलं तसं की आपण फक्त वाचावं आणि आनंद घ्यावा इतकंच.
1: आत्ताच्या आपल्या गप्पांमधून तर हे सगळं क्लिअर होत आहे, स्पष्ट दिसतंय की आपण वाचणारे आहोतच दोघी जणी. पण आपल्यासारखी जी पिढी आहे जिला जेन्झी म्हणून संबोधलं जातं, तर त्यांनी वाचावं यासाठी तुला काय वाटतं, आपण काय करू शकतो?
0: काय करू शकतो याचं उत्तर कदाचित आत्ता माझ्याकडे नाही. तसं म्हणजे मी त्यांना का वाचायला सांगू किंवा लावू याचा उपाय माझ्याकडे नक्कीच नाही. पण हे असं या वाचन कट्ट्यावर येऊन आपल्याला वाटलेल्या अनुभवांचं असं एक प्रकटीकरण करणं आणि माझ्या एका वाक्यातून जर माझ्या तुझ्या वयाचा एखाद्या मुलीला असं वाटलं की त्या पुस्तकाकडे जावं आणि ती कथा वाचावी, तर मग आपण जिंकलो तिथे. तर त्यामुळे वाचत राहावं आणि वाचनाचा आनंद दुसऱ्यांना सांगत राहावा, वाटत राहावा. आणि मला असं वाटतं की या वाटण्यातूनच समोरच्याला वाचन करावं असं वाटतं.
1: आपण वाचायलाच हवं, पण वाचलेल्या ज्या घटना आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या इतरांसोबत शेअर देखील करायला हव्यात, जेणेकरून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होईल.
0: हो, कारण तुला वेगळं वाटतं. म्हणजे मला तन्वी भेटली आणि मला तन्वीने सांगितलं की आज मी हे वाचलं आणि या वाचनातून मला असं वाटतंय की मला हे मिळालं किंवा मला असं काय म्हणू भावलं, अनुभवलं, तर त्यातून मग मला कुतूहल जागवतं ना की मला पण हा अनुभव घ्यायची इच्छा आहे. तर मग त्यासाठी काय करावं लागेल, मग त्यासाठी ते पुस्तक घेऊन मला वाचावं लागेल.
1: खूप खूप धन्यवाद, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून.
0: येस, थँक्यू तन्वी, धन्यवाद.
2: मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

वेळी कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: आताच आपण युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी ऐकला. एक महत्त्वाची सूचना, भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे म्हणजे वर्क फ्रॉम होमचे निर्देश दिले आहेत. सूचना संपली.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळा बरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित केल्या जातील. त्या आम्ही सहक्षेपित करू.
5: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया और न्यूजीलैंड की 6 दिन की यात्रा के पहले चरण में आज शाम इंडोनेशिया की राजधानी जकार्ता पहुंचे. राष्ट्रपति प्रबोवो सुबियांतो ने हवाई अड्डे पर श्री मोदी का स्वागत किया. स्थानीय इंडोनेशियाई समुदाय और प्रवासी भारतीय समुदाय ने प्रधानमंत्री मोदी का पारंपरिक भारतीय और इंडोनेशियाई प्रस्तुतियों के साथ भव्य और उत्साहपूर्ण स्वागत किया. प्रधानमंत्री श्री सुबियांतो के निमंत्रण पर जकार्ता गए हैं. एक रिपोर्ट.
6: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबियांतो के साथ वार्ता करेंगे और रणनीतिक भागीदारी में प्रगति की समीक्षा करेंगे. वार्ता में दोनों देशों के बीच व्यापक रणनीतिक साझेदारी को मजबूत करने पर चर्चा होने की उम्मीद है. जकार्ता कार्यक्रम का मुख्य आकर्षण प्रधानमंत्री मोदी का भारतीय समुदाय को संबोधन होगा, जिसे लेकर पूरे देश में उत्साह है. 8 जुलाई को प्रधानमंत्री मोदी

श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण बंजारा गीत ऐकत आहोत. ललिताबाई जाधव यांना साथ देत आहेत रखमाबाई राठोड, सविताबाई राठोड आणि राजू सिंग जाधव. ऐकूया कार्यक्रमातलं यापुढचं गीत.

ललितबाई जाधव आणि सहकाऱ्यांच्या आवाजात बंजारा गीत आपण ऐकलीत. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

0: उपनिर्वाचनस्य घोषणा कृता अस्ति। राज्यसभायाः सदस्यानां सुखेन्दु शेखर रे, सुष्मिता देवः, प्रकाश चिक बड़ाईकः इत्येतेषां त्यागपत्रस्यानन्तरं स्थानानि रिक्तानि आसन्। निर्वाचनस्य संचेतना श्वः प्रकाशिता भविष्यति। नामांकनस्य अन्तिमा तिथिः जुलाई मासस्य 14 दिनांकं यावत् अस्ति। जुलाई मासस्य 15 दिनांके नामांकनानां परीक्षणं भविष्यति। एतेषां आसनानां कृते जुलाई मासस्य 24 दिनांके मतदानं भविष्यति। तस्मिन्नेव दिने मतानां गणनापि भविष्यति। महाराष्ट्रस्य विशालः भागः प्रावृतवृष्ट्या निरन्तरं प्रभावितः अस्ति, यत्र मुंबई कोंकण प्रदेशयोः च व्यापकरूपेण जलाप्लवनं, भूस्खलनं, भवनानां पतनं, मार्गेषु रेल विमान यानेषु च महती बाधा दृश्यते। सम्पूर्णे राज्ये आदिवसं यावत् प्रचंड वृष्ट्याः अनुवर्तनेन अधिकारिणः सजगतायां तिष्ठन्ति। अधिकारिणः नागरिकान् अनावश्यकीं यात्रां परिहर्तुं प्रार्थयन्ति। मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसः एसडीआरएफ इत्यस्य स्थितिं समीक्षितवान्। सर्वेभ्यः अधिकारिभ्यः शीघ्रं समन्वित कार्याचरणाय निर्देशोऽपि प्रदत्तवान्। प्रचंड वृष्ट्या सम्पूर्णे कोंकण प्रदेशे बहव्यः भूस्खलनानि अपि अभवन्, येन मुंबई गोवा राष्ट्रीय राजमार्गे यातायातः प्रभावितः। अत्रान्तरे भारत ऋतु विभागेन अद्य गुजरात, कोंकण, गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़ प्रदेशेषु अत्यधिक वृष्ट्या सह केषुचित् स्थानेषु अत्यधिक अतिवृष्ट्यै रेड अलर्ट इति रक्तवर्णीया संचेतना प्रसारिता अस्ति। उत्तरी अरब सागरस्य केषुचित् भागेषु गुजरात राज्ये, हरियाणा पंजाब राज्ययोः शेष भागेषु, राजस्थानस्य केषुचित् भागेषु च अग्रिमेषु त्रिषु दिनेषु नैऋत्य प्रावृत चक्रस्य अग्रे गन्तुं परिस्थितिः अनुकूलास्ति इति विभागेनोक्तम्। गतरात्रौ विम्बल्डन टेनिस क्रीडायां सर्बिया देशस्य नोवाक जोकोविच इत्यसौ रूस देशस्य रोमन सफ्यूलिन इत्येतं पराजित्य पुरुष एकल स्पर्धायाः प्रागुपान्त्य चक्रीय क्रीडायां प्रविष्टवान्। अग्रिमायां प्रागुपान्त्य चक्रीय क्रीडायां जोकोविच इत्येषः फेलिक्स ऑगर अलियासिमे इत्यनेन, एलेजान्द्रे डेविडोविच फोकिना इत्यनेन सह सम्मुखी भूयात्। फीफा विश्वकप क्रीडायां पुर्तगालदेशः स्पेनदेशं राउंड ऑफ 16 इत्यस्यां क्रीडायां सम्मुखीकरिष्यति। अद्य मेक्सिको नगरस्य एजटेका क्रीडांगणे मेक्सिको देशस्य विरुद्धं नाटकीयतया 3-2 इत्यंकैः विजयं प्राप्य इंग्लैंडदेशः फीफा विश्वकप क्रीडायाः प्रागुपान्त्य चक्रीय द्वन्द्वे प्रविष्टवान् इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। श्रोते हो, एक निवेदन। धामणी मध्यम प्रकल्प तालुका राधानगरी इथला पाणीसाठा आज दुपारी 4 आजपर्यंत करायच्या पाणीसाठ्याच्या 95.19% क्षमतेनं भरलेला आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पर्जन्यवृष्टीमुळं आज रात्री किंवा उद्यापर्यंत हा जलप्रकल्प या दिनांकापर्यंत करायच्या पाणीसाठ्याच्या 100% क्षमतेनं भरण्याची दाट शक्यता आहे। त्या अनुषंगानं धरणाची सुरक्षितता विचारात घेऊन आज दिनांक 6 जुलै रोजी 6:30 धामणी पात्रात 250 क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात येत आहे। परिणामी धामणी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे। नदीकाठच्या नागरिकांनी आणि पशुपालकांनी नदीपात्रात तसंच पाणी आलेल्या भागात जाऊ नये, तसंच पशुधनास नदीपात्रात नेऊ नये। नदीकाठच्या शेतातील पाण्याच्या मोटारी, कृषीपंप तसंच इतर मौल्यवान साहित्य सुरक्षित स्थळी हलवावं। हे धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे, त्यामुळं पर्यटकांना धरण परिसरात जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, असं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर यांच्याकडून कळवण्यात आलं आहे। कोयना धरणाच्या संदर्भात आज संध्याकाळी 5 स्थिती याप्रमाणे: एकूण साठा 30.67 टीएमसी, उपयुक्त साठा 25.55 टीएमसी, आज पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये याप्रमाणे: कोयना 100 मिलीमीटर, नवजा 56 आणि महाबळेश्वर 75 मिलीमीटर। धरणामध्ये आज

89,600 क्युसेक अर्थात 7.74% टीएमसी इतकं पाणी आलेलं आहे. धरणातून विसर्ग सुरू झालेला नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अंजली गोखले यांची कथा खरी श्रद्धा।
1: वाचक स्वर मधुरा पुजारी।
0: गोपाळराव घरी आले आणि सवयीप्रमाणे त्यांचा हात दाराजवळच्या बेलपाशी गेला। क्षणात त्यांचं लक्ष कुलपाकडे गेलं आणि डोळे बंद करून अस्पष्टसा श्रीराम मुखातून बाहेर आला। आता दार कोण उघडणार? महिना झाला मीराला जाऊन, अजून अंगवळणी पडत नाही तिचं नसणं। मनातले विचार मनातच कुलूप बंद करून खिशातून घराच्या कुलपाची किल्ली काढली आणि दार उघडून आत आले। आता या सगळ्याची सवय करून घ्यायला पाहिजे असं मनाला बजावत त्यांनी आपला वावर सुरू केला। सगळ्या खोल्या जिथल्या तिथं मिटून होत्या। सगळ्या गोष्टीतला जणू जीवच निघून गेला होता। मीराचं जाणं इतकं आकस्मिक झालं की आधी काही विचार करायला ठरवायला वेळच मिळाला नाही। आपल्या घरात आपल्या कुटुंबात संसारात किती गृहीत धरलं होतं आपण मीराला। आपण सांगायचं ते तसं तिनं वागायचं। आपल्या राधेयलाही तीच सवय, आई हक्काची कामासाठी। 2 वर्षापूर्वी नोकरीच्या गावी आईलाच घेऊन गेला। सगळं घर आपल्या मनासारखं आईकडून लावून घेतलं आणि पुढच्या वर्षी लग्न झाल्यावर आईची रवानगी तिच्या हक्काच्या घरी। भोळ्या मीराला त्याचं काहीच वाटलं नाही। नवीन नवीन आहेत, राहू दे त्यांचं त्यांना, म्हणून या घरामध्ये विरघळून गेली पुन्हा पूर्वीसारखी। माझ्या शब्दांना मान देत माझ्या तालावर नाचत। मी पण तिला ओळखलंच नाही, तिची किंमत ठेवली नाही। गोपाळरावांना मीरेच्या आठवणींनं व्याकुळ व्हायला झालं। पुन्हा मोठा सुस्कारा सोडून हातपाय धुवून श्रीराम असं म्हणून जेवणाचा डबा टेबलावर घेऊन डब्याचं झाकण त्यांनी उघडलं। आता ही सुद्धा सवय करून घ्यायला पाहिजे। आपलं आपण वाढून घ्यायचं, आपलं आपण जेवायचं। जेवायचं पण कसं? न बोलता, न मागता, कोणी न वाढता। गोपाळरावांचा घास हातातच राहिला। छे, असं होता कामा नये म्हणून भरलेलं ताट घेऊन हॉलमध्ये येऊन बसले। टीव्ही चालू केला आणि लक्ष लागत नसलं तरी ते टिपिकल सासूसुनेचे संवाद ऐकायला लागले। समोर चित्र हलत होती, कसले तरी विसंवाद सुरू होते आणि क्षणात गोपाळरावांच्या डोळ्यासमोर गेल्या वर्षी घडलेला आपल्याच घरी घडलेला प्रसंग उभा राहिला। मीराला प्रत्येक महिन्यातला सण व्रत करण्याचा भारी सोस। चैत्र सुरू झाल्यापासून सगळं वर्ष संपेपर्यंत प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण असायचाच, कुठली ना कुठली पूजा उपास ठरलेला। घरी दोघंच असताना हे सहज होत होतं, पण मागच्या वर्षी करोना काळात लॉकडाऊन सुरू व्हायच्या वेळी मुलगा म्हणजे राधेय आणि सून रमा घरी आले। गोपाळराव तसे धूर्त, त्यांना आपल्या मुलाचं आणि सुनेचं येणं आव

सापडलं नाही पटलं नाही असं नाही, पण ती दोघे नेमकी आत्ताच का आली हे त्यांनी अचूक ओळखलं. घरी राहून काम करायचं म्हणजे घरची सगळी कामं करून स्वयंपाक केला पाहिजे. नोकरी करणाऱ्या सुनबाईंना ते कसं जमणार? रोज घरी येणाऱ्या सगळ्या बायका यायच्या बंद झाल्या. मग आईबाबांकडे आलं की सगळेच प्रश्न मिटले. गोपाळरावांना मीराचा साधा भोळा स्वभाव पूर्ण माहीत होता. लेक आणि सून आले म्हणून ती जाम खुश होती. रोज नवनवीन खाण्याचे बेक करत होती, दमत होती, श्रमत होती, पण तसं दाखवत नव्हती. कधी नव्हे ते दोघे आलेत. आपलं सगळं कसब लावून मीरा काम करत होती, सतत काम करत होती. मार्गशीर्ष महिना आला, गुरुवारची पूजा, लक्ष्मीचं व्रत. मीरा ते कसं विसरणार? उपवास कसा मोडणार? सगळ्यांचं खाणं जेवण हे सगळं झाल्यावर तिनं दैवीची यथासांग पूजा केली, मनापासून आरती केली, कहाणी झाली. मग उपवासाचं काहीतरी करून तिनं खाल्लं. दमणूक झाली तरी दाखवली नाही. लक्ष्मीला मनापासून हात जोडत होती. मुलाचं सुनेचं काम दिवसभर सुरू होतं. काम करून दमल्यावर सासूबाई आलं घातलेला चहा बिस्किट आणून देत होत्या. उरलेला वेळ मोबाईलचं खेळणं हातात होतच. आपली आई दमतीये, सतत काम करतीये, बाबा घराचा केर काढतायत, अंगण झाडतायत, हे काहीच मुलाला दिसत नव्हतं आणि सुनेच्या लक्षात येत नव्हतं. दोघेही आपल्याच धुंदीत. ऑफिसचा गलेलठ्ठ पगार कमी होत नव्हता, मग काम कमी करून कसं चालेल? दोन गुरुवार यथासांग पार पडले. त्यानंतरच्या मंगळवारी सुनबाईंनी आईबाबांना एक मेसेज वाचून दाखवला. मार्गशीर्षातल्या गुरुवारच्या लक्ष्मीव्रताबद्दलची माहिती होती. बायका या पूजेसाठी काय काय करतात, कशी फळं आणतात, काय काय खातात, याची खिल्ली उडवणारा तो मेसेज होता. गोपाळराव आणि मीरा दोघेही मन लावून तो मेसेज ऐकत होते. मीरेचा चेहरा थोडा उतरला. गोपाळराव बागेत झाडांना पाणी घालायला निघून गेले. सुनबाईंना आपला विजय झाल्यासारखं वाटलं. आपण नोकरी करून पैसा आणतो हीच खरी लक्ष्मी असं मीरानंही ऐकून घेतलं. काहीही न बोलता ती पुन्हा कामाला लागली. बुधवारचा दिवस उजाडला. रोजच्याप्रमाणे मुलगा आणि सून दोघांनी आपलं आवरलं आणि आपल्या लॅपटॉप पुढे जाऊन दोघं बसले. काम सुरू झालं. चार तास जागचे न हलणारे दोघं अर्ध्या तासानं स्वयंपाकघरात येऊन डोकवायला लागले. फ्रीज उघडून पाणी पी, एखादं बिस्किट तोंडात टाक, असं सुरू झालं. त्या दोघांची अस्वस्थता मीराला जाणवली, पण तिनं फारशी चौकशी केली नाही आणि आपलं काम सुरू ठेवलं. शेवटी गोपाळरावांनीच विचारलं, काय रे आज सुट्टी आहे का, काम नाही? अहो बाबा, आज सकाळपासून वायफाय बंद आहे, नेटच सुरू होत नाहीये, मग काम कसं सुरू होणार? सुनबाई पटकन बोलली, अच्छा असं होय, म्हणजे लॅपटॉप बंद का तुमचा? अगं मग आज मीरेला थोडी मदत कर. पण ते ऐकायला सुनबाई तिथे थांबलीच नव्हती. गोपाळराव गप्प झाले. अख्खा दिवस काही वायफाय सुरू झालं नाही आणि खूप दिवसांनी काम नाही म्हणून ऑफिसवाल्यांनी दुपारची विश्रांती घेतली. संध्याकाळी गच्चीत फेऱ्या मारल्या. मीरेचं मात्र काम निमूटपणे सुरू होतं. गुरुवार सुरू झाला. रोजचं रुटीन आलं. दोघेही आवरून आपल्या लॅपटॉपसमोर बसले. एकदाही बाहेर आले नाहीत. म्हणजे वायफाय सुरू झालेला दिसतोय, गोपाळराव मनातल्या मनात म्हणाले. सगळं आवरल्यावर मीराची यथासांग लक्ष्मीपूजा झाली. त्या मेसेजचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता. संध्याकाळी आरती झाली. नैवेद्याला काहीतरी गोडधड होतच. आरती झाल्यावर मीरानं मुलाला आणि सुनेला हाक मारली. झालं का रे ऑफिसचं काम दोघांचं? या बरं इकडं जरा. आपली आई असं अचानक का बोलवतीये हे त्यांना समजेना. गोपाळराव बाहेर आहेत हे माहीत असल्यानं मीरानं बोलायला सुरुवात केली. दोघेजण लक्ष्मीच्या पूजेचा थाट पाहत होते. तांब्याची चकचकीत कळशी, तिच्यावर हळदी कुंकवाची बोटं ओढली होती. त्यावर नारळ, त्यातली आंब्याची, पेरूची, सीताफळाची ही आपल्याच बागेतली पत्री होती. नारळालाही हळद कुंकू वाहिलं होतं. गेज वस्त्र, सोन्याचा हार, फुलं, समोर लक्ष्मी मातेचा फोटो, निरांजन, समयी, सगळं यथासांग होतं. उदबत्तीच्या सुगंधानं सगळं वातावरण प्रसन्न झालं होतं. नकळत दोघांनी हात जोडले. आईला नमस्कारही केला. मीरानं सुनेला हळदी

गुंगू लावलं आणि म्हणाली, परवा तू वाचलंस ना ते बरोबर आहे ग, काम केल्याशिवाय पैसे कसे येतील? उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी म्हणतात ते काही खोटं नाही, पण एक सांगू का तुम्हाला, फक्त नोकरी करून पैसे मिळवले म्हणजे लक्ष्मी येते प्रसन्न होते असं नाही। आमच्या वेळी म्हणजे मी लग्न करून या घरी ज्यावेळी आले तेव्हा माझी सुद्धा इच्छा होती नोकरी करायची, नोकरी करावी पैसे मिळवावे असं मला वाटत होतं, पण नाही मिळाली मला परवानगी। आणि नंतर घराच्या या रामरगाड्यात इतकी गुरफटून गेले की माझं स्वप्नही मी विसरून गेले। त्यामुळं जे आलं जेवढं आलं त्या तेवढ्या पैशात कसं राहायचं ते जपून कसे वापरायचे हे आपोआप शिकले। काटकसरीनं आहे त्यात आनंदानं कसं राहायचं हे माझ्या आईनं तिच्या वागण्यातून अप्रत्यक्षरित्या शिकवलं होतंच। त्यामुळं धनलक्ष्मीचा आदर करून समाधानानं राहायला लागले, हव्यास न करता जे मिळालं त्यात आनंद मानला। अर्थात तुम्ही तसं राहावं असं माझं म्हणणं अजिबात नाही, दोघंही मिळवता मजेत राहता ते बघून मला आनंदच वाटतो, पण याचा अर्थ असा नाही की घरच्या कामांना काहीच किंमत नाही, ती कामं करायची नाहीत। मला सांगा, 2 दिवसापूर्वी तुम्ही ऑफिसचं काम करू शकला नाहीत, हो ना? वायफाय नव्हतं त्यामुळं नाही झालं, नेट सुरू झाल्याशिवाय ऑफिसचं काम होतच नाही। तुम्हाला कसं कळणार? सुनबाईंनी ठसक्यात उत्तर दिलं। गोपाळरावांना वाटलं यावर मीरा काहीच बोलणार नाही, तिला काय कळतंय नेट वायफाय लॅपटॉप। मीरा म्हणाली, बरोबर आहे तुझं, लॅपटॉपमधलं नाही कळत मला, पण नेट म्हणजे काय वायफाय म्हणजे काय त्याचा अनुभव मात्र मी घेते। हं, आता हेच बघा ना, आज लक्ष्मीची मी पूजा केली, मगाशी न सांगता तुम्ही दोघांनी हात जोडलेत, का केलं बरं असं? घरातल्या डब्याला नाही तुम्ही नमस्कार केला, शोकेसमधल्या शोपीसला नाही नमस्कार केला, कारण या पूजेमधून जी काही स्पंदनं येत असतात जी आपल्या मनाला डोळ्याला भिडतात त्यामुळं आपण हात जोडतो। परवा तू जो मेसेज वाचून दाखवलास ना, अशी पूजा करून का कुठली लक्ष्मी प्रसन्न होते? खरंय तुझं, नुसती पूजा करून नाहीच होत लक्ष्मी प्रसन्न, पण मनापासून जर ती पूजा केली तर त्या स्पंदनांनी समाधान मानायला शिकवलं जातं। तुम्हाला वायफायमधून जे मिळतं ना तेच मला लक्ष्मीची पूजा करून मिळतं। आमच्यासारख्या बायकांना तीच ऊर्जा असते, त्याच ऊर्जेवर आम्ही घरामध्ये रमलो राहिलो आणि समाधान मिळवलं। माझं अजिबात असं म्हणणं नाही की तुम्ही नोकरी सोडून हे सगळं करा, जे करता ते कराच, पण आम्ही करत नाही म्हणून आम्ही कमी आहोत असं मात्र नाही। आम्हाला जे मिळालं ते आम्ही पत्करलं, त्यामागचं समर्पण समजून घ्यायचा प्रयत्न करा। कुणीतरी काहीतरी बोललं म्हणून ते बरोबर असं मानू नका, माझं एवढंच सांगणं आहे। अरे ही आमची लक्ष्मी सुद्धा तुमच्या वायफाय सारखी जागृत आहे, जिवंत आहे, खरी आहे। तुम्हाला तिची पूजा करायची नसेल, करता येत नसेल तर करू नका, पण टिंगल नक्कीच करू नका, तिला कमी लेखू नका, बघा पटतंय का? मग मात्र आईपाशी येत राधेय म्हणाला, आई पटलं तुझं, तू सांगितलंस तसा विचारच कधी केला नाही। वायफाय आणि मनापासून नमस्कार दोन्हीही मधून ऊर्जाच मिळते, आम्ही दोन्ही करू। गोपाळराव बाहेरच्या खोलीतून आत येत म्हणाले, वा वा राधेय छान बोललास, आता मीरा या निमित्तानं कॉफी हवी आहे। आणि काय आश्चर्य, रमा पटकन उठून म्हणाली, मी करते हं कॉफी। गोपाळराव आणि मीरा कौतुकानं पाहतच राहिले, समाधानानं हसले। आता डोळ्यासमोर गोपाळरावांना काहीच दिसेना, त्यांचे डोळे काठोकाठ भरून आले होते। रुमालानं ते पुसून त्यांनी समोरच्या टीव्हीच्या स्क्रीनकडे पाहिलं। टीव्हीवरचा विसंवाद संपला होता, जेवणाचं ताट घेऊन ते पुन्हा आत गेले। या सगळ्या आठवणींना कुलूप लावायचं होतं कधीतरी पुन्हा किल्ली लावून उघडून पाहण्यासाठी।

खरी श्रद्धा, अंजली गोखले यांची कथा आपण ऐकली. आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
1: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: प्रभात
1: वंदन,
0: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
0: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
0: या सोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
0: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
1: अर्थात 1251 किलोहर्ट्झ या मध्यम लहरी वाहिनीवरती,
0: FM बँडच्या 106.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
0: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
0: वर्तमान आणि भविष्यातही.
2: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 विधिमंडळ समालोचन आणि 7:30 माझं आवार माझं शिवार हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:00 एक गाणे ताजेतवाने, 8:15 पॉप म्युझिक आपण ऐकू शकाल, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत, 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात असरार अहमद यांचं गायन, त्यांनी गायलेला राग भूपाळी.

श्रोतेहो आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. उद्या 7 जुलै आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5:50 वाजून.

5 मिनिटांनी गिरवाणवाणीमध्ये रा ब खाडीलकर यांच्या स्वरात देवी स्तोत्र आपण ऐकू शकाल. 6:10 प्रभातवंदन, 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात काकडी लागवड याविषयीची माहिती, वाचक स्वर महेश इनामदार यांचा. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर या कार्यक्रमात पर्यावरणपूरक पंढरीची वारी, सहभाग द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी याचे अध्यक्ष प्रशांत अवचट, सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, याचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 2:10. 6:55 कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकू शकाल 7:00 आज दिनांक, 7:20 आणि 8:00 एक गाणे ताजे तवाने, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी लखलख चंदेरी आपण ऐकू शकाल 8:55 सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:30 अमृत कलश या कार्यक्रमात माणिकचंद देसाई यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग. 9:30 प्रभातीचे रंग, लेखन जयसिंग कुंभार, निवेदन अपर्णा कल्लोळ, सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल 10:30. 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 गाता रहे मेरा दिल. 11:40 भावधारा. श्रोते हो, दुपारी 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ या कार्यक्रमात, सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, लेखिका कोमल कुंभार, आणि त्यानंतर खेळावर बोलू काही, निवेदिका आरोही थत्ते. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 गडचिरोली जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:00 कृषीवाणी, 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संध्याकाळी 5:00. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात उत्तम नारायण गोखले आणि सहकार्यांच्या आवाजात संगीत भजन आपण ऐकू शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा 6:50. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आवड बळीराजाची हा पत्रोत्तरांवर आधारित गीतांचा कार्यक्रम. 8:15 काही हिंदी भक्तिगीतं आपण ऐकू शकाल. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ऍट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित गीतांचा कार्यक्रम आपली आवड. 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मधुसूदन ताम्हणकर यांचं गायन,

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.
2: ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI, इससे बेहतर कुछ नहीं.
3: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RKLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
4: बाबा आना 3000
5: ते कशाला?
4: माझा पॉकेट मनी.
5: अरे आता फक्त 2000 कॅश आहेत.
4: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात? डिजिटल पेमेंट वापरा.
5: है
4: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे.
5: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा.
4: तुमचा मोबाईल द्या,
5: घे.
6: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
7: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत। 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू। येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता। 0 बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन। आणि क्रोएशियात ग्रँड टूर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3रा स्थानी। मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली। आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला। गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे। पालघर रायगड पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। तर मुंबई ठाणे रत्नागिरी सातारा घाट परिसर नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। सविस्तर वृत्तांत ऐकूया आमच्या अंकिता आपटे यांच्याकडून।
1: मुंबई महानगर क्षेत्रात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। वसई विरार आणि नालासोपारा भागात पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास उशिरा सुरू आहे। लोणावळ्यात रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यानं मुंबई पुणे दरम्यान रेल्वे वाहतूक आज बंद होती। त्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्यात। जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद असून या मार्गावरच्या एसटी गाड्यांची वाहतूक बंद आहे। मिसिंग लिंकच्या एका बोगद्यात पडलेला राडा रोडा उचलण्यात आला असला तरी सुरक्षा विषयक सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच बोगदा पुन्हा सुरू होईल असं प्रशासनानं कळवलंय। पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथं आज पहाटे दरड कोसळली। दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकानं बचाव आणि मदत कार्य सुरू केलं। या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकंदर 23 जणांना वाचवण्यात यश आलंय। तर आंबेठाण इथेही दरड कोसळली असून 75 जणांना वाचवण्यात यश आलंय। खेड तालुक्यात 1 जण पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीवरच्या दौंड पुलाजवळून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना प्रशासनानं तातडीचा सतर्कतेचा इशारा दिलाय। हवामान खात्यानं नाशिकमध्ये उद्या त्र्यंबकेश्वरजवळ ढगफुटीचा इशारा दिलाय। यामुळे त्र्यंबकेश्वर अंजनेरी भागात असलेल्या सर्व पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वर

0: सप्तशृंगी मंदिर उद्या दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर इगतपुरी भागातल्या सर्व शाळा आठवडी बाजारही बंद असतील. नाशिकसह त्र्यंबक पेठ दिंडोरी इगतपुरी तालुक्यातल्या सर्व शाळाही उद्या बंद राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दरड कोसळल्यामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अडथळे दूर केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झालाय. मंडणगड तालुक्यात महापरळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातली बार्जेस भरकटून अडकल्यात. पुलाला धोका असल्याने मंडणगड महापरळ गोरेगाव माणगाव वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. भिसेखिंडीत दरड कोसळल्यानं रोहा नागोठणे रस्ता तर पालीत पाणी घुसल्यानं वाकण पाली खोपोली रस्ता बंद करण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात पेण खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यात कांसळ इथे आंबा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलंय. पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून नद्या नाले दुथडी भरून वाहतात. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झालीय. आज झालेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एक रिक्षा चालक आणि अग्निशमन दलाचा एक जवान गंभीर जखमी झालेत. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली आहे. राधानगरी धरणाचा पाणीसाठा 45 टक्क्यांवर पोहोचला असून सध्या 55 बंधारे पाण्याखाली आहेत. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढतीय. बहे सांगली म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेलेत. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
1: मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी कामकाजाच्या सुरुवातीला उपस्थित केला आणि या प्रकरणी सविस्तर निवेदन देण्याची मागणी केली. या प्रकरणी उद्या निवेदन देणार असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
2: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं, ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे.
1: खासगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई पुणे द्रतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरचे अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी, कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4 पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं, देहू आणि आळंदी इथे न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीचा आधार घ्यावा आणि संकट काळात अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 1070 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिक 0932158718

0: 143 या क्रमांकावर किंवा 022-220-27990 आणि 022-227-24229 या दूरध्वनी क्रमांकावर देखील थेट संपर्क साधू शकतात. दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आपत्ती प्रकरणी काँग्रेसनं राज्य सरकारवर टीका केली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत 13 गंभीर आक्षेप पृथ्वीराज चव्हाण यांनी यांच्या काळात तज्ञांनी नोंदवले होते, त्यावर काम न करता घाईघाईत हा प्रकल्प रेटण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशिया जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टने सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली. क्रोएशियात झागरेब इथं ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर प्रज्ञानंदने 21.5 गुण मिळवत 3रा क्रमांक पटकावला. 23.5 गुण मिळवणारा फ्रान्सचा फिरोजा अलिरेझा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. भारताचा डी गुकेश 6व्या क्रमांकावर राहिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू. येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता. 0 बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3रा स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झालेली आहेत. श्रोतेहो, एक निवेदन. धामणी मध्यम प्रकल्प तालुका राधानगरी इथला पाणी साठा आज दुपारी 4 वाजता आजपर्यंत करायच्या पाणीसाठ्याच्या 95.19% क्षमतेनं भरलेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पर्जन्यवृष्टीमुळं आज रात्री किंवा उद्यापर्यंत हा जलप्रकल्प या दिनांकापर्यंत करायच्या पाणीसाठ्याच्या 100% क्षमतेनं भरण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगानं धरणाची सुरक्षितता विचारात घेऊन आज दिनांक 6 जुलै रोजी 6:30 वाजता धामणी नदी पात्रात 250 क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. परिणामी धामणी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी आणि पशुपालकांनी नदीपात्रात तसंच पाणी आलेल्या भागात जाऊ नये, तसंच पशुधनास नदीपात्रात नेऊ नये. नदीकाठच्या शेतातील पाण्याच्या मोटारी, कृषीपंप तसंच इतर मौल्यवान साहित्य सुरक्षित स्थळी हलवावं. हे धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, त्यामुळे पर्यटकांना धरण परिसरात जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे, असं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर यांच्याकडून कळवण्यात आलं आहे. कोयना धरणाच्या संदर्भात आज संध्याकाळी 5 वाजताची स्थिती याप्रमाणे. एकूण साठा 30.67% TMC, उपयुक्त साठा 25.55% TMC. आज पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये याप्रमाणे. कोयना 100 मिलीमीटर, नवजा 56 मिलीमीटर आणि महाबळेश्वर 75 मिलीमीटर. धरणामध्ये आज 89,600 क्युसेक अर्थात 7.74% TMC इतकं पाणी आलेलं आहे. धरणातून विसर्ग सुरू झालेला नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
2: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात

0: आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं।
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात।
1: कधी दिग्मूड होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा।
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा।
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग।
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग,
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
4: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
3: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
5: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे, 7:15। श्रोतेहो आता विधिमंडळ समालोचन आणि त्यानंतर 7:30 माझं आवार माझं शिवार मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू।

0: आजचा कार्यक्रम आहे आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाले यांनी, तर निवेदन आहे सूर्यकांत आवटे यांचं.
1: अतिवृष्टीत झालेल्या दुर्घटनांबाबत राज्य सरकारनं निवेदन करावं, विजय वडेट्टीवार यांची मागणी. संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर, प्रशासन अलर्ट मोडवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं दिवसभराचं कामकाज तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील तिसऱ्या आठवड्याचं कामकाज आज सुरू झालं. विधानसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवारांनी अतिवृष्टीचा मुद्दा मांडला. मुंबई महानगरासह राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून मुंबईत विविध दुर्घटनांमध्ये बळी पडलेल्यांची संख्या 12 झाल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. इमारत कोसळून 6 लोक चिरडले गेले, झाडं पडून 3 लोकांचा तर उघड्या मॅनहोलमध्ये पडून 2 जीव गेला आहे. हा केवळ दुर्घटनांचा विषय नसून महानगरपालिकेच्या जबाबदारीचा विषय आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव जात असेल तर यासंदर्भातली जबाबदारी निश्चित करायला हवी. महापालिकेच्या निष्काळजीपणाची किंमत लोकांना मोजावी लागत आहे. अनधिकृत बांधकामं, अर्धवट इमारती आणि धोकादायक वस्त्यांच्या संदर्भात पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करायला हव्या होत्या, सतर्कता बाळगायला हवी होती, त्या केलेल्या दिसत नाहीत. यासोबतच करोडो रुपये खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तिथे पहिल्या पावसात खड्डे पडले आहेत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, जुना मुंबई पुणे मार्ग बंद आहे. रेल्वे बंद पडली आहे. या सर्व घटनांबाबत राज्य सरकारनं लोकांसमोर वस्तुस्थिती मांडली पाहिजे, या सगळ्या घटनांच्या चौकशीची घोषणा केली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. मुंबईतील परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून 5 10 अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. सरकारनं या मृतांच्या वारसांना तातडीनं प्रत्येकी 25 मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस सदस्य अमीन पटेल यांनी केली. पावसाची तीव्रता आणखी वाढणार असून मुंबई महापालिकेचं व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडलं आहे, त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं

0: हस्तक्षेप करण्याची गरज आहे. मुंबईसह महानगर क्षेत्रातील मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलायला हवीत, अन्यथा बळींची संख्या शेकडोंमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या क्षेत्रातील महापालिकेच्या अपयशावर निवेदन करावं अशी मागणी अमीन पटेल यांनी केली. तर मुंबईत अनेक ठिकाणी झाडं पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून वृक्ष छाटणीचं काम झालेलं नाही. झाडं पडून मृत्यू होत आहेत, गाड्यांचं नुकसान होत असल्यानं त्याची तातडीनं दखल घ्यावी. मुंबई महानगरपालिका प्रशासनाला तातडीनं आदेश देऊन वृक्ष छाटणीचं काम करणं आवश्यक असल्याचं शिवसेना उभाटा पक्षाचे सदस्य अजय चौधरी यांनी सांगितलं. तसंच मुंबई महापालिकेच्या महत्वाकांक्षी योजना असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना अनेक ठिकाणी तडे पडले असून या सगळ्या कामाची दखल घेवाळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून पुढील काही तास झाडं कोलमडणं किंवा इतर दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सजग राहावं आणि अत्यंत अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणं किंवा प्रवास करणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलं. हवामान विभागानं वर्तवलेली पावसाची स्थिती लक्षात घेऊन मुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून नोकरदारांसाठी वर्क फ्रॉम होमची विनंती करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. मुंबईत दरवर्षी संपूर्ण मान्सून हंगामात सरासरी 800 झाडं पडतात, मात्र काल ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे एकाच दिवसात तब्बल 350 झाडं कोसळली आहेत. यावरून परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना येईल. विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे नक्कीच गंभीर आहेत, पण हे निसर्गाचे विपरीत रूप आहे. प्रशासन पूर्वतयारीपेक्षा अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मानकुळ इथं रविवारी घडलेल्या इमारत दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करतानाच ती इमारत पूर्णपणे बेकायदेशीर होती असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही इमारत शेजारील झोपड्यांवर कोसळल्यामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना वेदनादायी आहे. अशा संकटसमयी राजकारण बाजूला ठेवून संवेदनशीलतेनं काम करावं लागेल. मृतांची आकडेवारी देऊन गेलेले प्राण परत येत नाहीत. आज दुपारनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घेत असून सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवलं आहे. सध्या प्राथमिक निवेदन तयार असलं तरी अर्धवट माहिती देण्याऐवजी मंगळवारी या संपूर्ण परिस्थितीवर आणि सरकारच्या उपाययोजनांवर आपण सभागृहात सविस्तर निवेदन करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कनेक्टिंग रिंगपाशी दरड कोसळताच तात्काळ वाहतूक रोखून ती वळवण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी प्रवाशांना रस्ता बंद असल्याचं सांगण्यात आलं असून अडकलेल्या गाड्या आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी रस्ता खचून पाणी साठल्यामुळे लहान गाड्या अडकल्या आहेत. तिथं मदत कार्य सुरू आहे. आजची वादळी परिस्थिती पाहता तरुणांनी पावसात फिरणं, धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनाला जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यानंतर अतिवृष्टीची ही परिस्थिती हाताळण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य असलं तर ती अधिक प्रभावशाली पद्धतीनं हाताळली जाऊ शकते असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितलं. त्यामुळे सभागृहातल्या सर्व सदस्यांनी या संदर्भात सतर्क राहून योग्य ते सहकार्य करून ही परिस्थिती हाताळण्याकरता शासनाला मदत करावी असं आवाहन विधानसभा अध्यक्षांनी केलं. तसंच राज्यात एकूण अतिवृष्टीची परिस्थिती बघितल्यानंतर आजचं विधानसभेचं कामकाज स्थगित करीत असल्याची घोषणा अध्यक्ष केली. उद्या सकाळी 11 वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. यानंतर विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकूया. लेखन अनुराग कांबळे, निवेदन सूर्यकांत आवटे.
0: मिसिंग लिंकच्या कामाचं लेखापरीक्षण व्हावं अंबादास दानवे यांची मागणी. पुढील 2 दिवसांचा अतिवृष्टीचा अंदाज पाहता शाळा कार्यालयांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. सतेज उर्फ बंटी पाटील यांची मागणी. राज्यात धोका असलेल्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFच्या तुकड्या तैनात. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचं दिवसभराचं कामकाज तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील 3rd आठवड्याचं कामकाज आज सुरू झालं. विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच शिवसेना सदस्य अंबादास दानवे यांनी राज्यभरात गेल्या 24 तासात झालेल्या अतिवृष्टीचा मुद्दा मांडला. पाऊस हा नैसर्गिक आहे हे आम्ही समजू शकतो, पण सरकार निर्मित काही गोष्टींमुळे अडचणी उद्भवल्या आहेत. मुंबई पुणे मार्गावरील मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळल्यानं संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. मिसिंग लिंक बरोबरच मुंबई गोवा आणि इतर मार्गांवर दरडी कोसळल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.

0: केलं. मिसिंग लिंक हा मार्ग अवघ्या काही महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला असून त्याच्या कामाचं लेखापरीक्षण व्हावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली. प्रादेशिक हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून त्यादृष्टीनं आधीच निर्णय घ्यावा अशी मागणी सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केली. मानखुर्दमध्ये चाळीचा काही भाग घरावर कोसळल्यानं 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून मुंबई महानगरपालिकेचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. तसंच या घटनेची जबाबदारी निश्चिती व्हावी अशी मागणीही यावेळी पाटील यांनी केली. तसंच पुढील 2 दिवसांचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यानं आताच खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी घोषित करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पावसाळ्याआधी धोकादायक इमारतींना नोटिसा देऊन रिकाम्या केल्या जातात. मुंबई महापालिका म्हाडा यांच्याकडून केवळ नोटिसा देऊन पुरेसं होणार नाही तर त्या इमारती रिकाम्या झाल्या आहेत का, ते नागरिक कुठे राहायला गेले याची माहिती घेणं गरजेचं असल्याचं मत सदस्य भाई जगताप यांनी व्यक्त केलं. मानखुर्द इथं झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नियम 289 अन्वये सभागृहाचं सर्व कामकाज बाजूला ठेवून यावर चर्चा करावी अशी मागणी केली. मानखुर्दमध्ये शेकडो इमारती चाळी अनधिकृत असून त्यावर निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. सदस्य अनिल परब यांनी मुंबई आणि परिसरात झाडं पडण्याच्या घटनांचा उल्लेख केला. झाडं पडून नागरिकांचा मृत्यू होणं हा गंभीर प्रकार असून त्यावर उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरातल्या छोट्या गल्ल्यांमध्ये सिमेंटीकरण केल्यानं झाडांना आसपास जमीनच राहिली नसल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं परब म्हणाले. अतिवृष्टी आणि वाऱ्यांचा वेग पाहता भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता असून पुढील 2 दिवसात सर्व झाडांचं सर्वेक्षण व्हावं अशी मागणी त्यांनी केली. तसंच कोणती झाडं धोकादायक आहेत याची माहिती नागरिकांना द्यावी आणि पुढील 2 दिवसात हवामान विभागानं दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काय नियोजन केलं आहे याची माहिती सरकारनं द्यावी अशीही मागणी त्यांनी केली. राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात माहिती दिली. मुंबई ठाणे रायगड पालघर कोकण आदी भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की राज्यातल्या काही जिल्ह्यात गेल्या 24 तासात विक्रमी पाऊस झाला आहे. गेल्या 3 दिवसात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात मानखुर्दमध्ये झालेल्या अपघातातले 6 जणांचा समावेश आहे. अनधिकृत इमारतीचा काही भाग शेजारी असलेल्या पत्र्यांच्या घरावर कोसळल्यानं त्यात 6 जणांचा मृत्यू झाल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. मुसळधार पावसाबरोबरच वाऱ्याचा वेगही जास्त असल्यानं झाडं उमळून पडण्याच्या घटनाही राज्यभरात निदर्शनास आल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. दरवर्षी मुंबईत वर्षभरात जवळपास 700 झाडं पडण्याच्या घटना घडतात, परंतु गेल्या 2 ते 3 दिवसात 350 हून अधिक झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटनांची संख्या पाहता नवीन झाडं लावताना कुठली काळजी घ्यावी आणि जुन्या झाडांची कशी काळजी घ्यावी याविषयी अभ्यास करण्यात येईल असंही महाजन यांनी स्पष्ट केलं. येत्या काही तासात वाऱ्यांचा वेग 70 ते 90 किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता असून त्यामुळेही झाडे कोसळण्याची शक्यता आहे अशीही शक्यता महाजन यांनी वर्तवली. राज्यात ज्या ठिकाणी गंभीर धोका आहे तिथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFच्या तुकड्यांना तैनात करण्यात आलं आहे. नागरिकांनाही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. राज्याच्या संपूर्ण परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी निवेदन करतील असंही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधी नेते आणि सरकारचं म्हणणं ऐकल्यानंतर मुंबईसह राज्यात सर्वदूर अतिवृष्टी होत आहे. सदर परिस्थितीचं गांभीर्य नागरिकांनाही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. राज्याच्या संपूर्ण परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी निवेदन करतील असंही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधी नेते आणि सरकारचं म्हणणं ऐकल्यानंतर मुंबईसह राज्यात सर्वदूर अतिवृष्टी होत आहे. सदर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता तसंच सभागृहातल्या दोन्ही बाजूंचं म्हणणं पाहता सभागृहाचं संपूर्ण दिवसाचं कामकाज स्थगित करत असल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. तसंच मंगळवारी दुपारी 12 वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: विधान मंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोताओं, आकाशवाणी की कंटेंट सोर्सिंग पॉलिसी के अंतर्गत कार्यक्रम निर्माताओं एवं निर्माण संस्थाओं से रचनात्मक एवं गुणवत्तापूर्ण कार्यक्रमों के लिए प्रस्ताव आमंत्रित किए गए हैं. अधिक जानकारी के लिए https://prasarbharati.gov.in/nipp वेबसाइट पर जाएं. प्रस्ताव भेजने की

0: तिथि 31 जुलाई 2026 है।
1: श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजतात। माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर

0: अंतिम तिथि 31 जुलाई 2026 है।
1: श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजतात। माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करू।

0: श्रोत हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार मंडळी, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत. आज सौर दिनांक 15 आषाढ, शकी 1948, अर्थात 6 जुलै 2026. आता ऐकूया मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख याविषयी डॉक्टर विवेक वर्तक यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो, आजकाल पर्यटनाला खूप चांगले दिवस आलेत किंवा पर्यटनाचं प्रमाण हे खूप वाढलंय हे आपण बघतो. म्हणजे अगदी 1-2 दिवसाची सुट्टी आली तरी लोक लगेच बाहेर फिरायला निघतात. म्हणजे जसं जंगल पर्यटन आहे, निसर्ग पर्यटन आहे, विविध ठिकाणी स्थळांना तुम्ही भेटी देता, हे सगळं पर्यटन तर आहेच, पण एक नव्यानं असं एक पर्यटन आता उदयाला येते आणि ते म्हणजे मत्स्य पर्यटन. तर हे नेमकं मत्स्य पर्यटन म्हणजे काय आहे किंवा या पर्यटनाचे काय काय फायदे आहेत हे आज आपण सगळं जाणून घेणार आहोत. तर मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख हा आजचा आपला विषय आहे. तर श्रोते हो, याविषयीच आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत आणि या विषयी बोलण्यासाठी सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल मत्स्य उपकेंद्र येथील मत्स्य

0: शास्त्रज्ञ तथा प्राध्यापक डॉक्टर विवेक वर्तक सरांना. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आता मत्स्य पर्यटन जे आहे तर काय म्हणजे नेमकं काय सांगता येईल याबद्दल?
1: मत्स्य पर्यटन हा एक तसा नाविन्यपूर्ण शब्द आपण आज ऐकला, पण आज त्याची खूप मोठी नितांत गरज आहे. कारण की इतर पर्यटन आपल्याला माहिती आहे, ज्यामध्ये आपण एक पर्यटक म्हणून काही स्थळांना भेटी देतो आणि तिथल्या प्रेक्षणीय स्थळ असतील ती आपण पाहतो.
0: बरोबर.
1: पण मत्स्य पर्यटन याचा जर आपण विचार केला तर तो मत्स्य व्यवसाय, मत्स्यपालन, समुद्र, नद्या, तलाव आणि जलसंपदा याच्याशी संबंधित पर्यटन अनुभव हा आपण पर्यटकांना देण्याबाबतीत आहे.
0: अच्छा.
1: याच्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो, जसं की आपण मत्स्यालय, त्याच्यामध्ये शुभिवंत मासे असतात आपण बाहेर जातो, त्याचप्रमाणे मत्स्यपालन प्रकल्पांना भेट देणं हे पण त्याच्यात पर्यटनाचाच एक विषय आहे, की ज्याच्यामधून ज्ञानही मिळतं आणि माहिती मिळते. अशा प्रकारे बोट सफर आलं, म्हणजे बोटीतून आपण सफर करून जीवसृष्टी बघणं तलावातील किंवा समुद्रातील. नवीन एक कन्सेप्ट आहे की मच्छीमार गावांचा अनुभव, म्हणजे आपल्याला बऱ्याचदा शेती करतो ती शेती गावं माहिती असतात, पण मासे पालन करणारी किंवा मासेमारी करणारी गावं कशी असतात, त्यांचं राहणीमान कसं असतं, काय असतं, हे पण बघणं एक कुतूहल आहे आणि त्याचाही याच्यात समावेश होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे खवय्यांसाठी जे खाद्य महोत्सव होत असतात, पण समुद्र किंवा नदीतील माशांशी रिलेटेड असे समुद्र खाद्य महोत्सव किंवा फिश फूड महोत्सव अशा प्रकारे त्यांचाही एक पर्यटनात्मक दृष्टीने आपण विचार करू शकतो.
0: बरोबर.
1: त्याचप्रमाणे मासे पकडणं ह्यामध्ये एक पण पर्यटन दडलेलं आहे, आणि अँगलिंग जसं आपण म्हणतो ते रिक्रिएशनल फिशिंग मध्ये येतात, ते पण एक पर्यटनाचा भाग आहे आणि त्याच्याकडेही आपल्याला गांभीर्याने एक व्यावसायिक दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे स्कुबा डायव्हिंग आलं, स्नॉर्केलिंग आलं, या सगळ्या गोष्टी पण त्याचाच एक भाग आहे आपल्या मत्स्य पर्यटनाचा. डॉल्फिन सफारी आपण जातो ते पण एक पर्यटनात्मक आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे आजकाल सीवीड आपण ऐकलं असेल की ज्याचा खूप सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर केला जातो, खाद्यामध्येही त्याचा वापर केला जातो, फार्मास्युटिकल्स मध्ये त्याचा वापर केला जातो, ह्याचीही शेती केली जाते. हे पण एक पाहण्यासारखं आणि याचाही पर्यटनात्मक याच्यामध्ये आपण समावेश करून त्यांचं कुतूहल असतं आणि ते बघायला दिलं आपण. त्याचप्रमाणे आमची जशी मत्स्य संवर्धन संशोधन केंद्र आहेत, इथेही आम्ही बऱ्याच प्रकारचे मत्स्य प्रात्यक्षिक केलेले असतात, तर ही प्रात्यक्षिक पाहणं पण एक पर्यटनात्मक भाग होऊ शकतो. त्याच्यातून नॉलेज मिळतं आणि त्या नॉलेज पासून आपण एक व्यवसायाचं रूपांतर करू शकतो. म्हणजे मत्स्य पर्यटन हे केवळ पर्यटन मर्यादित नसून मध्ये तिहेरी भूमिका आहे, म्हणजे पर्यटन तर आलंच पण त्याच्यामध्ये शिक्षणही आलं आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाचं संरक्षण किंवा बायोडायव्हर्सिटी कशी असते हे पण सगळ्याचा मिलाप म्हणजे मत्स्य पर्यटन
0: आणि रोजगाराची संधी पण
1: आणि त्यातून एखाद्याला ते नॉलेज आवडलं आणि त्याला व्यावसायिक म्हणून उभं राहायचं असेल तर त्याच्यातून व्यवसाय वृद्धीही होऊ शकते आणि आपल्या देशाचं किंवा राज्याचं आर्थिक गणित जे आहे ते सुधारण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
0: बरोबर. म्हणजे पर्यटनामुळे इतक्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत आणि खर तर खूप नाविन्यपूर्ण अशा गोष्टी तुम्ही सर सांगितल्या आहेत. तर आता सर भारतामध्ये या मत्स्य पर्यटनाच्या किती संधी आहेत?
1: पण जर भारताच्या एक व्यापक दृष्टिकोन बघितला तर खूप संधी आहेत.
0: अच्छा.
1: कारण की जवळजवळ आपल्याकडे 11,098 किलोमीटर एवढं आपल्याकडे विस्तृत किनारपट्टी आहे. जर महाराष्ट्राचा विचार करायला गेला तर तीही 877.97 किलोमीटर एवढी आहे. तर किनारपट्टीच्या भागांवरही मत्स्य पर्यटन होऊ शकतं, पण तितकंच सीमित न राहता आपल्याकडे धरणं आहेत, नद्या आहेत, खाड्या आहेत, मॅंग्रोव्ज आहेत, त्याच्यामध्ये एक जैवविविधता आहे. म्हणजे असं नाही की कोस्टल एरियालाच पर्यटन विकास होऊ शकतो असं नाही.
0: बरोबर.
1: आपण अगदी विदर्भातही गेलो तरी ते पर्यटनाचा विकास खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि मत्स्य पर्यटन तिकडेही होऊ शकतो. म्हणजे किंबहुना मी असं म्हणेन की मत्स्य पर्यटनाची सुरुवात करायची झाली तर कोकण किनारपट्टी म्हणा किंवा आपण जी काही आपल्याकडे मेट्रो सिटीज आहेत किंवा असे पर्यटन स्थळ आहेत जिथे धरण आहेत, नद्या आहेत, त्यांचाही जर वापर करून तिथे मत्स्य पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो आणि त्याच्यातून स्थानिक रोजगारही निर्माण होऊ शकतो हे मला वाटतं. त्यामुळे खूप संधी आहेत भारतामध्ये. केवळ कोस्टल एरियाज पाहिजे असं, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी जाऊनही अशा प्रकारचे सेटअप्स करू शकतो आणि त्याच्यातून मत्स्य पर्यटन विकास करू शकतो.
0: रायगड मध्ये कांदळवन सफारी सुद्धा म्हणजे मी बघितलंय, बऱ्याच ठिकाणी केली जाते, श्रीवर्धन या भागामध्ये, आणि त्या महिला हे सगळं चालवतात.
1: ते स्थानिक मच्छीमार जे आहेत

0: आपण बघाल की आपला 15 ऑगस्ट पर्यंत आता मासेमारी बंदीचा काळ आहे. अशा वेळी आपल्याकडे ज्यावेळी रोजगाराची समस्या निर्माण होते की आपण रोजगार निर्मिती कशी करणार, मत्स्य पर्यटन हा एक त्याला सपोर्टिव्ह व्यावसायिक दृष्टिकोनातून सपोर्ट होऊ शकतो. आणि ह्या कालावधीमध्ये जसं आपण धबधब्यावर जातो पर्यटन म्हणून आपण, तसं आपण हे कोस्टल एरियाज मध्ये जे काही गाव आहेत त्या गावांमध्ये जाऊन किंवा त्या गावांमध्ये कशा प्रकारे ही लोकल अँगलिंग चालते, फिशिंग चालते, स्थानिक छोट्या प्रमाणात मासेमारी तिथे चालू असते आणि ती वैविध्यपूर्ण असते. म्हणजे अगदी जे मासे येतात आपल्याकडे तर ते मासे ब्रिडिंगसाठी येतात ते बघण्याची पण एक संधी असते. ते चढताना दिसतात आपल्याला, अंडी टाकायला येतात, तर हे पण एक खूप बघण्यासारखं आहे की कशा प्रकारे ते मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वर येतात आणि खाडीतून वर चढतात आणि हे सगळं दिसतं. म्हणजे हे नाईट फिशिंग चालते ही आणि त्याच्यामध्ये हे मासे येतात, मग तिथे खाड्यांमध्ये त्यांची ती अंडी सोडतात, मग ती पिल्ल तयार होतात आणि मग अशा प्रकारे पाहण्यासाठी पण चांगल्या प्रकारे पर्यटन होऊ शकतं.
1: नक्कीच होऊ शकतं. महाराष्ट्राला बोलायचं म्हटलं तर काय विशेष असे फायदे आहेत की मत्स्य पर्यटन त्यातनं चांगलं होऊ शकतं?
0: महत्वाचं मला म्हणायचं की मी आपल्याला मगाशीच म्हणालो की आपल्याकडे 877.97 किलोमीटर समुद्र किनारा आहे, आपल्याकडे 6 किनारी जिल्हे आहेत आणि त्यातलं एक महत्वाचं मुख्य म्हणजे आपल्याकडे मुंबई आणि मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग असे जिल्हे आहेत. ते पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत कारण की ते समुद्र आहे. तसेच आपल्याकडे धरणं आणि जलाशय पण आहेत, म्हणजे आपण अगदी मोठमोठे धरण आणि जलाशय आपल्याकडे उपलब्ध आहेत. मॅंग्रोव्ज आपण मगाशी म्हणालो ते प्रमाण, सागरी जैवविविधता आहे आणि ही सगळी पारंपरिक मच्छीमार संस्कृती आपल्याकडे आहे जी केवळ किनारपट्टीवरच नाही तर आपण कोल्हापूर आणि इवन आपण विदर्भामध्ये जरी गेलो तरी मोगरा बंद सारख्या ब्रिडिंगच्या जुन्या ट्रॅडिशनल पद्धती आहेत ज्या आपण बघण्यासारख्या आहेत, त्या अजून बऱ्याच जणांना माहीत नाहीयेत आणि याच वेळी होतं. तर हे त्याचा एक पर्यटनात्मक दृष्टीने जर विचार केला तर लोकांना ते बघायला आवडेल आणि मत्स्य पर्यटन त्याच्यातनं होऊ शकेल. महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या संधी आहेत, म्हणजे आपल्याकडे जी धरणं आहेत, आपल्याकडे नद्या आहेत ना, तिथेही अशा प्रकारचं ज्याप्रमाणे कोस्टल एरियाला आपण पर्यटनात्मक जेटीज तसं तिकडेही होऊ शकतं. त्याच्याकडे तसा विकास केला तर लोक नक्कीच आवडीने बघायला येऊ शकतील. म्हणून महाराष्ट्रातील अनेक संधी आहेत, त्या संधींचं आधी सोनं करणं आवश्यक आहे.
1: नक्कीच, बरोबर आहे. सर, आता या मत्स्य पर्यटनाचे जे प्रकार आहेत तर साधारण कोणकोणते असू शकतात?
0: बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे, त्याचा अजून कोणी तेवढा प्राधान्याने विचार केला नाही.
1: सर, मगाशी तुम्ही या पर्यटनाचे प्रकार सांगितलेत पण सागरी मत्स्यालय पर्यटन म्हणजे नेमकं काय, म्हणजे त्यामध्ये आपण काय काय बघू शकतो?
0: हे बघा की आपल्याकडे मत्स्यालय ही संकल्पना खूप आधीपासून आहे. म्हणजे आपल्याकडचं जे खूप जुनं तारापूरवाला अॅक्वेरियम आहे ते खूप प्रसिद्ध असं अॅक्वेरियम होतं आणि ही संकल्पना खूप जुनी आहे. पण आता काळ बदलत चाललेला आहे, आज टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे आणि आज आपल्याकडे लोकांना एक आकर्षकपणा आणि तो अॅम्बियन्स या सगळ्या गोष्टी लोक बघतात. म्हणजे पूर्वी जसं काही असलं तरी लोक ऍक्सेप्ट करायचे, ठीक आहे, पण आजकाल तसं चालत नाही. व्यवस्थित लागतं, नीटनेटकं लागतं, म्हणजे ते बघून अपील चांगला वाटायला पाहिजे, मन प्रसन्न वाटायला पाहिजे. आज तेवढं जनरेशन आपलं आहे की ते डिमांड करतं, म्हणजे तर जे डिमांड आहे ते देणं गरजेचं आहे. मत्स्य पर्यटनाचा जो विकास आहे त्याचा मूळ गाभा इथेच आहे की आज नुसतं मत्स्य पर्यटनाचा विकास
1: तेवढंच
0: अपेक्षित नाहीये. ते पर्यटन हे डोळ्यांना आल्हाददायक आणि चांगलं दिसणारं असायला पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की त्याला इंटरनॅशनल फील यायला पाहिजे, तर आपण आपल्या देशाचा फीलही चांगला करू शकतो पर्यटनाच्या दृष्टीने. कारण की आपल्याकडे जर बघायला गेलं तर हे सागरी मत्स्यालय,

0: आपण जर तुलना केली जगातील सर्व मसाल्यांशी तर देशामध्ये त्या ताकदीचं आपल्याकडे मसाले नाहीच आहे. पण ते होऊ शकत नाही हे पण नाहीये, ते होऊ शकतं. आपल्याकडेही तशी जैवविविधता आहे, आपल्याकडेही तशी सागर संपत्ती आहे, आपल्याकडेही तितक्या उत्तम दर्जाचे आर्किटेक्ट्स आहेत. मानसिकता पाहिजे फक्त आणि विजन पाहिजे की कसं असायला पाहिजे. हे जर विजन असेल, ती आपली मानसिकता असेल, तर आपल्याकडे तशा प्रकारचे जे आर्किटेक्ट आहेत ते आपल्या विजनला किंवा आपल्या संकल्पनेला त्याला मूर्त स्वरूप देऊ शकतात.
1: बरोबर.
0: पण बेसिकली हे मसाल्याच्या बाबतीत मी स्पेशली म्हणतो, कारण की मी पण बाहेर जाऊन बघून आलेले मसाले, पण आपल्याकडे त्या ताकदीचे मसाले नाही. आणि आमची डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं आम्ही पनवेल मत्स्य उपकेंद्र आहे, तिथेही आम्ही छोटे मसाले आणतोय. पण आम्ही म्हणतो की तिथेही अजून त्यापेक्षाही आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादं मसाले येऊ शकतं. जगातील इतर मसाल्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असेल. आणि आता ते का होणार नाही, तर होणार. आपल्याकडे तशी जमीन असते, आपल्याकडे सागर संपत्ती आहे, आणि आपल्याकडे सर्व मनुष्यबळ त्याचं आहे, तांत्रिक मनुष्यबळ लागतं ते आहे. तर ह्या सगळ्यांचा मिलाप करून आपण तशा प्रकारचं मसाले निर्माण करू शकतो, जे बघायला केवळ भारतातील लोक नाही तर परदेशातील लोकही यायला पाहिजे.
1: बरोबर.
0: हे एवढं मोठं ध्येय आपण ठेवून जर त्याचा जर केलं तर त्याचा विकास नक्की होऊ शकेल. ज्याच्यामध्ये आपण डॉल्फिन शार्क टनेल बनवू शकतो, ज्याच्यामध्ये सी लॅन सारख्यांचे शो ठेवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या आपण करू
1: शकतो
0: आणि ते करणं गरजेचं आहे. आणि त्यांना आर्थिक विकासही होणार, म्हणजे मत्स्य पर्यटनातून खूप चांगला आर्थिक विकास होऊ शकतो.
1: बरोबर.
0: स्थानिक रोजगार मिळू शकेल.
1: आता सर वैशिष्ट तुम्ही म्हणालात की त्या त्या गावाचं एक वैशिष्ट्य असतं, म्हणजे आता मच्छीमार गावाचं जे पर्यटन आहे तर त्याविषयी काय सांगता येईल.
0: मी स्वतः मच्छीमार गावांमध्ये अनेक सर्वेसाठी फिरलेलो आहे. त्यावेळी काही अशा गोष्टी आहेत की ज्या बऱ्याच जणांना माहिती नसतात, बघायला मिळत नाहीत. मासे पकडण्याचे वेगवेगळे ट्रॅप्स असतात, म्हणजे कास्टनेट असतात, जाळ्या असतात, बोट असतात, किंवा त्यांच्या घरांची रचना असते जी अजून काही लोकांनी तशीच ठेवलेली आहे, आणि त्यांची खाद्य संस्कृती आहे. तर या सगळ्यांचा मिलाप करून शिमार गाव आहेत, त्या गावांमधील काही मॉडेल गावं निवडून त्याचा जर असा पर्यटनात्मक विकास करायचा ठरवला तर ते शक्य आहे. आणि तिथे स्थानिक रोजगार निर्माण होईल, तिथे महिला बचत गट आहेत, सगळ्यांना ही हातात कामं मिळतील. म्हणजे त्यांच्या हाताची जी चव आहे सी फूडची, ती आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये मिळू शकत नाही. पण त्या भगिनी आहेत किंवा बहिणी आहेत त्या इथे येऊन व्यवसाय सुरू करू शकत नाहीत शहरांमध्ये, पण त्यांना तिथे जागेवर अशा पर्यटनात्मक याच्यातून त्यांना त्यांचे हाताची चव आणि कलागुण दाखवण्याची जर संधी मिळाली तर त्यांच्यासाठी एक चांगला आर्थिक सपोर्ट मिळू शकतो. आणि लोकांनाही अशा प्रकारे बघायला आवडतं, त्यामुळे ह्या सगळ्याचा समावेश करून आपण काही गावांची निवड करून ते मॉडेल डेव्हलप केलंय तर नक्कीच हे निर्माण होऊ शकतं. आणि किंवा मी आपल्याला उदाहरण देईन की परदेशामध्ये काही ठिकाणी असे जुनी गावं आर्टिफिशियली क्रिएट केलीत की त्यांच्या जुन्या संस्कृती तिथे आहेत. म्हणजे शहरांमध्ये ही जुनी गावं क्रिएट केली आहेत, पर्यटक जातात तिथे आणि कशा प्रकारे ती लोक राहायची, त्यांचा पेहराव कसा
1: असायचा,
0: आणि हे सगळं तिथे तेवढ्याच्या छोट्या जागेमध्ये बघतात. तर कशाला आपण हे आर्टिफिशियली क्रिएट करायचं. तीच गावं जी आहेत त्यांना थोडंफार जर सुधारणा केली पर्यटनाच्या दृष्टीने तर लोक ते नक्कीच बघायला येतील, त्यातून आर्थिक विकासही चांगल्या प्रकारे स्थानिकांचा होईल. म्हणजे आता काय होतंय, आता

0: त्यांच्यासाठी एक चांगला आर्थिक सपोर्ट मिळू शकतो आणि लोकांनाही अशा प्रकारे बघायला आवडतं. त्यामुळे ह्या सगळ्याचा समावेश करून आपण काही गावांची निवड करून ते मॉडेल डेव्हलप केलंय तर नक्कीच हे निर्माण होऊ शकतं. आणि किंवा मी आपल्याला उदाहरण देईन की परदेशामध्ये काही ठिकाणी असे जुनी गावं आर्टिफिशियली क्रिएट केलीत की त्यांच्या जुन्या संस्कृती तिथे आहेत. म्हणजे शहरांमध्ये ही जुनी गावं क्रिएट केली. पर्यटक जातात तिथे आणि कशा प्रकारे ती लोक राहायची, त्यांचा पेहराव कसा
1: असायचा
0: आणि हे सगळं तिथे तेवढ्याच्या छोट्या जागेमध्ये बघतात. तर कशाला आपण हे आर्टिफिशियली क्रिएट करायचं? तीच गावं जी आहेत त्यांना थोडंफार जर सुधारणा केली पर्यटनाच्या दृष्टीने तर लोक ते नक्कीच बघायला येतील आणि त्यातून आर्थिक विकासही चांगल्या प्रकारे स्थानिकांचा होईल. म्हणजे आता काय होतं, आता शेतीच्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करून जर अशा प्रकारे धरणांमध्ये जिथे संथ पाणी आहे किंवा धोका कमी आहे, लाटा नाही आहेत, अशा ठिकाणी जर बोट सफारी सारखे व्यवसायाला चालना दिली तर तिथून मत्स्यपर्यटन खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि तिथे फिशिंगही चालते, फिशिंग दाखवता आली. किंबहुना काही धरणांमध्ये खूप युनिक ट्रॅपने कोळंबी पकडण्याचं फिशिंग होतं, म्हणजे मोठी जी झिंगा कोळंबी असतात ती ट्रॅपनी पकडली जाते. तर बऱ्याच जणांना हेही माहित नसतं की आपण प्लेटमध्ये तर झिंगा येतो आपल्या, कोळंबी येते मोठी, ही पकडली कशी जाते? तेही एक बघण्यासारखं असत. गोष्टी छोट्या आहेत पण बऱ्याच जणांना या छोट्या गोष्टी बघण्यातही आनंद असतो. त्यासाठी आपण संधी निर्माण करून दिली तर हे असे पर्यटक येऊ शकतात, ते बघू शकतात, असं एक माझं विजन आहे. आणि त्या दृष्टीने मत्स्य पर्यटन हे महत्वाची भूमिका आपल्या राज्यामध्ये बजावू शकतो.
1: बरोबर सर, याच्या बरोबरीने जलकृषी पर्यटन जे आहे तर त्याविषयी काय सांगता येईल?
0: जलकृषी पर्यटन हा तर अतिशय खूप चांगला मत्स्य पर्यटनाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे त्याला एकात्मिक मत्स्य शेतीही म्हणतात. म्हणजे जिथे फक्त माशांचं पालन नसेल तर त्याच्यासोबत इतरही कृषी, फळबागा किंवा कोंबडी पालन, वराह पालन, शेळी पालन, अजून त्याच्यामध्ये गाई आणि म्हशी, असं संपूर्ण एक सेटअप
1: बरोबर
0: ज्याच्यामध्ये एकमेकाचे एकमेकाला पूरक ठरतील घटक असे. म्हणजे जसं गाई आणि म्हशी यांचं जे शेण आहे ते मत्स्य शेतीसाठी एक फर्टिलायझर म्हणून उपयोगात येतं. नंतर तलावाचं जे असं फर्टिलायझर म्हणजे नॅचरल ऑर्गॅनिक वॉटर जे असतं तलावामध्ये जे तयार होतं ते फळझाडांसाठी सुपीक ठरू शकतं. आणि एकमेकावर एकमेकाचं अवलंबून राहून मग ही जी शेती केली जाते आणि त्याच्यामध्ये पर्यटन म्हणजे हे सगळं बघण्यासाठी पर्यटक येणार, तिथेच ते राहणार, त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था, नंतर तिथे झालेलं प्रोड्यूस म्हणजे तिथे झालेलं दूध, मासे, अंडी,
1: भाजीपाला,
0: ह्या सगळ्या गोष्टी तिथेच त्या पर्यटकाला नॅचरल खायला द्यायच्या जेवणातून आणि ह्यातून. अशा प्रकारे हे एकात्मिक मत्स्य पर्यटन हा एक कन्सेप्ट होऊ शकतो. म्हणजे त्यासाठी जर कोणी पर्यटन क्षेत्राच्या जवळपास असेल, त्याची जमीन असेल, तर तिथे हे छोटे छोटे युनिट्स बनवायचे आणि त्यासाठी पर्यटकांना राहण्याची व्यवस्था आणि मग तिथून मग जवळपास पर्यटन स्थळ दाखवायची. अशा प्रकारचा हा एकात्मिक मत्स्य पर्यटनाचाही भाग खूप चांगला आहे, त्याच्यामध्ये अर्थार्जन चांगल्या प्रकारे होऊ शकतं.
1: नक्कीच सर, या मत्स्यालय पर्यटनाचं जे महत्व आहे आणि याच्या बरोबरीनेच या पर्यटनामुळे रोजगार सुद्धा वाढू शकतो तर काय आपल्याला सांगता येईल याबद्दल?
0: बघितलं तर आजकाल जगातील जी मोठी मत्स्यालय आहेत ना ती केवळ मनोरंजनाची केंद्र नाहीये,
1: बरोबर,
0: तर ती संशोधन शिक्षण आणि पर्यटनाचं पण आकर्षण आहे. तिथे आपण बघाल तर तिथे आतमध्ये रिसर्च लॅब पण असते, तिथे संशोधन पण होतं, तिथून ट्रेनिंग पण दिले जातात, शिक्षणही दिलं जात आणि पर्यटन म्हणजे ऍट अ टाइम
1: सगळं
0: साधलं जातं. तर हे आवश्यक आहे कारण की त्याच्यापासून आपल्याला समुद्राची जैवविविधता, नदीतील जैवविविधता, शोभिवंत माशांची माहिती मिळते.
1: म्हणजे खरं तर समुद्राची ओळख होते असं आपण म्हणू शकतो.
0: कारण की प्रत्येक वेळ स्कुबा डायव्हिंग सगळ्यांना जमेल असं नाही, समुद्रात जाता येईल असं नाही, तर तसं आपण ते विश्व निर्माण करून समुद्राची जैवविविधता दाखवू शकतो. त्याच्यामुळे मुलांना सायन्सची आवड निर्माण होते, लहानपणापासून त्यांना कळतं की बाबा खेकडे कसे असतात किंवा मासे कसे असतात, जेलीफिश
1: कसे पकडले जातात
0: किंवा घोडा मासा कसा असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या नाविन्यपूर्ण त्यांना बघायला मिळतात. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर त्यांच्या मनामध्ये एक पर्यावरणाचं संवर्धन जतन करायला पाहिजे. ही लहान मुलांना लहानपणापासूनच मनामध्ये हे विचार बिंबले जाऊ शकतात की बाबा हे सगळं आपलं बायोडायव्हर्सिटी आहे आणि मग तिथे गेल्यावर हे चोच पण असतात, त्याच्या माध्यमातून हे कसं जैवविविधता आहे त्याचं जतन कसं करायला पाहिजे, कासवांना आपण कसं नाही मारायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. लहानपणापासूनच ह्या जनरेशनच्या मनावर ही गोष्ट बिंबली गेली तर मग ते पुढे तसं करत नाहीत आणि स्थानिक रोजगार निर्माण होतो त्याच्यामुळे, पर्यटन होतच आणि ह्याच्यामुळे रोजगार आपण विचारलं ना तर

0: रोजगारामध्ये खूप
1: संधी आहेत.
0: एक गाईड म्हणून राहू शकतात, मत्स्य पर्यटन काय आहे त्याच्यामुळे एखाद्याला बोट चालवण्यासाठी बोट चालक म्हणून त्याच्यात रोजगार मिळू शकतो, टँक मेंटेनन्स करण्यासाठीचा मिळू शकतो, आणि महिला बचत गटांना तिथे एखादं सी फूड आउटलेट केलं किंवा आपण जसं बघतो तिथे त्या त्या मत्स्यालयामध्ये त्या त्या मत्स्यालयाचं एक युनिक आठवण निर्माण करणाऱ्या गॅलरीज असतात, मग ते टी शर्ट म्हणा किचन म्हणा किंवा काय म्हणा अशा प्रकारचे स्टॉल्स त्याच्या माध्यमातूनही ही रोजगार निर्मित होऊ शकते. आपण महिला बचत गटाने हे अशा प्रकारचं काम देऊन त्या माध्यमातून आपण करू शकतो. एखादं सी फूड रेस्टॉरंट तिथे करून तेही चालू शकतं चांगलं. बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की त्या पर्यटनाच्या जवळपासच होमस्टे असतात, मग त्या लोकांनाही त्याचा रोजगार मिळू शकतो. तसंच माशांचे मूल्यवर्धित पदार्थ त्याचं प्रशिक्षण देऊ शकतो. मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ जसं कोळंबी लोणचे किंवा माशांचं लोणचं किंवा ड्राय फिश पॅकेज केलेले हेही तिथे विक्रीसाठी आपण ठेवू शकतो. त्याच्यातूनही रोजगार उत्पन्न होऊ शकतो. हस्तकला काही असतील, माशांचे आर्टिफॅक्ट असतील असेही आपण तिथे ठेवू शकतो. किंवा तिथे नाही म्हटलं तरी एखादं ट्रेनिंग सेंटर आपण करू शकतो. तर त्याच्या माध्यमातूनही रोजगार निर्माण होऊ शकतो आणि हे शक्य आहे. त्याच्यामुळे त्या त्या भागातल्या लोकांना, स्थानिक रोजगारांना, युवकांना त्याच्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. आणि अशा लोकांसाठी जे कोणी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आपण प्रशिक्षण घेऊन त्यांना ह्या विषयामध्ये प्रशिक्षित करून त्यांनाच पुढे रोजगारही देऊ शकतो.
1: बरोबर.
0: म्हणजे आजकाल हा प्रश्न चाललाय की रोजगार कुठे आहे, रोजगार कुठे आहे, तर आधी त्यांना प्रशिक्षित करा आणि प्रशिक्षित झालेल्या लोकांना, मत्स्य पर्यटनामध्ये त्यांना प्रशिक्षित झालेल्या युवक युवतींना आपण अशा प्रकारच्या पर्यटन केंद्रावर जॉबही देऊ शकतो. म्हणजे अशी पूर्णपणे निर्माण होऊ शकते आणि रोजगार निर्मिती त्याच्यातून होऊ शकते.
1: नक्कीच. सर, आता या मत्स्य पर्यटनामध्ये आपण बघायला गेलं तर हल्ली आपण पर्यावरणाचा खूप बोलतो की पर्यावरण संवर्धन गरजेचं आहे,
0: अतिशय गरजेचं आहे.
1: तर त्याचं काय महत्व सांगता येईल या पर्यटनात?
0: ज्यावेळी मत्स्य पर्यटन आलं ना त्यावेळी आवर्जून हे महत्व हे प्लास्टिक मुक्त पर्यटन करणं गरजेचं आहे. कारण की हे सर्व प्लास्टिक जे आहे ते सर्व माध्यम नद्यांमधून इकडून तिकडून जमा होऊन समुद्रात जातं आणि समुद्र आपले हे प्लास्टिकमय व्हायला लागलेले आहेत आणि प्लास्टिक पोल्युशन वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे माशांच्या संख्येवर पण हे परिणाम करतं. कारण की हे मायक्रो प्लास्टिक्स असतात ते त्यांच्या टेस्टाईन मध्ये जाऊन त्यांचे मर्तूक हे झाल्याचेही आपल्याकडे रिपोर्ट आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला प्लास्टिक मत्स्य पर्यटन आपल्याला करायला पाहिजे. समुद्र किनारे किंवा धरण यांच्या स्वच्छतेची पण तेवढीच काळजी आपण घेतली पाहिजे. कारण की आपल्या समुद्र किनाऱ्यांवर गेल्यावर तो फील येत नाही जे आपण बाहेर जातो. कारण की ते किनारे स्वच्छ असतात आणि ते स्वच्छ ठेवले जातात. आणि ह्याच्यासाठीही आपण ज्यावेळी पर्यटनात्मक दृष्टीने विचार करतो त्यावेळी नुसतं पर्यटन करणं नाही तर त्याच्याबरोबर समुद्र किनारे स्वच्छता हे जो कोणी ती पर्यटन केंद्र निर्माण करेल किंवा त्याच्यातून त्याचा व्यवसाय बघेल त्यांनी व्यवसायाबरोबर ही पर्यावरणाची काळजी घेणं पण
1: गरजेचं आहे.
0: आणि ते का गरजेचं आहे? पर्यटक त्याच्यामुळे स्वच्छता असेल तर आकर्षित होईल. अरे हा बीच खूप स्वच्छ आहे इथे जाऊया आपण. म्हणजे का तिथे जाऊया? मग तिथे गेल्यानंतर ते बीचवर नुसते जातात का? तर आजूबाजूला होमस्टे मध्ये राहतात, मग तिथल्या लोकांचा रोजगार वाढतो. पण एखादा बीच खराब असेल, तिथे प्लास्टिक्स असतील किंवा कचरा असेल, तर एकदा जातील नंतर ते आजकाल रिव्ह्यू आणि रेटिंग देणं खूप सोपं आहे. प्रसार माध्यमांना रेटिंग देतात लगेच की नाही हा बीच खराब आहे. 10 लोक ते रेटिंग वाचून लगेच त्याच्याकडे
1: पाठ
0: फिरवतात. असं झाल्यामुळे तिथल्या स्थानिक होमस्टेचा परिणाम होतो पर्यटनावर. म्हणून आकाशवाणीच्या माध्यमातून जे कोणी हा कार्यक्रम ऐकत असतील आणि ते मत्स्य पर्यटनामध्ये इच्छुक असेल तर त्यांनी मत्स्य पर्यटनाबरोबर सामाजिक जाणीव ठेवून तिथली स्वच्छता ही अतिशय महत्वाची आहे आणि ती ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण बघतो ना बोट सफर म्हणा किंवा धाडसी खेळ म्हणा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेफ्टीची जबाबदारीची आहे ती गोष्ट आहे आणि त्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्याचं पालन व्हायलाच पाहिजे. की किती वर्ष एखादी बोट वापरू शकता किंवा त्याच्यात किती प्रवासी क्षमता असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं पालन हे
1: काटेकोरपणे
0: व्हायलाच पाहिजे. म्हणजे आज एखादा इन्सिडेंट झाला तर तो लोकांच्या खूप दूर दूर पर्यंत लक्षात राहतो आणि मग पर्यटक पाठ फिरवतात. तर हे होऊ नये म्हणून
1: काळजी
0: घ्यायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर विशेष भर दिला आणि जर मत्स्य पर्यटन केलं तर खूप चांगल्या प्रकारे होईल. की मला मी म्हणेल की मत्स्य पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन यांनी एकमेकाला पूरक असं हातात हात घालून गेलं तर चांगला विकास होऊ शकतो.
1: नक्कीच, खरंच आहे सर. सर, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये हे मत्स्य पर्यटन चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतो?
0: मी आपल्याला मगाशी म्हणालो ना की एक विजन असेल आणि तसं तिथे जैवविविधता असेल किंवा पर्यटनाची संधी असतील तर महाराष्ट्रात कोणत्याही

0: जिल्ह्यामध्ये मत्स्य पर्यटन जिथे धरण आहेत, नद्या आहेत,
1: तलाव
0: समुद्र आहेत, तलाव आहेत, तिथे विकास होऊ शकतो.
1: बरोबर.
0: फक्त आपण लोकांना कसं ते दाखवतो, त्यांचं लाईफस्टाईल इथलं सोडून ज्यावेळी पर्यटन म्हणून आपल्याकडे येतात त्यावेळी त्यांचीही माफक अपेक्षा असते की स्वच्छता असावी, चांगलं असावं, नीटनेटकं असावं. तर या सगळ्या गोष्टींचं जर आपण पालन करून जर ते मत्स्य पर्यटन विकसित केलं तर कोणत्याही भागामध्ये, अगदी दुर्गम भागामध्ये जरी असेल तरी लोक गाडी घेऊन तिथे जातील. आणि आपल्याकडे अनेक जिल्हे आहेत, मी तर म्हणे आधुनिक मासळी बाजारपेठा ही आता काळाची गरज आहे आणि ते प्रत्येक शहरामध्ये होऊ शकतात.
1: बरोबर.
0: स्वच्छ मच्छी मार्केट हे पण एक बघण्याचं ठिकाण होऊ शकतं की मौन प्रदेशामध्ये असे मार्केट बघायला लोक पर्यटन स्थळ म्हणून जातात की हे कशा प्रकारे स्वच्छ आणि सुंदर मार्केट आहे. मी स्वतः गेलो होतो, म्हणजे त्या ठिकाणी अजिबात तुम्हाला वाटत नाही की हे मच्छी मार्केट आहे,
1: म्हणजे कुठे वास नाही,
0: कुठे वास नाही, कचरा नाही, घाण नाही, सगळं सिस्टमॅटिक, प्रत्येकाची जागा
1: ठरली,
0: खूप चांगलं असतं. किंवा एसी असतात
1: काही
0: मार्केट्स, वेगवेगळ्या योजनाही आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून विकसित करता येऊ शकतील आणि हे मार्केट बघायलाही लोक येऊ शकतात.
1: बरोबर.
0: म्हणजे नुसते ते येणार नाहीत, मग आल्यावर मासे घेऊनच जाणार. म्हणजे अशा प्रकारे डायरेक्टली और इनडायरेक्टली मत्स्य पर्यटन होऊ शकतं आणि ते सगळीकडे होऊ शकतं महाराष्ट्र.
1: सर, आता सी युनिव्हर्स सारख्या जे आधुनिक मत्स्यालय आहेत तर त्यांची का गरज आहे आपल्याकडे?
0: आपल्याकडे नाहीच आहे ना, म्हणून गरज आहे आणि ते होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपली स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते, रोजगार निर्मिती होऊ शकेल आणि आपल्या मत्स्य पर्यटनाला नवा आयाम पण मिळेल की बाबा भारतामधलं हे जागतिक दर्जाचं मत्स्यालय आहे आणि तिथे आपण नवनवीन ट्रेनिंग कोर्सेस देऊ शकतो. सी लाईन हाताळायचे कसे, त्यांना माणसं लावायचे कसे, याचं पण ट्रेनिंग असतं. या गोष्टी आपण आणू शकतो. इथे आपल्याकडे मनुष्यबळ कमी पडलं तर आपण बाहेरील मनुष्यबळ घेऊन त्याचाही वापर करू शकतो आणि अशा प्रकारच्या याची अतिशय नितांत आपल्याला आवश्यकता आहे. कारण की आपण आता म्हणजे खूप पुढे चाललेलो होतो, आपला विकास हा फार जलद गतीने चालू आहे
1: ग्लोबल,
0: त्याच्यामुळे आपल्याला आता ग्लोबल लेवलचं यावंच लागणार आहे आणि ते होऊ शकतं ही मला खात्री आहे.
1: सर, आता आपण ही सगळी एवढी चर्चा केली की मत्स्य पर्यटन कसं असायला हवं किंवा काय काय त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी आहेत, परत गावांमध्ये सुद्धा हे कसं विकसित होऊ शकतं या सगळ्या गोष्टी बघितल्या, पण तुम्ही आता एक जाता जाता श्रोत्यांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल तुम्ही?
0: मी श्रोत्यांना संदेश असा देऊ इच्छितो की म्हणून जे कोणी मत्स्य पर्यटन या व्यवसायात उतरण्यास इच्छुक आहेत या लोकांसाठी मी विशेषतः सांगू इच्छितो की मत्स्य पर्यटन हे केवळ पर्यटन नाहीये, त्याच्यामध्ये रोजगार आहे, अधिक पर्यावरण संरक्षण आहे, त्याच्यामध्ये शिक्षण आहे, त्याच्यामध्ये ग्रामीण विकास आहे, त्याच्यामध्ये सांस्कृतिक जतनही आहे, प्लस त्याच्यामध्ये आर्थिक प्रगती आहे. पण केवळ आर्थिक प्रगती ही न बघता, म्हणजे केवळ पैसा हा मिळवायचा म्हणून मत्स्य पर्यटनाकडे न बघता मूल्यही वर्धन कशी होतील, मूल्यांचाही विकास कसा होईल हे बघणं गरजेचं आहे. आणि हे दोन्हीचा समतोल राखून ज्यावेळी आपण एखादं विजन ठेवतो, एखादं गोष्टीकडे बघतो, त्यावेळी ते सस्टेनेबल असतं, शाश्वत
1: असतं.
0: नाहीतर एका सर्टन ठिकाणी जाऊन त्या गोष्टी अडकतात जिथे पैसा फक्त बघितला जातो.
1: बरोबर आहे.
0: तिथे विकास खुंटतो, पण जिथे पैशाबरोबर मूल्यही बघितली जातात, म्हणजे पैसा पण पाहिजे आणि मूल्यही विकसित व्हायला पाहिजेत, ह्याचा समतोल राखून आपण मत्स्य पर्यटनाकडे बघा. आपल्याला काही याबाबतीत मार्गदर्शन लागलं तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं पनवेल येथे मत्स्य उपकेंद्र आहे, इथे आम्ही ह्या सर्व मॉडेल्स विकसित करतोय केलेले आहेत, त्या येऊन आपण आमच्याशी चर्चा करा, बघा, मार्गदर्शन घ्या, ट्रेनिंग घ्या आणि मग ह्याच्यामध्ये उतरा. आपण आपल्याला स्काय इज अ लिमिट आहे.
1: सर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मत्स्य पर्यटन हे नुसतं फिरण्याचं साधन नाहीये,
0: नक्कीच,
1: तर रोजगार आहे, पर्यावरण संवर्धन आहे, त्याच्यामध्ये शिक्षण आहे आणि खरंच ग्रामीण विकासाचा जो एक चांगला आणि अतिशय प्रभावी असा मार्ग आहे तो या पर्यटनांना साधू शकतो आपण. महाराष्ट्राची जी विशाल किनारपट्टी आहे आणि समृद्ध अशी जलसंपदा आपल्याकडे आहे, मत्स्य संस्कृती आहे, या सगळ्याचा समन्वय साधून जर आपण हा व्यवसाय केला आणि तुम्ही आता जसं सांगितलं आर्थिक नफा आणि मूल्य साखळी चा एक सुवर्ण मध्य
0: गाठायला पाहिजे,
1: म्हणजे आपला जो आजचा विषय की मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख, तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या दृष्टीने जर आपण वाटचाल केली तर नक्कीच ही नवी ओळख मिळू शकते. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन आणि खूप नाविन्यपूर्ण अशी माहिती तुम्ही सर्व श्रोत्यांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: आताच आपण मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख याविषयी

डॉक्टर विवेक वर्तक यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी, सकाळी 6:40 आणि त्यानंतर दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात पिकांच्या वाया जाणाऱ्या अवशेषांपासून सेंद्रिय खतनिर्मिती कशी करावी याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवारमध्ये मत्स्यसंवर्धनासाठी पाण्याचे निरीक्षण आणि तपासणी याविषयी डॉक्टर प्रवीण सपकाळे मार्गदर्शन करतील. तर मंडळी, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. हा कार्यक्रम सादर केला होता रोशन जाधव यांनी. चला तर मग उद्या भेटू याच वेळी. नमस्कार.

0: आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम ऐकला.
1: श्रोतेहो, तुम्ही ऐकताय आकाशवाणीचे सांगली केंद्र. रात्रीचे 8 वाजलेत. आता ऐकूयात एक गाणे ताजेतवाने.

श्रोते हो, तुम्ही ऐकताय आकाशवाणीचं सांगली केंद्र. रात्रीचे 8:05 होतात. मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: 아가씨원의 뭉베이. सूर्यकांतावटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे संकेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीणसारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशियात जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रधानमंत्री मोदी चौथ्यांदा इंडोनेशियात गेले असून ते द्विपक्षीय चर्चा करतील तसंच परस्पर सहकार्याचा आढावा घेतील. ऐतिहासिक वारसा शहर योग्यकर्ता इथल्या प्रबाणन मंदिर संकुलाला ते भेट देतील. या संकुलात भारत इंडोनेशिया सहकार्यातून ऐतिहासिक वारसा जतनाचं काम सुरू आहे. प्रधानमंत्री नंतर तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक थोर देशभक्त तसंच देशाच्या अखंडतेसाठी झटणारे समर्पित द्रष्टे व्यक्तिमत्व होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या एका व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. हा संदेश डॉ मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त पाठवला असून त्यात त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
1: आज देश की धरती, पश्चिम बंगाल की धरती अपने एक महान सपूत, एक महान देशभक्त, भारत की अखंडता के लिए समर्पित एक युगद्रष्टा को श्रद्धा पूर्वक स्मरण कर रही है. मैं डॉक्टर मुखर्जी की 125वीं जन्म जयंती के अवसर पर उन्हें नमन करता हूं, अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूं.
0: डॉक्टर मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त सरकार 2 वर्ष राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरी करत आहे. गेल्या वर्षी 6 जुलैपासून सुरू झालेला हा उत्सव पुढच्या वर्षाच्या 6 जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मोदींनी या संदेशाद्वारे दिली आहे. देशात भारत टॅक्सीच्या धर्तीवर सहकारी संस्थांच्या विकासाला चालना देण्यासाठी एक सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन केली जाईल अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केली आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. गेल्या काही काळात सहकारी संस्थांचा विस्तार अनेक क्षेत्रात झाला आहे आणि त्या केवळ दुग्ध साखर आणि खत व्यवसायापुरते मर्यादित राहिलेला नाहीत. बियाणांसाठी स्थापन झालेली सहकारी कंपनी येत्या 3 वर्षात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल असंही ते म्हणाले.
2: शुद्ध बीज, मिलावट बगैर का बीज, ज्यादा उत्पादन कर पाए ऐसा बीज और भारतीय बीजों के संरक्षण की व्यवस्था, ये तीनों हमने इसमें की.
0: मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसानं आज जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं. आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे. पालघर, रायगड, पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा घाट परिसर, नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
3: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे

0: त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युनिकेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे.
1: खासगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत. मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी, कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं. देहू व आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लाडकी बहीणसारख्या विविध राज्यांनी लागू केलेल्या योजनांना वेळोवेळी आढावा घ्यावा. वाढती महागाई आणि कुटुंबातल्या खर्चांचं बदल असलेलं प्रमाण या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं ही शिफारस केली आहे. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या अशा योजनांचा अभ्यास करणारा अहवाल परिषदेनं आज प्रसिद्ध केला. या योजनांमुळे लाभार्थ्यांच्या बचत आणि खर्चाच्या सवयीत सुधारणा झाल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमुळे महिलांच्या बचत खात्यात महिनाअखेर असणारी रक्कम महाराष्ट्रात 84% तर ओडिशात 45% वाढली आहे. तर या लाभार्थ्यांच्या मासिक खर्चात महाराष्ट्रात 46% आणि ओडिशात 28% वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या लाभार्थ्यांच्या आरोग्य शिक्षण सौंदर्य प्रसाधनं वैद्यकीय उपचार यावरचा खर्च वाढल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टनं कारभार आदर्श कुशल आणि पारदर्शी करण्यासाठी विशेष तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय देणगी अपहार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या शिफारसीही विचारात घेतल्या जाणार आहेत. देणगी अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टची बैठक आज अयोध्येत झाली, त्यात सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली आहे. कृष्ण मोहन यांच्याकडे तूर्त सरचिटणीस पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. गोपाळ नगरकोटे यांना विशेष निमंत्रित सदस्य पदावरून हटवण्याचा निर्णय ट्रस्टनं घेतला आहे. आतापर्यंत भाविकांकडून ट्रस्टला 2926 भेटवस्तू मिळाल्या असून त्यांची नोंद करण्यात आलेली आहे. तसंच त्यांची भौतिक पडताळणी त्रयस्थ लेखापालांकडून दरवर्षी केली जाते. याची सत्यता पडताळण्यासाठी भाविक कधीही येऊ शकतात असंही ट्रस्टनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. रशियानं आज युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले केले, त्यात किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे, सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. गेल्या गुरुवारी रशियानं केलेल्या हल्ल्यात कीवमध्ये 31 जण मरण पावले. युक्रेननं अलीकडेच रशियातल्या इंधन साठ्यावर केलेल्या हल्ल्याचं हे प्रत्युत्तर असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयानं केला आहे. या हल्ल्यामुळे युक्रेनची संरक्षण यंत्रणा कमकुवत असल्याचं उघड झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे संकेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत, शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीण यासारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोते हो हे

0: आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. पॉप संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अलिशा चिनॉय यांची काही गीतं.
1: Come again, come again.

0: पॉप संगीताच्या कार्यक्रमात तुम्ही ऐकताय अलिशा चिनोय यांची काही पॉप गीतं. या सर्व गीतांना संगीत आहे बिद्दू यांचं.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
1: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
0: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग,
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: पॉप संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकताय अलिशा चिनॉय यांची काही गीतं. त्या गीतांना संगीत आहे बिद्दू यांचं.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

0: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा
1: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा
0: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागृत करणारा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
1: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही.
2: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

अलिशा चिनॉय यांच्या आवाजातील काही पॉप गीतं आपण ऐकलीत. पॉप संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला होता. रात्रीचे 8:45 होत आहेत. आता समाचार संध्या, त्यानंतर ठीक 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

श्रोतेहो नमस्कार. हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आपकी पसंत.

श्रोतेहो, या कार्यक्रमात पहिली पसंती दिली आहे सुप्रिया ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, तालुका राधानगरी इथून. त्याचबरोबर श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजाराम गायकवाड, राज पेंटर, आपकी पसंत रेडिओ श्रोता संघ तेरवाडीतून. त्याचबरोबर अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण, बिरगणे इथून. सौ सुशीला, विलास दावणे, कागल इथून. सुभाष मिणसे, शिरढोण. श्रीनिवास कांबळे, यड्राव. शशिकांत पाटील, कुरुंदवाड. सचिन किल्लेदार, भडगाव. आणि सौ संजीवनी सुयोग कुलकर्णी, कवठे मंकाळ. या सर्व श्रोतावर्गांनी या गाण्यासाठी पसंती दिली आहे. ऐकूयात त्यांच्या आवडीचं हे गीत.

मोहरा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं विजू शहा यांचं. स्वर होते उदित नारायण आणि अलका याग्निक यांचे. यानंतर संघमित्रा श्रोता संघ वॉर्ड क्रमांक 1 पोफळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांतकुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि संपूर्ण सिंगणकर परिवारांनी या गाण्यासाठी पसंती दिली आहे. ऐकूयात त्यांच्या आवडीचं हे गीत.

चंदन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. स्वर होते मुकेश आणि लता मंगेशकर यांचे. यानंतर पुढील श्रोतावर्ग आहे रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत किरत हुजरे, रेहान शेख त्याचबरोबर राजाराम गायकवाड, श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत तेरवाडीथून अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरगणे बावडा कोल्हापूर इथून सुभाष मिणीचे शिरढोण श्रीनिवास कांबळे यड्राव सौ सुशीला विलास दवणे कागल सौ संजीवनी कुलकर्णी कवठे मांकाळ शशिकांत पाटील कुरुंदवाड सचिन किल्लेदार भडगाव अतुल गौतमी अरुण काळे मुक्काम पोस्ट येळगुड रेवण अनिता राहुल भांबेरे विलास पाटील तुषार प्रशांत मेघना उत्कर्षा कांबळे अरुण येळगुडकर इंदूर इथून. या सर्व श्रोतावर्गांनी या गाण्यासाठी पसंती दिली आहे. ऐकूयात त्यांच्या आवडीचं हे गीत.

0: उदित नारायण, अलका याग्निक, सुखविंदर सिंग, शंकर महादेवन आणि शान यांनी गायलेलं लगान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, एक निवेदन. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार आज रात्री 10 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधारा इथली पाणी पातळी 34 फूट 3 इंच इतकी होती, तर जिल्ह्यातील एकूण 57 बंधारे पाण्याखाली आहेत. शिराळा तालुक्यातील मांगले ते सावर्डे मार्गावरील वारणा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला असून मांगले ते सावर्डेकडे जाणारा रस्ता ग्रामीण मार्ग 198 हा रस्ता मांगले गावाच्या बाजूकडील बंधाराच्या बाजूकडील भरावा अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे. सद्यस्थितीत या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी आवश्यक अशी काळजी घ्यावी. तसंच आज दिनांक 6 जुलै रोजी रात्री 8:20 धामणी मध्यम प्रकल्प तालुका राधानगरी 617 मीटर पातळीपर्यंत पूर्ण क्षमतेने भरला आहे. धामणी प्रकल्पाच्या वळण कालव्यामधून पुच्छ कालव्याद्वारे धामणी नदीमध्ये विसर्ग सुरू झाला आहे. तसेच सेवाद्वारामधून 183 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धामणी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असल्याने पर्यटकांना येण्यासाठी बंदी आहे. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील

0: @AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: श्रोते हो, आपण ऐकताय आपकी पसंत हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये पुढे पसंती दिली आहे त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भक्तिभूषण नामदेव, आकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे, सौ गीतांजली सयाजी वलटे, मुक्काम पोस्ट हसूर, दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथून. त्याचबरोबर कार्तिक, अर्पित, सौ अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव या श्रोता वर्गांनी या कार्यक्रमाला पसंती दिली आहे. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.
2: Na kirtik dum dum.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात असरार अहमद यांचं गायन. त्यांनी गायलेला राग भूपाळी.

श्रोते हो असरार अहमद यांनी गायलेला राग भोपाळ आपण ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला होता.

0: Arrive Belgium in Seattle tomorrow morning. England, Norway, Morocco and France have already entered the quarterfinals. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kilohertz FM बँडच्या 100.6 megahertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झाले आहेत. श्रोतेहो आमचे आजचे कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटू आमच्या उद्याच्या पहिल्या प्रसारण सभेत ठीक 5:50 शुभरात्री. जय हिंद.